नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अळणी भाजी सादर करत आहे. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या.

काही समजत नाही, ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्बळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाचतो आणि व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू हसशील. राजाने विचार, सांग ना. मी नाही हसणार, कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो. राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जायला निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही रे हाक मारली, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले. राजा म्हणाला, अरे मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला, इतक्यात दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जेवावे याशी सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी, अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही, वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले
म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व बनवून ठेवत असो. आई भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीच्या तीर्थाणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. पण त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दणका. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हं, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड खरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी जातीवर सूत कातीत बसले. खापराची चाकी होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही? तुम्ही कोणी बोलले नाही? श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत? मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांना, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं. परंतु आता काय बोलून, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागले. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही
म्हणून मनाला लावून घेणारी हळहळणारी माझी आई श्रेष्ठ, दोघेही थोर व श्रेष्ठ। हिंदू संस्कृती संयम और आणि समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे। हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते। श्यामच्या आई पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल। मी जयश्री भिसे तुमची रजा घेते। तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

0: सारेगामा कार्यक्रम यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगा.

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री. चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला. आपेगाव नेवासे अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून जीवन अनुभूतीतून भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सार विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला.

आता म्हणजे माझे मन हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे. संत कबीर म्हणाले आहे, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया.

या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई. ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले. मोगरा फुलला, मोगरा फुलला,

0: गोपी वेड्या झाल्या.
1: हा हा, ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन हो.
0: पुराणातलं नव्हे, त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिला. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या,

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती, तुमचं आचरण NTFM मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशु आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपतीसमोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्न पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य चांगले राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, गरजूंसाठी आर्थिक सहाय्य, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून समाजसेवेचेही केंद्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात, म्हणून भक्त मोदकाचा प्रसाद अर्पण करतो. दुर्वा, लाल फुले, नारळ आणि लाडू यांनाही इथे विशेष महत्त्व आहे. भगवान गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला जीवनाचा संदेश देतो. मोठे कान सर्वांचे ऐका, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे पोट सुख आणि दुःख स्वीकारा, सोंड परिस्थितीनुसार वागा, उंदीर वाहन इच्छांवर नियंत्रण ठेवा. मुंबईकरांच्या जीवनात सिद्धिविनायकाचे विशेष स्थान आहे. परीक्षा असो, नवीन नोकरी असो, घर खरेदी असो किंवा जीवनातील मोठा निर्णय, अनेकजण प्रथम गणपतीचे दर्शन घेतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचे प्रतीक म्हणून सिद्धिविनायक मंदिर ओळखले जाते. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेचे नियम पाळावेत. मंदिरातील शिस्त राखावी. प्रसाद योग्य ठिकाणी जाऊन अर्पण करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचे, आशेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये, नवसाची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा यामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईत आल्यानंतर एकदा तरी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन नक्की घ्यावे. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आपण परत एकदा भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करूया.

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोडवर समुद्र किनाऱ्यालगत वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलाड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तींचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजले जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी आदी लक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.
नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक

नंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात, देवीची ओटी भरतात, हळद कुंकू वाहतात, देवीला साडी अर्पण करतात आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरी सुख आहे, असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, देवदर्शन शांतपणे घ्यावे, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर हे एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी. त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी 7 बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. कोळी समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगाच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. मुकुटाने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभा मंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान्ह आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या
या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जोडे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. झवेरी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

your voice. I am singing song. Soup song.

नमस्कार, मी आरजे वैभव. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत. मागील भागामध्ये आपण सुरुवात केली होती यमगरवाडीची गोष्ट. लेखक रवींद्र गोळे यांची ही यमगरवाडीची गोष्ट. आज हा दुसरा भाग आणि या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा ही कथा मला तुम्ही ऐकणार आहात. यमगरवाडीची गोष्ट. मागील भागात आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या हद्दी मोडून चाटुफळेंच्या जमिनीत अतिक्रमण केले होते. राबता नसल्यामुळे काटेरी झोडपं आणि गवतांचे साम्राज्य उदयास आले होते. एका ओसाड उजाड माळावर संघाला आपल्या परिश्रमातून समरसतेचे नंदनवन निर्माण करायचे होते. इथपर्यंत आपण ऐकलं होतं. आता इथून पुढे पुन्हा यमगरवाडीची गोष्ट. जमीन मिळाल्यापासून अनेक प्रश्नांनी आपले डोके वर काढले होते. एका नव्या जगात संघाने पाऊल टाकले होते. वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा चालवणे हे काम संघ स्वयंसेवकांना अवघड नव्हते. अवघड होते भटके विमुक्त समाजातील मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना तयार करणे. ज्यांनी कधी आजवर शाळेचे तोंड बघितले नव्हते किंवा शिक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहीत नव्हते अशा समाजात जाऊन मुलांना शाळेसाठी आणायचे होते. काम अवघड होते, पण अवघड काम करण्यास संघ स्वयंसेवकांना अधिक रस असतो हे काळाच्या कसोटीवर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच गिरीश प्रभूने गिरीश पारधी झाले. गेल्या 2 वर्षात अनेक पालांपर्यंत पोहोचलेले प्रभूने आता काका झाले होते. त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. तरी आपली लेकरं अशी दुसऱ्यांच्या हवाली करण्याची मानसिकता अजून रुजायची होती आणि त्यासाठीच अथक प्रयत्न चालू होते. मराठवाड्याच्या तापत्या उन्हात प्रभूने पालापालातून फिरले. प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी शेवटी यश कसे येईल याबाबत अनेकांना शंका होती. एकतर ओसाड माळरानावर हा प्रकल्प चालू होणार, तेथे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधांची अजून उभारणी करायची होती. एका रात्रीत चमत्कार होणारा नव्हता, पण सुरुवात तर करायची होती आणि ती सुरुवात विद्यार्थी शोधण्यापासून झाली. सुरुवातीपासून पारधी समाजात संपर्क आणि संवाद चांगला होता. पारधी समाजाचे काही कार्यकर्ते आता स्वतःला परिषदेचे कार्यकर्ते म्हणून घेऊ लागले होते. केवळ पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवून एकच समस्या सुटणार नव्हती. भटके विमुक्तातील अन्य समाज गटही या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे होते. तरच सर्वार्थाने भटके विमुक्त समाजाच्या सहभागाची प्रचिती येणार होती. यमगरवाडीत प्रकल्प सुरू करायचा हे ठरले आणि त्यासंबंधी छोट्या मोठ्या बैठका महादेव गायकवाड यांच्या घरी काकरंब्याला व्हायच्या. अशाच एका बैठकीत प्रकल्पात लक्ष देईन असा पूर्ण वेळ कार्यकर्ता हवा अशी चर्चा सुरू झाली. मी येऊ का? तुकाराम माने यांनी महादेव गायकवाडांच्या नातेवाईकांना विचारले. तुकाराम माने SYBA पर्यंत शिकलेले, कैकाळ्याचा पारंपरिक व्यवसाय करत. तुकाराम मानेंच्या मी येऊ का या प्रश्नाने गिरीश प्रभूंची समस्या संपली, पण तुकाराम माने काय आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गिरीश प्रभूंनी त्यांना एक अट घातली. हो चालेल की, तुम्ही आलात तरी, पण एक अट आहे. कोणती? दारू सोडावी लागेल, गिरीश प्रभूने बोलले. या क्षणापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, तुकाराम मानेंनी संकल्प केला. गिरीश प्रभूंची मोठी काळजी मिटली, कारण ते स्वतः भटके विमुक्त झालेले. प्रकल्प चालवायला
एका जागी कुणी स्थिर राहून लक्ष द्यायला हवे, प्रारंभीच्या जुळवाजुळवीत सहभागी व्हायला हवे. तुकाराम मानेंनी सहकुटुंब प्रकल्पात यायचे ठरवले. चाटुफळ्यांच्या ओसाड रानात आसपासच्या गावातील लोक जनावरे चारायला आणत. तेथे आता संघाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. आधी कुतूहलाने चौकशी करणारे लोक प्रकल्पाची माहिती मिळताच कुजबुजू लागले. पारध्यांसाठी प्रकल्प म्हणजे पारधी येऊन येथे राहणार, म्हणजे आपल्या गावात चोऱ्या होणार, म्हणजेच शेतातील उभी पिकं चोरीला जाणार, अशा अनेक म्हणजे लय मोठा प्रश्नचिन्ह आसपासच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. काहींनी प्रकल्प होतोय म्हटल्यावर तोंड देखले कौतुक केले, तर काहींनी शिव्या शाप दिले. आमच्या भागात पारधी नसताना ती ब्याद तुम्ही कशाला आमच्या उरावर बसवता, असा जाबही काहींनी विचारला. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ कुठे होता? त्यांनी आपले काम करत राहायचे ठरवले होते. तुकाराम माने सहकुटुंब यमगरवाडी गावात येऊन राहिले. चाटुफळ्यांच्या जागेची साफसफाई होत होती. जोपर्यंत राहण्यासाठी निवारा तयार होत नाही तोपर्यंत जवळपास राहण्याशिवाय पर्याय नव्हता. गिरीश प्रभूने पालापालांवर भटकून मुलांना शाळेत घाला, आम्ही त्यांना प्रकल्पात सांभाळू, शिक्षण देऊ असे सांगत होते आणि त्याला यशही मिळू लागले होते. इकडे जमिनीवरची काटेरी झोडपे गवत काढण्याचे काम वेगाने चालू होते. साप, विंचू, उंदीर यांचे अधिराज्य असलेली मी आता नव्या विश्वाची साक्षीदार होणार होते. तुकाराम माने, महादेवराव गायकवाड यांनी चार कुडाच्या झोपड्या उभ्या केल्या. पळसाची झाडे खूप होती. त्यांची पाने आणून झोपड्या साकारल्या. बाजूला कुडाच्या भिंती, निसर्गाबद्दल जे उपलब्ध होईल त्याचा आधार घेत केलेली ही सुरुवात. या झोपड्या ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या तेथे यायला पक्की वाट नव्हती, ती गाडी रस्ता नव्हता. शेताच्या बांधावरून माजलेले गवत तुडवत यावे लागे. कधी कधी कापलेल्या गवताचे तण पायाला बोचत, पाय रक्ताळून जात असत, पण ध्येयपथ सरळ आसान नाही हे ज्यांना कळले त्यांना अशा रक्ताळलेल्या पायाची तमाक असली. 1993 जून महिना, प्रकल्पात पहिला विद्यार्थी आला पारधी समाजाचा, परमेश्वर गोटुराम काळे. एव्हाना तुकाराम माने आपला कुटुंब कबीला घेऊन एका झोपडीत दाखल झाले होते. परमेश्वर केवळ 4 वर्षांचा, आई बापापासून कधीही दूर न राहिलेला, पण गोटुराम काळेंनी हिंमत बांधली, गिरीश काकांवर विश्वास दाखवला आणि परमेश्वरला त्यांच्या स्वाधीन केले आणि हळूहळू पारध्यांची पोरं प्रकल्पात दाखल होऊ लागली. आणि बघता बघता संख्या 15-20 झाली. या साऱ्यांचे आई बाबा म्हणून तुकाराम माने आणि सरस्वतीबाई माने काम करू लागले. काही दिवसात चंद्रकांत गडेकर यांचा भाऊ नागनाथ गडेकर प्रकल्पात येऊन दाखल झाला. तो मानेंबरोबर काम करू लागला. केशवनगर प्रकल्पाच्या परिसराला दिलेले नाव, सुमारे 30 एकर जागेत व्यापलेला प्रकल्प, संघ स्वयंसेवकांनी या परिसराला केशवनगर हे नाव दिले. केशव श्री विष्णूंच्या नावांपैकी एक नाव. त्याचप्रमाणे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचेही नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर कीच्या नावावरून या प्रकल्प परिसराला नाव केशवनगर दिले. पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. या परिसरात खरोखरच एक केशव जन्माला आला. त्यांचीच गोष्ट सांगते तुम्हाला. प्रकल्प सुरू झाला. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सारा भटके विमुक्त समाज ढवळून काढला. विशेषतः पारधी समाज, चोर दरोडेखोर असा जन्मजात शिक्का बसलेला हा समाज साऱ्या बाजूंनी मार खात होता.
एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला गावकुसा, आतला समाज, तिसऱ्या बाजूला समाजांतर्गत वैर, हेवे दावे आणि चौथ्या बाजूला अज्ञान, या साऱ्यांच्या कचाट्यात अडकलेला पारधी समाज परिषदेच्या कामात अग्रक्रमवार होता. पारध्यांचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, आपापसातील हानामाऱ्या या साऱ्यांची उत्तरे प्रकल्पात उंबरीच्या झाडाखाली बसून सोडविली जात. परिषदेचा कार्यकर्ता विशेषतः प्रभूने इदाते प्रकल्पात आले की पारध्यांना वास लागे आणि ते दौडत प्रकल्प गाठत. बऱ्याच वेळा आपापसातील वैर आणि हेवेदावे अशा गोष्टी प्रकल्पात समन्वय आणि संवाद यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होई. अशा बैठका म्हणजे 150 पारधी सहकुटुंब सहपरिवार हजर असत. तान्या बाळापासून ते 100 झोकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत हजेरी लावत असत. अशीच एक बैठक सुरू होती पारध्यांची. आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि हे भांडण मिटवणे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि पुन्हा ऐकूया यमगरवाडीची गोष्ट. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजी वैभव सोबत.

पुन्हा एकदा यमगरवाडीची गोष्ट. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि अचानक एक पारधी बाई बैठकीतून उठली आणि आडोशाला गेली. काही वेळ चुळबुळ झाली. पारधी बोलीत काही कुजबूज झाली आणि आणखी चार पाच पारधी महिला उठून तिच्या मागे गेल्या. पुन्हा बैठक चालू झाली. बैठक हानामारीची होती, त्यामुळे ती बाई उठून का गेली याचा कोणी फार विचार केला नाही आणि तिच्या मागे चार पाच पारधी महिला का गेल्या हेही कुणी विचारले नाही. अर्धा पाऊण तास झाला आणि एका छान छोट्या बाळाला लुगड्याच्या धडप्यात गुंडाळून आणले गेले. तेव्हा पारधी पुरुषात बसलेला माणिक पवार उठला आणि आकाशाकडे हात करून त्याने नमस्कार केला. त्यांची बायको उलनबाई गरोदर होती. दिवस भरले होते, कुठल्याही क्षणी ती बाळाला जन्म देईल अशी स्थिती होती. पण या बैठकीला माणिक आणि त्यांची बायको उलनबाई हजर राहिली नसती तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले असते. पारधी समाज एकमेकांशी व्यवहार करताना संशय गैरसमज यांनाच केंद्र मानतो आणि त्यातून परस्परांशी व्यवहार केला जातो. मग पुढे दीर्घकाळ पारधी एकमेकांकडे संशयाने बघतात. ही स्थिती आपल्या नशिबी येऊ नये म्हणून माणिक आणि उलनबाई दोघेही बैठकीत हजर झाले. उलनबाईला कळा सुरू झाल्या आणि ती आडोशाला गेली. ना दवाखाना ना सुईन, उघड्यावर बाळाला जन्म दिला आणि दगडाने नाळ तोडली. अंगावरच्याच लुगड्याचा पदर फाडून बाळाला स्वच्छ पुसले आणि त्याच कपड्यात गुंडाळून उलनबाई पुन्हा बैठकीत येऊन बसली. उलनबाई बाळाला घेऊन परत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले काय घडले. पारधी समाजाचे जीवन किती दुष्कर आहे आणि त्याला काय काय सहन करावे लागते याची प्रचिती देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उलनबाईला जवळ बोलावले आणि बाळाला पाहत सांगितले, आपला केशव आला. केशव बाळाचे नामकरण झाले. केशवनगर आणि केशवचा जन्म हा असाही एक संबंध आहे. भटके विमुक्तांची विशेषत पारध्यांची मुलं प्रकल्पात आणि प्रकल्प सुरू झाला असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही. कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. पारध्यांची पोरं म्हणजे कानात वार शिरलेली अवखळ जनावर जण.

एका ठिकाणी स्थिर राहण्याची वृत्ती नाही, अस्थिरता त्यांच्या रक्तातच भिनलेली, त्याला ते तरी काय करणार। अस्थिरांना स्थिर करता करता तुकाराम मानेंच्या नाकी नऊ येत। तुकाराम माने जरा इकडे तिकडे झाले की पोरं पोबारा करीत, मग पाठलाग, पोरं वाऱ्याच्या वेगाने धावत। खरं तर शिक्षण काय, प्रकल्प काय हे त्यांच्या गावीही नव्हतं। पारध्यांच्या पालावर कसं सारे मुक्त जीवन, कुठेही फिरा, काहीही करा, इथे मात्र तुकाराम मानेंचा 24 तास पहारा। तरीही तुकाराम मानेंचा डोळा चुकवून पोरं पसार होत, मग त्यांना शोधून आणा, समजावणी करा, गोढी गुलाबीने सांभाळून घ्या, असे सारे करावे लागे। शाळा सुरू झाल्या आणि प्रकल्पातील पारध्यांच्या पोरांची नावं यमगरवाडी प्राथमिक शाळेत घातली गेली। गाव छोटे, त्यात शाळाही प्राथमिक, पण पारध्यांच्या पोरांना त्यांचेही अप्रूप होते। गाव शाळा असं जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ। गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता। मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये हीच त्यांची इच्छा होती, पण प्रकल्पाला थेट विरोध करणे शक्य नव्हते। मग ती खदखद पारध्यांच्या पोरांवर निघे, कधी पान उतारा होई तर कधी शिव्या शाप। अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच। प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडा वंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली। तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी या पोरांना धरले आणि सरासर चापकाचे फटके पडू लागले। काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लाल झाली। चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे हेच कळेना। ते ओरडत होते, रडत होते, पण चाबूक थांबत नव्हते। अशा गर्दीतून एक पोर निसटले आणि जीवाच्या आकांताने ओरडत प्रकल्पात पोहोचले। गळ्यात आलेला प्राण सावरत घडलेली हकीकत त्याने तुकाराम मानेंना सांगितली। वाऱ्याच्या वेगाने तुकाराम माने गावात पोहोचले। सारीच पोरं मरायला टेकली होती, माने मध्ये पडले तेव्हा चाबूक थांबले। का मारताय पोरांना, मानेंनी जाब विचारला। आमच्या शेताच्या बांधावरून जाता येता पिकांची नासाडी करतात ही पारध्याची पोरं, गावकरी एकमुखाने बोलले, म्हणून ही शिक्षा। मग काय असंच मोकळं सोडायचं का, मला सांगायचे, मी त्यांना समजावले असते, गावकऱ्यांकडे उत्तर नव्हते। तुकाराम मानेंनी घायाळ पोरांचा कवळा भरला आणि प्रकल्पाकडे चालू लागले। नेमके त्याच दिवशी प्रभूनेही प्रकल्पात आले। ही घटना खूप गंभीर आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज केला जाईल तर गावकरी प्रकल्प उधळून लावतील हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते आणि म्हणून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला। प्रभूनेंनी धाराशिव जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते यांना या घटनेची माहिती कळवली आणि घायाळ पोरांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले। रितसर तक्रार नोंदवली। पोरांना खूपच मार पडला होता, प्रत्येकाच्या पाठीवर काळे निळे वळ उठले होते। ते वळ पाहून प्रभूनेंचे मानेंचे डोळे भरून आलेच, पण मीही गहिवरले। माणूस माणसाशी असा अमानुषपणे वागतो याचा प्रत्यय देणारी ही घटना आणि मी तिची साक्षीदार होते। ते वळ केवळ पोरांच्या पाठीवरचे नव्हते तर माझ्या काळजावरचे होते। रात्री जेव्हा पोरांनी जमिनीला पाठ टेकवली होती तेव्हा त्या वळाची ठणक मलाही जाणवली। अंग भाजून निघालेले माझे पारध्यांची पोरं एवढ्या एकाच कारणासाठीचा हा अत्याचार होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती, पण थेट विरोध करता येत तर नाही म्हणून राग या पोरट्यांवर निघाला होता। तर अशी ही यमगरवाडीची गोष्ट, घेऊया एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आर्च वैभव सोबत।

तुम्ही ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. आजच्या या दुसऱ्या भागात या शेवटच्या भागातला हा शेवटचा एक कथामालेतील सार. अशा विरोधाला घाबरून प्रकल्प थांबणार नव्हताच मुळे, उलट अशा घटनांतून अधिक बळ मिळेल. आपणच आपल्या समाज बांधवांशी कसे अमानुषपणे वागतो हे बदलायला हवे. बंधुभाव धर्म जागवायला हवा. ही भावना अशा घटनांतून अधिक दृढ होत जाईल. कोणताही प्रकल्प केवळ भावना आणि सदिच्छांवर चालत नाही, त्यासाठी खुद्द मोठा निधी लागतो. चाटुफळेंनी जमीन दिली म्हणजे सारे प्रश्न संपले असे नाही. दररोजच्या गरजा भागवणे आणि दररोज नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यासाठी पैसा लागतोच. संघ योजनेतून मदत मिळत होती, पण त्यालाही मर्यादा होत्या. हा प्रकल्प सर्व समाजाला पारदर्शक व्हावा असे वाटत असले तर त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे असे साऱ्या संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. भटके विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्या ताकदीनुसार निधी उभा करत होते. साप्ताहिक विवेकचे संपादक आणि समरसता मंचाचे कार्यवाह रमेश पतंगे यांनी यमगरवाडी प्रकल्पाचा विषय पहिल्या दिवसापासून स्वीकारला होता. साप्ताहिक विवेकमध्ये प्रकल्पाविषयी सातत्याने लिखाण करून समाजापुढे प्रकल्प मांडण्याचा ते प्रयत्न करीत होते. साप्ताहिक विवेकच्या वार्षिक वर्गणीबरोबर प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षाला 12 रुपये द्या आणि प्रकल्पाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी विवेकच्या वाचकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्पाची सुरुवात अशा परिस्थितीत झाली होती की छोटी छोटी मदत सुद्धा त्यावेळी आभाळाएवढी वाटत असे. कुड्याच्या झोपड्यांमध्ये राहणारी पारध्यांची पोरं आणि त्यांच्यावर पर्यायाने प्रकल्प लक्ष ठेवण्यासाठी सहकुटुंब येऊन राहिलेले तुकाराम माने सोडले तर बाकी सारी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आणि आपापल्या ठिकाणांहून प्रकल्पाचा विचार करणारी, मदत करणारी, या साऱ्यांचा एक दुवा म्हणजे गिरीश प्रभूने. सदैव महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्यांच्या विषय सर्वदूर पोहोचवताना प्रकल्पाला स्थिरता कशी येईल याची काळजी घेणारे हळूहळू प्रकल्प स्थिर होऊ लागला. 15 ऑगस्टच्या प्रकरणानंतर गावकऱ्यांचा उघड विरोध बंद झाला तर कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती. अशातच परमेश्वराने एक नवं प्रकरण वाढवून ठेवलं. शाळेतून येता येता त्याने दगड भिरकावला आणि तो दगड लागून एक कोंबडी मरून पडली. मागचा अनुभव लक्षात घेऊन परमेश्वर वाऱ्यासारखा प्रकल्पात पोहोचला. त्याने जाणून बुजून दगड मारला नव्हता. त्याने मारलेला दगड लागला हे खरं होतं, पण कोंबडी मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. 15 ऑगस्ट रोजी पडलेला मार तो अजून विसरला नव्हता. धापा टाकत तो तुकाराम मानेंसमोर येऊन उभा राहिला आणि सारी घटना सांगितली. ठीक आहे, बघू काय होते ते, तुझा अभ्यास कर, तुकाराम माने बोलले. तोपर्यंत गावातून निरोप आलाच. आता कोंबडीची किंमत म्हणून 100 रुपये द्यावे लागणार हे नक्की असे मनाशी म्हणत तुकाराम माने गावात पोहोचले आणि ज्याने निरोप पाठवला त्यासमोर उभे राहिले. चूक झाली पोराची, त्याने दगड मारायला नको होता. हे घ्या कोंबडीचे 100 रुपये. तुकाराम मानेंनी खिशातून नोट काढली. मी पैशांसाठी नाही बोलावले. मग या पोराने पुन्हा असं वागू नये. हो, मी समजावतो त्याला. मग झालं, मला तेवढंच पाहिजे, पैसे नकोत, तो गावकरी बोलला. तो क्षण परिवर्तनाचा होता का? काही दिवसांपूर्वी चापकाच्या फटक्याने पोरांना फोडून काढणारे गावकरी आता असे मऊ कशामुळे झाले? हा बदल कशामुळे? पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे की प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारामुळे? कशामुळे ही परिस्थिती कूज बदलत आहे? तुकाराम माने अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले. एका बाजूला असा थोडा थोडा सकारात्मक बदल दिसू लागला होता तर दुसऱ्या बाजूला पारध्यांच्या पोरांचे पळून जाणे अजून आटोक्यात आले नव्हते. एका पोट्याने आपल्या पालासमोर विजेचा टॉवर आहे एवढ्या एका खुणेच्या आधारे 20 किलोमीटर अंतर कापले आणि पालात पोहोचला. त्याला शोधणारे तुकाराम माने आणि पारधी समाजातील कार्यकर्ता त्या पालावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. तू कसा आलास?
विचारल्यावर पारदेस पोर म्हटले, इथं टॉवर आहे, यमगरवाडीत पण आहे, तिथून टॉवरच्या बाजूने चालत चालत आलो. अशा अनेक पळपुट्या पोरांना प्रकल्पात रुळवणे आणि त्यांना शिक्षण घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे हे एक दिव्य होते. पण जे अवघड असते ते सवयीचे केले की त्रास कमी होतो हे सूत्र तुकाराम मानेंना माहीत होते. त्यामुळे न थकता न चिडता काम करत राहिले पाहिजे आणि प्रकल्पाला आकार दिला पाहिजे हे सहज सोपं काम नाही. आपण माणूस घडवण्याचे काम हाती घेतले आहे असे वारंवार दामूंना बैठकीत सांगतात, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेत आपण काम करायला हवे. भटके विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे हे संघाचे स्वप्न आहे आणि या स्वप्नपूर्तीतील आपण छोटासा शिल्पकार आहोत हे तुकाराम मानेंनी मनोमन नक्की केले. त्यामुळे अशा धावपळीचा त्यांना त्रास होत नव्हता. याच वळणावर याच वाटेवर आपण आजच्या भागात इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजी वैभव सोबत.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नवपैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होतं। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लीलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्यासाठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गवई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेर वाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणयसुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणीही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्याम सुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीत असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरहभाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मस्त पावसाळा सुरू आहे आणि आपण अगदी छान एन्जॉय करत असाल. मला वाटतं बऱ्याच जणांच्या पावसाच्या आठवणी आहेत आणि पाऊस म्हटलं की पाऊस गाणी ही व्हायलाच हवीत, पावसाच्या कविता देखील व्हायला हव्यात. यासाठी आपण खास पाहुण्यांना आणि छोट्या छोट्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्यासोबत लोकमान्य टिळक हायस्कूल टिळकनगर इंग्रजी माध्यमची काही मुलं म्हणजे अर्थातच विद्यार्थी विद्यार्थिनी आलेले आहेत, जे आपल्याला कवितांच्या छान छान कविता म्हणणार आहेत आणि पावसाची गाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर आपल्यासोबत आहे धनश्री कोरे. धनश्री हाय.
1: हॅलो.
0: तसंच अपूर्व अनिल घाये. हाय अपूर्व. आणि आपल्यासोबत आहेत राजवीर रवींद्र वाहुळे. राजवीर, तुझं मोठं नाव आहे आणि तू कामही तसंच मोठं करणार आहे, तेव्हा खूप खूप स्वागत तुम्हा बच्चे कंपनीचं आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. या सगळ्या बच्चे कंपनीला, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रंथपाल शरयू गोपाल देसाई मॅडमनी आणलेलं आहे आणि आज आपल्या समोर छान पावसाचा आनंद आपण घेणार आहोत. तर माझी मैत्रिणीच आहे धनश्री, छोटीशी निवेदिका आहे ती आणि तिच्याकडून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला ही पावसाची गाणी या कविता नक्कीच आवडतील.
1: हा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी धनश्री कोरे. कविता तुमच्या आणि आमच्या या काव्य वाचन कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते. आम्ही लोकमान्य टिळक इंग्रजी हायस्कूल नगरचे विद्यार्थी आपल्या सर्वांच्या मनातल्या ओठांवरच्या चिंब भिजवणीच्या वेगवेगळ्या कवितांच्या काही स्वतःच्या कविता सादर करणार आहेत. आम्हा सर्वांना आशा आहे की नक्कीच तुम्हाला या कविता आमचा कार्यक्रम आवडेल. पाऊस हा प्रत्येकालाच वेगवेगळा भासतो, कुणाला आनंदाचा वाटतो तर कुणाला कटकट. तुम्ही सर्वांनीच कवी किशोर कदम यांच्या पावसाच्या कविता ऐकल्याच असतील. त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल चारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस रंगाळलेले कामे, पाऊस म्हणजे सुट्टी उगाच, पावसाचे गुपचूप निष्ठून मन जाऊन बसतं ढगात. किती सुंदर कविता आहे ना. पाऊस हा प्रत्येकाला वेगवेगळा भासतो, कुणाला आनंदाचा वाटतो तर कुणाला कटकट. पाऊस म्हणजे जीवनाचं गाणं, पाऊस म्हणजे वाहत राहणं, पावसाचं आगमन म्हणजे आ हा हा. आकाशात दाटलेले ढग, सैरावैरा धावणारा पाला पाछळा, भिरभिरणारे पक्षी, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि सोबत येणारा पाऊस, मातीचा बेधुंद करून टाकणारा सुगंध, असंच काहीसा होताना सर्वांचा आपला बालपणीचा पाऊस, तरुण्यातला प्रेमाचा पाऊस, निसर्ग वर्णन करणारा पाऊस, धरणी शांत करणारा पाऊस आणि सणांच्या पावसाचं गाणं गाणाऱ्या शांता शेळके, पडगावकर, कुसुमाग्रज, पद्मा गोळे, प्रकाश राधिका भांडकर, दासू वैद्य, शरयू देसाई यांच्या कवितांनी भरगच्च असलेला कार्यक्रम आपण सुरू करूया.
0: वा वा, टाळ्या वाजून सुरू करूया. पहिलं कोण वाजतंय?
1: अपूर्व घाले.
0: हा अपूर्व, सुरू कर.
2: नमस्कार, मी अपूर्व घाले. आज मी तुमच्या समोर प्रकाश होळकर यांची कोरडे नक्षत्र ही कविता सादर करत आहे. पावसापूर्वीचे वर्णन या कवितेत आहे. कोरडे नक्षत्र. पाणी मागावे न भाला नभ कोरडे कोरडे, पाणी मागावे न भाला नभ कोरडे कोरडे, डोई पोटावर भार आणि घागरीला तडे, डोई पोटावर भार आणि घागरीला तडे. पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना, पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना, गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना, गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना, साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा, साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा, पानझऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा, पानझऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा, काटा गोंदून पायात पोरी मागतात पाणी, काटा गोंदून पायात पोरी मागतात पाणी, येते ओठांवर आता

0: अननासतील झाडे होईल शांत ग, झळकेल वीज गगनी घन वर्षातील धोधो, झळकेल वीज गगनी धन वर्षातील धोधो, चमकेल इंद्रधनुई दावीत सातरंग, होईल तृप्त धरणी मृदगंध दरवरेल, होतील पाखरे ही गाणे दंग गुंग, तूही खुळे पाहना, तूही खुळे पाहना सोडून या उदासी, तूही खुळे पाहना सोडून या उदासी, गा तू तुझे ही गाणे आले भरून मेघ, गा तू तुझे ही गाणे आले भरून मेघ। धन्यवाद।
1: वा, खूप छान। तर इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया, आपली पावसातली गाणी आणि पावसातल्या कविता यांचा आस्वाद आपण घेणारच आहोत, पण आता मुलं बदलणार आहेत, त्यामुळे विश्रांतीनंतर नवीन मुलं आपल्या समोर, अर्थातच लोकमान्य टिळक हायस्कूलची पुढची मुलं आपल्या कविता आणि गाणी सादर करतील। अपूर्व आणि राजवीर आणि धनश्री, तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। प्रेक्षक, पुन्हा भेटूया पुढील भागात, तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते, तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ। धन्यवाद।

विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस कविता आणि गाणी यांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आपल्या सोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमची सगळी बच्चे कंपनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता

0: विश्रांतीनंतरच्या भागात आपल्याला कविता आणि गाणी सादर करणार आहेत मृणाली बनसोडे. हाय मृणाली.
1: हॅलो.
0: सलमान शेख. हाय सलमान. आणि वीर सावंत.
2: हाय
0: वीर, तुझंही मनपूर्वक स्वागत. आणि आता या तिघांच्या कवितांचा आस्वाद आपण घेणार आहोत. चला तर श्रोते हो, आता आपण सलमान काय आपल्या समोर कविता सादर करतोय ती ऐकूया. ठीक आहे सलमान, कोणाची रे कविता सादर करतोस तू? अमित ठाकूरांची. बरं, खणखणीत आवाजात कर. हा
3: उन्हाळा सरत निघाला, पावसाची चाहूल घेऊन. उन्हाळा सरत निघाला, पावसाची चाहूल घेऊन. नक्षत्र आले मृग, नवी मेघ घेऊन. हवेत पसरला गारवा पावसाच्या सरी बरोबर. हवेत पसरला गारवा पावसाच्या सरी बरोबर. मन चिंब भिजून गेले मातीच्या सुगंधावरून. ओल्या चिंब वाटा हिरवेगार झाले रान. ओल्या चिंब वाटा हिरवेगार झाले रान. बडी राजा सुखावला पावसाच्या आगमनाबरोबर. पक्षी किलबिल करती लहान मुले बागडती. पक्षी किलबिल करती लहान मुले बागडती. आठवणीच्या सरी बरसती या अल्लड मनातून. आठवणीच्या सरी बरसती या अल्लड मनातून. तो अवखड वारा धुंद हा आसमंत. तो अवखड वारा धुंद हा आसमंत. बेधुंद झाले मन प्रेमाच्या सरी बरोबर. बेधुंद झाले मन प्रेमाच्या सरी बरोबर. धन्यवाद.
0: क्या बात आहे, मस्त वाचली. आणि अमित ठाकूरांनी किती छान लिहिले, कारण पाऊस आला की सगळं हिरवगार होतं आणि बळीराजा आधी सुखावतो. आणि बळीराजा जर सुखवला तर आपण सगळे खुश राहू शकतो, कारण बळीराजामुळे जो आपल्याला धान्य पिकवतो त्यामुळे आपल्याला सगळं धान्य मिळतं. जसं की आपण ज्वारी भाकरी असं खाऊ शकतो ना, आणि आपला भात खाऊ शकतो. त्यामुळे जर बळीराजाने जर अन्न पिकवलं, धान्य पिकवलं, तर आपल्याला छान छान खाऊ खायला मिळू शकतो. हो की नाही? खूप छान वाचली सलमान. आता मृणाल तू वाचतेस का कविता? छान वाचून घेतली आहेस. हा चालेल, सादर कर बरं. कोणाची आहे बरं कविता?
1: मंगेश पाडगावकर.
0: अरे वा, माझे आवडते कवी. ठीक आहे चालेल, सुरू कर.
1: हो. पाऊस आला रे आला.
0: हा
1: पाऊस आला रे आला.
0: हा
1: धारा झेला रे झेला. धारा झेला रे झेला.
0: क्या बात है.
1: झाडे झाली हिरवी घाणी.
0: हा
1: रुणझुण पंजण पाणो पाणी.
0: वा वा.
1: झाडे झाली हिरवी पाणी रुणझुण पैंजण पानू पाणी. सुगंध ओला रे ओला. सुगंध ओला रे ओला. पाऊस आला रे आला. धारा झेला रे झेला. काळ्या काळ्या नौके पर ढग. काळ्या काळ्या नौके पर ढग. झुलू लागले क्षितिजावर. काळ्या काळ्या नौके परी ढग. झुलू लागले क्षितिजावर बघ.
0: बरोबर.
1: डोंगर न्याला रे न्याला.
0: वा वा वा.
1: डोंगर न्याला रे न्याला.
0: क्या बात.
1: पाऊस आला रे आला.
0: पाऊस आला रे आला.
1: धारा झेला रे झेला. धारा झेला रे झेला.
0: किती छान. म्हणजे ते ती जी ओळ आहे ती मला फारच आवडली. किती म्हटलंय त्याने? पाऊस आला रे आला आणि काय धारा झेलू रे झेलू, ते तर झालं. पण तो डोंगर नाला, डोंगर नाला ही जी संकल्पना आहे, म्हणजे कधी असा विचारच केला नव्हता की डोंगर नाहतो, पाऊस आल्यावर डोंगर नाहतो. ही किती छान कवी कल्पना आहे. तुम्हाला देखील आवडली असेल ना? आता तू छान वाचतीस कविता. आता आहे वीरचा नंबर. वीर सावंत आपल्या समोर पुढील कविता सादर करतोय.
2: नमस्कार, मी आज कवी विक्रांत यांनी लिहिलेली पाऊस ही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. पर्जन्याची चाहूल मेघांची वरात. पर्जन्याची चाहूल मेघांची वरात. मोती यांचे थेंब माझ्या दारात. मोती यांचे थेंब माझ्या दारात. नभातून होई तपोरा प्रवास. नभातून होई तपोरा प्रवास. ओली चिंब धरणी मातीचा सुवास.
0: ओके.
2: ओली चिंब धरणी मातीचा सुवास.
0: वा.
2: आडोसा घरते शोधित पाखरे. आडोसा घरते शोधित पाखरे. गारवा देहास भरितो कापरे. गारवा देहास भरितो कापरे. कडाडली वीज शनाचा प्रकाश. कडाडली वीज शनाचा प्रकाश. काळोख पुन्हा कसला आभास. काळोख पुन्हा कसला आभास. लपली रवी क्षितिज पल्याड. लपली रवी क्षितिजा पल्याड. हरवला कुठे की निजला गाढ. हरवला कुठे की निजला गाढ. धन्यवाद.
0: खूप छान, ही सुद्धा कविता तुझी छानच होती, फार आवडली. प्रेक्षक मलाही वाटतं आहे तुम्हाला खूप छान या पाऊस गाणी आणि कवितांचा आस्वाद घ्यायला आवडत असेल. पण आता पहिला भाग आपण इथे संपवतो आहोत. दुसऱ्या भागात आपण लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना विद्यार्थ्यांना भेटणारच आहोत. तर आज आपण इथेच थांबतो आहोत आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. आज आपण पावसाळी कविता आणि गाणी या विशेष भागात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांचा आस्वाद घेतोय. ग्रंथपाल शरयू देसाई यांचे आभार मानूया आणि इथेच थांबूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओल्ड रेडिओ. धन्यवाद.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अझर 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान, ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वस्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्र मार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो पण त्या काळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागत द्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेट जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते, इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले. पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता.
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आजसारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्षे लागले. 1911 मध्ये सुरुवात आणि 1924 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्र किनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे उभे आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत, म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रणबा डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागत द्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभ्या आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितकं तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती अजूनही ही कमान लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ते सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाकात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमांड दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा. शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये, म्हणजे आता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल, पॅलेस, हॉटेल, एलिफंटा, लेणीचा, बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया. आपण पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो.

थंडगार वारा चेहऱ्यावर येतो. आकाशात सूर्याची पहिली किरण चमकू लागतात. काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या क्षणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबुतर पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबुतर एकदम आकाशात उडतात आणि तो क्षण कॅमेरा टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिले आहे. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभा आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षाहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं, हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाबमधून आले, कुणी गुजरातमधून, कुणी केरळमधून, कुणी आसाममधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट म्हणतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचे ठिकाण नाही, ते आठवणींचे ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

मजा म्हणून ठीक आहे, ते मी पण करेन, पण त्याची तुलना करता येत नाही. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही नवीन देतं. पुणं असं देतं की पुणंना खूप नवनवीन प्रयोग सतत पुण्यामध्ये सुरू असतात, आणि त्याच्यामध्ये एकतर ते मुंबई इतकं खूप पसरलेलं नाही आहे, मुंबईपेक्षा तुलनेनं छोटं आहे, शहर आहे पण छोटं आहे, आणि त्यातही पुण्याच्या मध्यभागातच तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सतत सुरू असतात. विशेषतः पुणे हे खूप गप्पा, मला असं जाणवतं की पुण्याच्या लोकांना जास्त गप्पा मारायला आवडतात. पुण्याची जास्त फार कमी धावपळ पण मुंबईच्या तुलनेत कमी असते, त्याच्यामुळं आमच्या पुण्यामध्ये खूप सगळे असे कट्टे असायचे वेगळे वेगळे, फर्ग्युसन कॉलेज रोडला, एस बी कॉलेज रोडला, खेळाकडला, सो असे त्या कट्ट्यांमध्ये खूप गप्पा व्हायच्या. छोटं असल्यामुळं, आणि उदाहरणार्थ नाटकांविषयी आपण बोलतो तर भोवतालीच एक म्हणजे तुम्हाला बालगंधर्व रंगमंदिरापासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जे कोथरूडमध्ये जायला काय फार वेळ लागत नाही, सुदर्शन कला रंगमंच किंवा ज्योत्स्ना भोळे रंगमंच ही छोटी ठिकाणं होती जिथं खूप प्रायोगिक नाटकं व्हायची, तिथं सतत काही ना काही तुम्हाला नवनवीन लोक आणि बरेचसे जण जे आज खूप आज नाही तेव्हाही आणि आत्ताही खूप प्रसिद्ध नाटकातले सिनेमातले लोक आहेत, पण त्यांना पुण्यामध्ये पहिल्यापासून एक नाटकाचं आणि बाकी सगळ्या गोष्टींचं कल्चर असल्यामुळे तिथे येऊन ते सगळ्यांमध्ये यायचे, बोलायचे, वेगळ्यावेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, ते होतं. पुण्यामध्ये तुम्हाला सवाई गंधर्व सारखे, म्हणजे एकदा डिसेंबर सुरू झाला, नोव्हेंबर डिसेंबर, की एवढे संगीताचे कार्यक्रम होतात की तुमचे कानही तयार होतात. तुम्हाला संगीतामधलं सगळ्या गोष्टी माहितीच असायला पाहिजे अशी गरज नाही, पण एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं होत असतात. जेव्हा मी होतो त्यावेळेस वसंतोत्सव पण सुरू झाला, त्यानंतर बरेचसे म्हणजे केवळ शास्त्रीय संगीताचे किंवा सेमी क्लासिकल असेच नाही तर बरेचसे बाकीचेही म्युझिक फेस्टिवल्स तिथं साधारणतः थंडीच्या काळामध्ये होत असतात, त्यामुळे तुम्हाला संगीत ऐकायला मिळतं. वसंत व्याख्यानमाला किंवा बाकी सारख्या असे बरेचसे कार्यक्रम होतात ज्याच्यातनं तुम्हाला उत्तम भाषणं ऐकायला मिळतात. पुस्तकांची दुकानं मला असं वाटतं की खूप म्हणजे ऑफकोर्स त्यानंतर मला बेंगलोर असं एक शहर दिसलं, बंगळुरू आपण त्याला आता म्हणतो, तिथं खूप पुस्तकांचे शहर आहेत. त्यानंतर मला पुण्यासारखं शहर दिसलं, पुस्तकांचे शहर आहेत, अभिवाचनाचे प्रयोग होतात, त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी. मग मध्येच क्रिकेटही सुरू असतं, मुंबई इतकं नाही पण पुण्यात क्रिकेटही सुरू असतं. मी असं सांगतो की एखाद्या पत्रकाराला एखादी गोष्ट भोवताली चालू आहे, आणि पुण्याचे खूप ऍक्टिव्हिस्ट पण आहेत पुण्यातल्या, पुण्यात तुम्हाला पर्यावरणाच्या विषयापासून ते बाकी सगळ्या विषयांपर्यंत अनेक प्रकारचे ऍक्टिव्हिस्ट आंदोलनं अशीही तुम्हाला, म्हणजे बेसिकली सजग जे लोक आहेत तुम्हाला, खूप सगळे लोक नागरिक जे ऍक्टिव्हिस्ट आहेत तेही तुम्हाला भेटायला बघायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळं एका प्रकारची जी जडणघडण होते पत्रकाराला. आणि आणखी पुण्याचं वैशिष्ट्य मला आवडतं, पुण्यातून महाराष्ट्राला सहज सगळीकडे कुठेही लगेच ऍक्सेस जातात. पुण्यातून लगेच तुम्ही सोलापूरला जाता, लगेच कोल्हापूरला जाता, लगेच नाशिककडे जाता, पुण्यातून या सगळ्या दिशांना जाणार आहे, नगरकडे, अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता आहे. सो पुण्यातून ना महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायला खूप इंटरेस्टिंग होतं. पुण्यामध्ये सह्याद्रीच्याच तुम्ही रांगांमध्ये असल्यामुळं खूप सगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज पण खूप होतात. तिथं एकेकाळी एनड्युरो सारखी स्पर्धा व्हायची, कात्रसो सिंहगड सारखी ट्रेकची स्पर्धा व्हायची, खूप सगळ्या ट्रेकिंग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना पुण्यामध्ये, ती सिंहगडावर, पर्वतीवर किंवा सगळ्याच पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे अर्थात नाशिकपासून सगळाच पट्टा सुरू होतो, जुन्नर, नाशिक सगळा असा पट्टा, आणि मग खाली कोल्हापूर म्हणजे दक्षिणेपर्यंत पूर्ण निसर्ग सह्याद्रीचा इंटरेस्टिंग पट्टा आहे. असंख्य ट्रेकिंगच्या ऍक्टिव्हिटीज तिथं होत असतात. राजकारणासाठी तर पुणे हब आहेच आहे, सगळेच आहे पहिल्यापासून. आणि पुलं म्हणाले तसं की त्यांच्या पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर मध्ये आहेच आहे की पुण्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक पुणेकर अशी एक जी त्यांनी व्याख्या त्यांनी केली, आपण त्यात जाऊयात नकोत, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या पुणेकरांना खूप इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळं मी जेव्हा पुण्यामध्ये होतो, मी अर्थात तळेगाव, दाभडे हे मला म्हटलं माझ्या गावात होतो, ते पण खूप महत्वाचं गाव आहे. गोनी दांडेकर ज्यांना आप्पा दांडेकर म्हणतो ते आमच्या गावचे, आमच्या तळेगावमध्ये कलापिनी नावाची आहे, यावर्षी जिला 50 वर्ष पूर्ण होत आहे, अशी एक नाट्यसंस्था आहे, एक हौशी नाट्यसंस्था आहे. तिथं सगळेजण आपापली कामं करतात, नोकऱ्या करतात, कोणी शाळेत जातं, कोणी काय करतं, पण सगळे येऊन सगळ्यांना नाटकाची आवड आहे म्हणून संध्याकाळी येऊन नाटक बसवतात. अशी एक संस्था महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्रात काय म्हणतो की महाराष्ट्राला संगीत नाटकाची एक परंपरा आहे, महाराष्ट्राला व्यावसायिक नाटकाची एक परंपरा आहे. बरेचसे जे तुम्ही दिल्लीमध्ये वगैरे गेलात तर ते सगळ्यांना महाराष्ट्राचा हेवा का वाटतो का, तर पैसे देऊन नाटक बघायला जाणाऱ्यांची संख्या म्हणजे जे व्यावसायिक नाटक आहे इतकी भरपूर आहे, आणि त्यामुळे व्यावसायिक नाटकांची एक मोठी परंपरा तयार झाली. पण या सगळ्यासोबतच महाराष्ट्रामध्ये हौशी नाटकाची पण एक परंपरा आहे ज्याविषयी फारसं बोललं जात नाही. गावागावांमध्ये

0: संस्था आहेत, काही नाही, त्यांना आवड आहे, त्यांना नाटक करायचंय, नाटक बघायचंय, त्यांना 5 लोक आले तरी चालतात, 50 लोक आले तरी चालतात, पण करायचंय. सो अशापैकी आमची संस्था होती, माझी संस्था मी त्याला म्हणतो कलापेनी म्हणून. आमच्याकडे श्रीरंग कला निकेतन म्हणून एक संगीताची संस्था जी पूर्णपणे संगीताविषयी काम करतात. सो मग तळेगावमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची आवड होती, त्यामुळं पुणे अधिक तळेगाव अशा प्रकारच्या गोष्टींमुळं आम्ही हा म्हणजे एक एक जे एखाद्या रिपोर्टिंग रिपोर्टरला किंवा पत्रकाराला या सगळ्या गोष्टी समजा तुम्हाला म्हटलं की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, ते सगळे ट्रेड्स काय आहेत ते त्याला तिथं मिळतात. अर्थात तुम्हाला त्याच्यावर नंतर बरंचसं काम करावं लागतं, पण हे सगळं पुण्यामध्ये असल्यामुळं करायला मिळालं.
1: मला वाटतं तुम्ही नाटक आणि या मनोरंजन क्षेत्राविषयी जास्ती भरभरून बोलताय, त्या क्षेत्राकडे कधी जावं असं वाटलं नाही किंवा थोडं
0: हा वाटलं हरकत नाही. मी जेव्हा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं आमची कलापेनी नावाची संस्था आहे, तर त्याच्यामध्ये नाटक करणं, लिहिणं, बसवणं, संगीताचा कार्यक्रम करणं, बसवणं, परत पुण्यामध्ये असताना पुरुषोत्तम फिरोदिया अशा गोष्टी होत्या, त्यामुळे तिथेही मी नाटक केलं. पण एकदा हा एक मार्ग मला जो जर्नलिझमचा दिसला त्याच्यात तो, आणि तो इतका तुम्ही जर त्याच्याबद्दल पॅशनेट असाल तर तो इतका डिमांडिंग आहे, इतकी ऊर्जा तुम्हाला त्यासाठी लागते, वेळ म्हणजे 24 तासाचं चक्रही तुम्हाला कमी वाटायला लागतं जर तुम्हाला आवड असेल तर, नाही तर मग कुठलंही क्षेत्र तुम्हाला ते अवघड वाटतं, पण तसं ते असल्यामुळं. पण त्याची एकदा चटक लागल्यानंतर मग मी त्याच्याकडेच पूर्ण केलो, आणि मग जर कदाचित ते नसतं तर कदाचित विचार करता आला असता नाटक किंवा त्या प्रकारातलं आणखी काय करता येते. पण एकदा तुम्हाला जर्नलिझमनी एक खूप मोठं अवकाश मिळाल्यानंतर त्यानंतर काही मग सुचलं नाही.
1: याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण जर्नलिझमकडे वळणार आहोत ब्रेकनंतर. प्रेक्षक हो, आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये मयुरेश कोल्हू सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.9 FM.

0: Welcome after the short break. You are listening to Acharya and NTFM from your own video. And today in our career member segment, we have invited senior journalist Mayuresh Konur sir. So moving back to our main subject, what will be the how you started? We came to know about how you started with journalism. How was your initial journey? So after working in all several brands, I must say. So what was your branding experience? How was the experience in all the brands where you were working, like ABB, Maza, Nestle, or Sarkar?
1: First of all, what I have come to understand after 19 years of my experience in this profession is it's not about brand, it's about your passion, your interest. I have seen many of my friends, colleagues working in different brands, but later on they found some different passion in their lives. So it happens. It is not the name of the organization that makes you stay there. It is your interest, your energy to take that journey to different direction. And then those institutions, the institutions which I have worked with, have been here. They are legacy institutions, and they are called legacy institution for a reason, because you know BBC is celebrating their centenary, 100 years they are completing. So it's that long of a, that longer legacy. Same goes with Sarkar in Pune. They have been there for decades. Same with ABB Maza, which has completed over 20 years. So they all have created a legacy. Then that legacy, the institutional structure helps you, but you have to have a genuine interest in your heart. And to do whatever it takes, then it works both ways. So my experience has been very fruitful, because I do love my job. And for example, when I started with Sarkar, back then it was called Sarkar Times. I worked there for, let's say, one and a half year. But for Pune, it's a very that media organization is very, you know, at the core of the business, because they have most, they back then they had the most readership in Pune. I'm guessing they still have it today also. It is one of the respected organization in Pune. I was working in Pune, and so you get to reach to maximum audience readers. So whatever I write, it reaches to the maximum audience. So, and the kind of response you get, I used to write about different trekking routes. They used to have a tabloid called Yuva Sarkar. It was aimed for the youth audience specifically, and so because I was an avid trekker, I used to write about it. So one fine day, the editor who was heading Yuva Sarkar asked me if I can write a weekly article on a different trek route that no one knows about. We have some famous trek routes to some forts and all, but if you can write some offbeat trek routes, I said I would love to do it. And then I wrote in Yuva Sarkar for about an year. Every Saturday my article used to appear on the front page, and even today I get call because my personal number is the same. I get call and someone asks me, "Arey, हमें वहाँ पे जाना है, so कैसे जाए? मैंने आपका article पढ़ा था." So even after 22 years, I get call. So the point I'm making here is the kind of reach that organization, because it's a legacy organization, had, and even people even today remembers if you do a good work. Same happens with BBC, because I was working with BBC, and they had audiences all around the world. So if you have, and there is no limit, we all are ultimately human beings. Those who listen to our stories, those who read our stories, and we all are storytellers on this side of the table. You are a RJ, I am a reporter, but ultimately we are storytellers. Every day we tell a story. You may be producing a film, you may be writing a poem, or maybe you are telling, reporting a news from some important place. But ultimately, we are telling a story. So there is a connection between the audience, the reader, and the storyteller. It's a very human connection, and so it doesn't matter where you come from. You come from, you're reporting from India, you're reporting from Africa, you're reporting somewhere from the East Asia. It doesn't matter. If it has human elements, it will connect to other human being. So I would like you to take back to the COVID times. Look, everyone around the globe was locked inside the room. Everyone started doing work from home. Everyone struggled to get the test done. Everyone struggled to travel. So these were the common experiences. If you are in Europe, if you are in India, if you are anywhere else. So those stories back. So we had the same struggle. We had the same stories. We had the same experiences if you are admitted to hospital. So that's the common thing. So those stories during the COVID times, which I reported for BBC, they traveled everywhere. And even the audiences from BBC had language services in 42 different languages. So your story gets translated and it travels to, it can travel to foot. I am not saying each story travels to 42 languages, but it can travel to multiple of them. And even then you get, if I'm reporting from Mumbai, then my audience can be sitting and reading it or listening to it. Even in UK as well, or somewhere in Scotland, or somewhere in Kenya. So, and that's the power of the institution. You are asking me the brand.
0: Right, yeah.
1: So, I would like to call it institution. I would like to call it legacy institution. That's the legacy they have created. And so, the most important thing which I felt is the story I'm reporting from, say, Madhya Pradesh or Kerala, and some odd person sitting in Kenya, Egypt, for that matter, London, is able to read that story and connect to that story. That's what the legacy institutions like BBC gives you. And it happened same with my experience in Sakal, or be it ABP in Masa.
0: तरी पण थोडंसं मला अजून इलॅबरेट केलं तर आवडेल की विचारसरणी असते, म्हणजे आता लोकसत्ता, आपण लोकसत्ता वाचतो तर त्याचे वाचक लोकसत्ताच फॉलो करतात. मटाची एक संस्कृती आहे महाराष्ट्र टाइम्सची, महाराष्ट्र टाइम्स तसंच एबीपी माझा जो ऑडियन्स असेल तर एबीपी, म्हणजे ती विचारसरणी तशी असते. मग आपण तसं,
1: मी त्याला विचारसरणीपेक्षा चव म्हणेन, आपली एक चव होते. आता लोकसत्ताचं तुम्ही उदाहरण घेतलं, माझ्या घरी सगळ्यात पहिल्यांदा पेपर यायला लागला लोकसत्ता तळेगाव. मी काम सुरू केलं सकाळपासून, म्हणजे माझ्या घरी मला आठवतं मी वाचायला सुरुवात केला तिसरी किंवा चौथी पासून, आणि आजपर्यंत माझ्या घरी लोकसत्ता येतो. मी मुंबईत शिफ्ट, मी त्यानंतर तळेगावातनं पुण्यात शिफ्ट झालो, पुण्यातनं मुंबईत शिफ्ट झालो, पण माझ्या घरी आजही लोकसत्ता येतो. मधल्या काळात लोकसत्तातली माणसं बदलली, लोकसत्ताला पिढ्या बदलल्या, संपादक बदलले, पण तुम्ही ती तुमची एक, हीच तर मजा आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी असा प्रश्न केला होता, ज्यावेळेस 24 तासाची न्यूज चॅनल्स आली 2007 साली, महाराष्ट्र एकदम, तुम्हाला जर आठवत असेल तर साधारणतः 2002-2003 नंतर पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये, त्याच्या अगोदर सुद्धा काही नॅशनल 24 तास न्यूज चॅनल्स आली होती, पण तो जो सगळा एक 7-8 वर्षाचा पिरियड आहे, त्या काळात एखाद्या क्रांती घडावी आणि पूर यावा, तसा हिंदी इंग्लिश या भारतभरामध्ये पसरलेल्या भाषांपासून जे प्रादेशिक भाषा आहेत, मराठी, तेलुगू, तमिळ, या सगळीकडे 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनल, तोपर्यंत वाहिन्या होत्या, म्हणजे मालिका बघाल तुम्ही किंवा बाकी इन्फरटेनमेंट पाहाल, पण न्यूज चॅनलशी त्या मधल्या 5-6 वर्षामध्ये सगळ्या भाषांमध्ये आली. एवढी न्यूज चॅनलची क्रांती सुरू झाल्यानंतर अनेकांना प्रश्न हा पडला होता की मग आता पेपर बंद पडणार वाटतं, असा प्रश्न जो आजही विचारला जातो, पण तसं होत नाही. याचं कारण त्याच्याशी हे जे असणारं कनेक्शन आहे की आजही मुंबईमध्ये अनेकांना मटा घरी आल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही, पुढे पुण्यात अनेकांना सकाळ आल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. अन्य कुठं ठिकाणी लोकमतच असेल तर काही असेल, प्रश्न त्या त्या वाचण्याच्या सवयीशी आणि त्या एखाद्या आपल्या घरी मित्राप्रमाणे, तर मला वाटतं मटाचाच होता पत्र नव्हे मित्र, सो ते घरी रोज सकाळी येणाऱ्याप्रमाणे त्यांचा एक संबंध तयार होतो, जे मी तुम्हाला मागाच्या उत्तरामध्ये पण सांगितलं की तो संबंध हा माणस मानवी असतो, माणसाचा माणसाशी असतो, आणि त्याच्यामुळे तो होतो, आणि त्यामुळं ते विचारसरणी किंवा अन्य, हा मे बी त्यातून व्यक्त केलेली जी मतं असतात मे बी त्याच्या तुम्ही जवळ जाणारे असता. असं पण मी बऱ्याच जणांना बघितलेलं आहे की त्यांची जी मतं तयार झालेली असतात त्यांच्याशी एखाद्या संपादकीयामध्ये एखाद्या पेपरच्या किंवा एखाद्या चॅनलच्या एखाद्या एडिटोरियल शो मध्ये व्यक्त केलेली मतं जुळत नाहीत, मग ते तिथं नाही पाहत, ते दुसरीकडे जातात, असंही होऊ शकतं. पण त्याशिवाय पण तुम्हाला बऱ्याच काळ लागलेली एक सवय असते मला असं वाटतं की, आणि विचारसरणी ते काळ मला वाटतं तो बऱ्यापैकी जी आता जी माउथपीसेस असतात एखाद्या पक्षाचं एखादं मुखपत्र असतं, सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे किंवा आणि दुसरं कुठलं असेल, हा तर त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण जी बाकीची सगळी व्यावसायिक परिघातली जी बाकीची वृत्तपत्र न्यूज चॅनल्स किंवा आणि कोणी असतात ते त्यांच्यापर्यंत रिपोर्ट करत असतात, त्यांच्यावरही परिणाम इन्फ्लुएन्सेस या गोष्टी असतात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की लोक अनेक वर्षांपासून एखादी गोष्ट टीव्ही चॅनल्स जसं पेपरचं जुळलेलं असं, मी माझं उदाहरण सांगितलं की माझ्या घरी तिसरीत लोकस्थायी झालं तो आजही येतो आहे उदाहरणार्थ, तसं मे बी न्यूज चॅनलचं तसंच होत असावं असं नाहीये. बीबीसी सारख्या संस्थांचं होतं, अनेक जण त्याशिवाय दुसरं काही पाहत नाहीत असं मला माहिती आहेत. लोक तुम्हाला पूर्वी आता बीबीसी टीव्ही आत्ता आलं पण तुम्हाला आता भारतात अनेक जण भेटतात की ज्यावेळेस पूर्वी फक्त बीबीसीचा रेडिओ होता आणि त्यावेळेस लोक ऐकायचे भारतामध्ये या कुठल्या महत्वाच्या घटना घडामोडी घडल्या, इंदिरा गांधींची असेल, बाबरीच्या काळातली असेल, तर ते आम्ही पहिल्यांदा बीबीसीवर ऐकल्यावर का असं लोक आवर्जून सांगतात.
0: अरे आता
1: तसं झालं, अर्थात ऑफकोर्स तसं झालं. आता तुम्हाला आठवत असेल तर काहीच महिन्यांपूर्वी, 2 किंवा 3 महिन्यांपूर्वी बीबीसीसाठी अनेक वर्ष रिपोर्टिंग केलेले मार्क टली नावाचे, सर मार्क टली नावाचे पत्रकार होते, अनेक वर्ष दिल्लीत ते भारतीयच होते, ते ऑफकोर्स त्यांचं आडनाव ते ब्रिटिश कुटुंबातले आहेत, त्यांचं नाव तसं आहे, पण ते इतके भारतीय भारतामध्ये मिसळून गेलेले होते की आजही जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा भारतातनं रिपोर्टिंग कोणतं मार्क टली असं ते झालं होतं. आणि अनेकांनी मार्क टली यांच्याकडनं आम्ही ती बातमी ऐकली होती बरं का असं लोक सांगणारे आजही आहेत, त्यामुळे परवा ते गेल्यानंतर सगळीकडे एकदम हळहळ व्यक्त झाली. सो लोक अनेक गोष्टींना अटॅच असतात, ते केवळ विचारसरणी किंवा टेस्ट यांना अटॅच असतात, ते व्यक्तीला अटॅच असतात, ते त्यात लिहिणाऱ्या काही मतांशी जोडलेले असतात, काही त्या लिगसीला अटॅच असतात. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या काळामुळे लोक एकतर त्यांच्याशी तेच वाचतात तेच पाहतात किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं असं की त्यांचा भ्रमनिराश झाला की ते किंवा नाही आवडलं ते दुसरीकडे सुद्धा जर. आणि आता आपण जे आहोत त्या पण डिजिटल मीडिया होत आहोत, तिथं तर सगळं आपण सतत स्क्रोल करत असतो, त्यामुळे तिथं तर अशा प्रकारची लॉयल्टी कमीच राहिलेली आहे, त्याच्यामुळं ते अटेन्शन स्पॅनही कमी झालाय आणि पूर्वीसारखी लॉयल्टी पण जरा कमी झाली असं मला तरी वाटतं.
0: तुम्ही पत्रकारितेमध्ये आला तेव्हा तुमच्यावर कोणाचा प्रभाव होता किंवा तुम्ही तो प्रभाव करून घेतला नाही किंवा कोणाला इन्फ्लुएन्स किंवा हा हे संपादक मला त्यांचं हे सदर आवडतं किंवा संपादक हे आवडतं म्हणून मी इकडे गेलो असं कधी झालंय का?
1: नाही म्हणून तिकडे गेलो असं नाही पण तुमच्यावर अनेकांचा, तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असता तुम्ही खूप वाचत, मला वाचनाची खूप आवड होती त्यामुळं तुम्ही खूप जणांचं वाचत असता पाहत असता बघत असता आणि तुम्ही त्यांच्याकडनं शिकत असता, त्यामुळे असे खूप सगळे लोक होते की ज्यांचा जे इन्स्पिरेशन आहे आणि ते त्यांचा इन्फ्लुएन्स आहे. एका टप्प्यावर तुम्ही येता जेव्हा विद्यार्थी असेल तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही प्रोफेशनल व्यावसायिक कामात तेव्हा तुम्ही तुमचं पण शोधता, तुम्हाला हे कळतं की केवळ यांच्यासारखं कॉपी करून किंवा असं करून असं होत नाही, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन ते पण असं खूप होते. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही पत्रकारितेविषयी आपण बोलतोय तर अर्थात प्रत्येकाने आत्र्यांचं लिखाण वाचलेलं असतं, अर्थात अनेकांनी नरहर कुरुंदकरांचं लिखाण वाचलेलं असतं, अर्थात अनेक सगळ्यांनी पुलंचं सुद्धा आणीबाणीच्या काळातली भाषणं ऐकलेली असतात. हे काही माझ्या समोर घडलं नाही, माझा जन्म फार नंतरचा आहे, पण तुम्ही ते तुम्ही तुमच्या समोरच रोजचं घडतच नाही, तुम्ही त्याशिवायही ऐकता. आता गोविंद तळवळकर त्यांचे अग्रलेखांसाठी प्रसिद्ध होते, सो मी तेव्हा मला आठवतं की पुण्यामध्ये फारसा मटाची पुण्याची आवृत्ती फार नंतर सुरू झाली किंवा मता पुण्यातला सुरू, सो माझ्या शाळेच्या काळामध्ये मी काही तळवळकरांचं वाचणं शक्यच नव्हतं. मी तुम्हाला म्हटलं माझ्या घरी लोकसत्ता यायचा, सो त्यावेळेस अरुण टिकेकरांचे संपादक होते आणि माझ्याकडे आजही अरुण टिकेकरांनी असताना मला वाटतं त्यांच्याच काळामध्ये लोकमुद्रा नावाची एक पुरवणी दर आठवड्याला ते करायचे, माझ्याकडे तेव्हाचे लोकमुद्रा लोकरंग हे अजूनही मी जपून ठेवले कारण मी ते वाचायचो आणि मग ते करायचो. सो अशा पूर्वीचे त्यावेळेस तुमच्या जडणघडणीचे असतात ते तुम्ही ठेवलेले आहेत. नंतर पण तळवळकरांचं नंतर त्यांची जी पुस्तकं आली बरीचशी, त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत, त्यांच्या अग्रलेखांची काही पुस्तकं आली, सो ती वाचली, त्याचा तुमच्यावर त्या काळाशी प्रभाव पडतो. लोकसत्ता, मग पुढे कुमार केतकर आले, त्यानंतर गिरीश कुबेर आले, सो यांच्यामुळं ते तुमचं भेटणं बोलणं हे सगळ्या गोष्टी असतो, तुम्ही यांचं वाचत असतो तो प्रभाव असतो. त्यानंतर असे बरेचसे, मी जेव्हा टेलिव्हिजनमध्ये जायला लागलो होतो तेव्हा 24/7 न्यूज चॅनल्स, म्हणजे NDTV आज तक आलं, NDTV आलं, त्यानंतर CNN IBN नावाचं चॅनल लॉन्च झालं, आणि

0: सगळी झाली. मग यांचं खूप सारं प्रणोय रॉय यांचा प्रभाव तुम्हाला समोर दिसतो, कारण भारतीय टेलिव्हिजन मधला न्यूज टेलिव्हिजन मधला एक महत्वाचे व्यक्ती आहेत, शिवाय विशेषतः चॅनलच्या सगळ्या पडद्यावरचे. राजदीप सरदेसाईंचं तुम्ही त्यावेळेस होते एनडीटीव्ही मध्ये, खूप वेगवेगळे लोक होते. अर्णब गोस्वामी तिथे काम करायचे, बरखा दत्त तिथं काम करायच्या, जे सुरुवातीच्या काळात 24 तास चॅनल सुरू झालं होतं. मग ते सगळं बघणं होतं. इकडे आज तकवर प्रभू चावला होते, एनडीटीव्ही हिंदीवर रवीश कुमार होते, दिबांग होते स्टार न्यूजला एकेकाळी, मिलिंद खांडेकर जे नंतर एबीपी माझे सर सिनियर पण होते, त्यांनीच आमच्या सगळ्यांची रिक्रुटमेंट केली, त्यांचं काम आम्ही सगळे बघायचो. त्यामुळे ही सगळी नावं तुम्ही सगळं बघत असता. तुम्ही त्याच वेळेस जर तुम्ही इंग्रजी वाचायला जगभरात इतर बाकी ठिकाणी बघायचं असेल तर तेही तुम्हाला समोर वेगवेगळे लोक पहिल्यापासून पाहायला मिळतात. सो डेव्हिड रॅमनिक म्हणून सध्या ते द न्यूयॉर्करचे एडिटर आहेत, त्यांचं काम मी खूप वाचलेलं आहे, कारण ते अगोदर रशियामध्ये ज्यावेळेस USSRचा सगळा काळ पतन झालं आणि नवीन सगळं घटना गोष्ट घडली त्यावेळेस तिकडे ते रिपोर्टिंग करायचे, त्यांच्या रिपोर्टिंगची बरीचशी पुस्तकं सुद्धा आलेली आहेत. सो तुम्ही हे सगळे लोक भोवतालचे असतात आणि तुम्ही त्यांचं बघता वाचता त्यांना पाहता आणि त्यामुळे त्याचा परिणाम इन्फ्लुएन्स हा तुमच्यावर होत असतोच, विशेषतः तुम्ही कशी पत्रकारिता करावी काय लिहावं. पण कोणाचं कणाला कॉपी करताय तुम्ही, जसं जसे या व्यवसायामध्ये मोठे होता तुमचे अनुभव येतात तेव्हा मग तुम्ही तुमची स्वतःची एक दृष्टिकोन आणि स्वतःची एक स्टाईल तयार करायला लागता आणि ती फार महत्वाची असते.
1: मला वाटतं मुलाखत आपली बरीच मोठी होणार आहे, आपण दोन भाग करूया. पूर्वार्धामध्ये एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की हे जे सर्फिंग आहे एबीपी माझा, सकाळ एबीपी माझा, एनडीटीव्ही आणि आता बीबीसी, हे जे सगळीकडे तुम्ही भ्रमण केलेलं आहे त्याच्या मागचा हेतू काय? म्हणजे हल्लीची मुलं जी आपल्या सॅलरीसाठी आपलं इकडनं तिकडे तिकडनं इकडे फार करतात, तसं थोड्या प्रमाणात तुमच्या बाबतीत ते 4-5 चॅनल्स असं मी म्हणे, पण ते का?
0: पण माझे कलीग किंवा माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्या तुलनेत ते कमीच झालेलं आहे, कारण मी जवळपास एके ठिकाणी 10 वर्ष काम केलं, एका ठिकाणी जवळपास 9 वर्ष काम केलं पुढे, त्याच्यामुळं तुलनेनं कमी उडे आहेत त्याच्यामध्ये. पण हा त्याचा त्याचा अनुभव आहे आणि ज्याचे त्याच्या पिंडानुसार वृत्तीनुसार ते होतं. ऑफकोर्स कुठलाही व्यावसायिक अशा माणूस का हे करतो, कारण बेटर प्रॉस्पेक्ट्स त्यांना असतात, नवीन संधी मिळतात, नवीन काम मिळतं. हे व्यावसायिक असल्यामुळे तुम्ही अर्थात लोक सॅलरीकडे पण आणि ते प्रत्येकानेच बघावं, त्यात काही गैर नाहीच आहे, तर ते आपण सगळे बघत असतो. त्यामुळे तशा प्रकारच्या ज्या प्रत्येकाला संधी येतात तसं ते इंदी करतं. कधी कधी असं होतं की तुम्ही एक एक त्यामुळे जोपर्यंत वेगवेगळ्या संधी आणि तुम्हाला सगळं मिळत असतं तोपर्यंत माणूस एका ठिकाणी असतो, त्याच्यामुळं फारसं असं काही त्याला एक नियम आहे अशातली गोष्ट नाही आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्याच्यामुळं प्रत्येकजण आपापल्या येणाऱ्या अनुभवाप्रमाणे आणि जी प्रत्येकाची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता माणूस भले तो एकाच संस्थेमध्ये असेल पण तरी सुद्धा तिथं तो पावलं 4 पावलं पुढे पायऱ्यावर चढतच असतो आणि तीच प्रत्येकाची अपेक्षा असते.
1: कारण हे सगळ्या ज्या संस्था पाहिल्या एबीपी माझा किंवा एनडीटीव्ही चांगल्या म्हणजे वेल प्लेस्ड असणार
0: बरोबर
1: नक्कीच, आणि प्रत्येकाला म्हणजे आता तरुण मुलांना पण फार अशी इच्छा असते की आपण चांगल्या ब्रँड खाली काम करावं, तर अशा ब्रँड्स मध्ये तुम्ही असोसिएटेड होता, तरी पण एक भूक म्हणू आपण किंवा एक काहीतरी आपल्याला शोधायचं आहे आणि इथे गेलं तर आपल्याला आणखी त्याचा शोध घेता येईल असं काही
0: असं होतं ना नक्की अर्थात. असं मी सुरुवातीला पुण्यात काम सुरू केलं, सो एका टप्प्यावर तुम्हाला पुणे हे असं छोटं वाटायला लागतं, कारण हा सुरुवातीला कारण पहिल्या जेव्हा पहिल्या दिवशी असतो त्यावेळेस तुम्हाला खूप मोठं जग असतं, मग तुम्ही हळूहळू काम करायला लागता, मग तुमचा आवाका वाढायला लागतो, तुमचा अनुभवात जास्त संख्या, मग तुम्हाला जसं तुमचं ते वाढत जातं तसं तुम्हाला आणखी मोठ्या अनुभवाची किंवा गोष्टी करण्याची इच्छा होते. मग तुम्हाला वाटतं हा जरा पुण्यात ना आता थोडंसं बाहेर पडू, मग मुंबईमध्ये आलो, मग मुंबई मग टीव्हीमध्ये आलो, टेलिव्हिजनमध्ये आलो, की पेपरपेक्षा टेलिव्हिजनमध्ये आणखी जरा मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या मग बराच काळ गेला. मग मी एबीपी माझामध्ये होतो, मी खूप त्यावेळेस आम्ही बरंच फिरलो महाराष्ट्रात, तर फिरलो महाराष्ट्राच्या बाहेरही जायला मिळायचं आणि मग जवळपास तिकडे 10 वर्ष काम केल्यानंतर तो आवाकाही तुमचा वाढतो. मग तुम्ही केवळ महाराष्ट्राच्या बातम्या करता, तुम्ही मग देशभराच्या बातम्या करायला लागता. बीबीसी हा त्याच्यापेक्षा जास्त आणखी मोठा प्लॅटफॉर्म होता, कारण तो आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म होता, त्याच्याकडनं तुम्ही जगभरात देशभरात तर मी फिरत होतो पण त्याचबरोबर तिथं सगळ्यांची संबंध, म्हणजे आम्ही सगळेच, जसं मी म्हटलं की जवळपास 42 भाषांमध्ये बीबीसीचा वर्ल्ड सर्व्हिस पसरलेली आहे, त्यामुळे तुमचे सगळी जगभरातले तुमचे मित्र मैत्रिणी कलीग असे होणार, तुम्ही त्याच्यासोबत काम करताय, त्यामुळे तो आवाका आणखीच मोठा होतो. सो म्हणून हळूहळू तुम्हाला जसं तुमची भूक वाढत जाते, तुमचा आवाकाही वाढत जातो, आणखी नवीन करायची होते, तसं जसं तुम्ही आणखी पाऊलं पुढे पडतात, तुम्हाला जर कुठं थोडस बंदिस्त वाटतं, तुम्ही तो पाऊल टाकून पलीकडे बाहेरच्या जाता, असं ते होतं.
1: या सगळ्या तुमच्या जर्नलिझम करिअर विषयी आपण जाणून घेणार आहोत, पण मला वाटतं आपण दुसरा भाग करूया. प्रेक्षक आपण दुसऱ्या भागात
0: माझ्याशी अपेक्षा की कोणाला बोर होत नसेल.
1: नक्कीच मयुरेश कोंदूर सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. एक दुसऱ्या भागात भेटूया अर्थातच करिअर मंत्रच्या. तो मी तेजस्वी आपला निरोप घेते.

0: नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM वर मी आज तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं आहे. गणेश सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आचार्य 90 FM मध्ये आमच्या स्टुडिओ मध्ये. आणि आपण आता मुलाखतीचा श्री गणेशा करूया. सरांची थोडक्यात ओळख म्हणजे सर सुपरिचित आहेतच, कारण या क्षेत्रात म्हणजे मीडियामध्ये किंवा सिने क्षेत्रात नाट्य क्षेत्रात जे लोक असतील त्यांना गणेश पंडित हे नाव माहितीये. कदाचित तुम्ही चेहरा ओळखला नसेल पण हे गणेश पंडित आहे असं मी म्हणेन, कारण लहानपणापासूनच ते खिलबिल या दूरदर्शनच्या फार नावाजलेल्या कार्यक्रमात ते अशोक पावसकर यांच्या नाटकांमध्ये बरेच वेळा त्यांनी काम केलेलं आहे. गणपतीच्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात आभास नागवेकर, अवधूत गुप्ते, अमोल बावडेकर, प्रसाद गोत्रे, भरत सावले यांच्यासोबत देखील काम करण्याचा त्यांना योग आलेला आहे. इंटर कॉलेजमध्ये मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि इंग्रजी या पाचही भाषांमध्ये एकांकिका करण्याची संधी मिळालेली आहे. आज तक पाच भाषांमधून मिळून माझा काही ना काही सहभाग असलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त एकांकिका त्यांच्या झालेल्या आहेत. लेटेस्ट म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, म्हणजे बऱ्याच जणांनी खूप नावाजलेलं हे नाटक आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, यातही तुम्ही सरांना पाहिलेलं असेल. सर्किट हाऊस हे तसंच हलकं फुलकं छान आणि मी भेटले होते ओके हा एकदम ज्या नाटकाच्या दरम्यान सरांना, तेव्हा आमची पर्सनली ओळख झाली. आणि सर लेखक, उत्तम लेखक सुद्धा आहेत. बालक पालक सिनेमा लिहित असताना त्यांना एक सीन अभिनेता म्हणून त्यांनी केला होता आणि त्यामुळे टोक्याला शॉर्ट नावाचाही सिनेमा मिळाला आणि त्यात मुख्य 5 कलाकार होते, त्यातले सर एक होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता तुंबाडशी मुंजुळामध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल आणि महत्वाच्या पात्रासाठी त्यांची निवड झाली आणि हा सध्या सिनेमा हाऊसफुल चालू आहे. दोन धडाक्यात त्याचे सगळे शोज होत आहेत. तर सगळ्यांचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून जो प्रवास आमचा झालेला आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. सर विशेषतः हे क्षेत्र जे आहे ते फार वलयांकित असं म्हटलं जातं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, पण ते तेवढं वलयांकित जरी असलं तरी त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मेहनत, कष्ट आणि जिद्द असण्याचं हे क्षेत्र आहे. वरवरून जसं ते चंदेरी सोनेरी दुनियाच्या मागे किती कष्ट असतात त्याविषयी आज आपण तुम्हाला विचारणार आहोत. तुमची या क्षेत्राकडे वळणात कधी वळणात किंवा कशी आवड निर्माण झाली?
1: आवड म्हणजे बेसिकली माझ्या आईला जास्त आवडती या सगळ्याची, आणि लहान असल्यापासून ती मला कुठे भाषण कर, कुठे वक्तृत्व स्पर्धेत भाग घे वगैरे असं पुष्टी करत होती. नंतर आई वडिलांची ट्रान्सफर झाली माझ्या औरंगाबादला आणि मी आणि माझी बहीण इकडे मावशीकडे लहानाचे मोठे झालो कृष्णनगरमध्ये बोरिवलीला. तिकडे ऍक्च्युली हे सगळं गणपतीची नाटकं, मग किलबिल हे सगळं तिकडून सुरू झालं आणि ते करत असताना आवड तशी होती पण त्यावेळेला इतर काही समज नव्हती फारशी, त्यामुळे आपल्याला नाटकात काम करायचं इतकंच माहिती होतं. ते करत असताना मग नंतर हळूहळू इंटर कॉलेजिएट करायला लागलो, त्यावेळेला इतर गोष्टींमध्ये जास्त रमायला लागलो, म्हणजे की लेखन आहे, दिग्दर्शन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, लाईट्स आहेत, म्युझिक आहे. ते करत असताना कन्फर्म डोक्यात बसत गेलं की मला टेक्निशियन व्हायचंय, मला ऍक्टर म्हणून फार काही नाही झालं तरी झालं, पण मला लेखन दिग्दर्शन किंवा असं काहीतरी करायचं एवढं 100% होत. बक्षिस बरीच मिळाली, अभिनेता म्हणून सुद्धा बक्षिस बरीच मिळाली, पण तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड हे क्लिअर होतं की मला टेक्निकल साईडला जायचं. हा, त्याच्यासाठी म्हणून मी मग इतर लोकांना असिस्ट करायला सुरुवात केली. बरीच वर्ष मी नीरज वोरांकडे असिस्टंट होतो, जवळपास 5-5.5 वर्ष सहज त्यांच्याबरोबर बऱ्याच फिल्म्स लिहिता आल्या स्वतः बसून, अदरवाईज कोणी हाताला धरून लिहायला शिकवलं नसतं की फिल्म अशी लिहितात किंवा असा विचार करावा लागतो, हे करावं लागतं. ते तिकडे ते प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळत गेलं, त्यांच्यामुळे इतर कॉन्टॅक्ट सुद्धा झाले, इंडस्ट्रीतले लोकही ओळखायला लागले वगैरे वगैरे, आणि मग इंडिपेंडेंटली काम करायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं स्ट्रगल आहे त्यात डेफिनेटली, पण त्याला स्ट्रगल पेक्षा सुद्धा म्हणजे आवडीचा भाग असल्यामुळे काय म्हणतात ना, स्ट्रगलची मजा आली, म्हणजे एन्जॉयड द प्रोसेस. ते सगळं करत करत मग आज इंडिपेंडेंट म्हणजे लेखक आहे किंवा दिग्दर्शक आहे. काही लोक अजूनही आठवणीने मला अभिनेता म्हणून काम करशील का म्हणून विचारतात, फार करता येत नाही कारण इतर व्यवधानांमुळे, पण काही वेळेला जसं आता डोक्याला शॉट मध्ये मला शिवकुमार पार्थसारथी जो त्याचा डिरेक्टर होता, जो बालक पालकचा ऍक्च्युली असोसिएट डिरेक्टर, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं मी पहिला पिक्चर करीन ना त्यात तू काम करशील असं करून, आणि नंतर त्याने मला बोलवलं. पण मला वाटलं की ती असेल रोल चार पाच सीन काय एक दोन तीन दिवस चार दिवस. नंतर त्याने स्क्रिप्ट ऐकवलं आणि मी पडलो होतो कारण मी नाही आहे त्या असे फक्त पाच सीन्स होते त्यात, बाकी अखंड फिल्म मध्ये मी होतो. म्हटलं कशाला, म्हटलं इकडे कुठेतरी नावाजलेला चांगला चेहरा असलेला अभिनेता घे जेणेकरून तुला पोस्टरला उपयोग होईल. पण त्याने ऐकलंच नाही. एवढ्यापर्यंत त्यांची तयारी होती की त्याने त्या कॅरेक्टरचं नाव गणेश पंडित ठेवलं होतं, कॅरेक्टरचं नाव हे. त्यानंतर मी परत काही वर्ष काही काम नाही केलं. मग डायरेक्ट आता तुंबाडची मंजुळामध्ये मला युगंधर देशपांडेने कास्ट केलं. इकडे झी मध्ये सुद्धा भवेश किंवा विविध आणि या लोकांनी बघितलं तर तेही ऍक्च्युली उडाले होते की हा कधीपासून काम करायला लागला. मग त्यांनी काम बघितल्यानंतर त्यांना ते ओके वाटलं आणि मग त्यांनी फायनली कास्ट केलं. पण तुंबाडची मंजुळामध्ये काम करताना सगळ्यात ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स वॉज मला त्या टमटम चालवायची होती आणि इतके सगळे ड्रायव्हिंग येत असलेले लोक सोडून त्यांनी असा एक माणूस निवडला ज्याला ड्रायव्हिंग येत नाही, त्याला ड्रायव्हरची भूमिका त्यांनी दिली. मी त्या फिल्मसाठी शूटिंगला जायच्या अगोदर 5-6 दिवस ड्रायव्हिंग शिकलो 4-व्हीलर आणि तिकडे गेल्यानंतर कळलं ते सगळं नॉलेज पाण्यात गेलंय कारण इकडे टमटम चालवायची आणि ती 3-व्हीलर आहे आणि त्यातून ती स्टेअरिंगवाली टमटम, त्यातून ती 20 वर्ष जुनी, त्याला क्लच गिअर बिअर सगळं कहर होतं, म्हणजे पहिला गिअर नव्हताच त्याला, डायरेक्ट दुसरा पडायचा वगैरे असे प्रकार. त्यामुळे तुंबाडची मंजुळा हे माझ्या टमटम मध्ये बसणाऱ्या लोकांचे चेहरे जे होते घाबरलेले की हा काय करतोय आता, तर त्याच्या ती भीती जास्त आहे मंजुळेपेक्षा ऍक्च्युली असा सगळा प्रकार आहे. पण या क्षेत्रात अजूनही मी काम करतोय ते ऍज अ लेखक दिग्दर्शक जास्त काम करतोय मला आणि ते मला आवडतं. बेसिकली स्ट्रगल सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे, कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी तिकडे ते करावं लागतं. पण मला या क्षेत्राची मजा यासाठी येते कारण रोज नवीन काहीतरी काम आहे, रोज नवीन काहीतरी टेन्शन आहे. सारखं आपलं तेच, माझी बॅलन्स शीट टॅली होत नाही म्हणून बसणं पॉईंट नाही, पण ते होत नाही माझ्याने. त्यामुळे आय एम एन्जॉईंग. बाकी कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी स्ट्रगल आहेच, ते काही पाठ सोडत नाही.
0: मला कमाल वाटते कारण आज आपण पाहतो की आज तरुण पिढी जी आहे ती आपलं नेम फेम पैसा मिळवण्यासाठी किती झटत असतात आणि त्याच्यासाठी म्हणजे आपलं नाव व्हावं इंडस्ट्रीमध्ये यासाठी म्हणजे दिवसाला 5,000 म्हणू आपण अगदी जर म्हटलं तर एवढी मुलं आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतात, ऑडिशन्स देतात, सगळ्या प्रोड्युसर्सना भेटतात, असं सगळं चालू असतं. त्यामध्ये तुम्हाला आपलं नाव होऊ नये किंवा म्हणजे असं त्यांनी हे ठेवलेली नाही आकांक्षा किंवा अशा काही याच मला हेच करायचं आहे मी हेच करीन असं किंवा मला एवढं नाव झालं पाहिजे एवढा पैसा मिळायला पाहिजे असं तुमच्या मनाने कधी घेतलं नाहीये आणि नेहमीच बिहाइंड द कॅमेरा राहून जे काम मला मिळत गेलं ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे केलं. हे असा स्वभाव असणारी माणसं फार विरळीच असतात असं
1: नाही तर काय आहे ना, मला दोन प्रकार आहेत आपल्याकडे की एकतर मला काम मिळालं पाहिजे आणि मला त्यातून पैसे मिळाले पाहिजेत, मला त्यातून नाव मिळालं पाहिजे, मला लोकांनी ओळखलं पाहिजे, हे हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे की मला काम मिळालं पाहिजे आणि त्याची मजा आली पाहिजे. बरं, अदरवाईज मला जर पैसाच कमवायचा असता तर मग मी कुठेतरी मोठ्या पोस्टला नोकरी केली असती किंवा काहीतरी त्या क्षेत्रात गेलो असतो. अर्थात अभ्यासात त्या काळात मी बरा होतो, चांगला होतो, म्हणजे मला तो स्कोप होता माझ्याकडे एक ती लाईन पकडायला. पण मला नाही रमता आलं त्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे प्रत्येक वेळेला ते स्वतःच्या आनंदासाठी काम करत राहणे इज इम्पॉर्टंट. अदरवाईज काही काळानंतर ना तुमच्याकडे भरपूर पैसा येतो, काय बऱ्याच गोष्टी येतात, पण ना आतून ते सतत खात राहतं की मला जे करायचं होतं ते मला करायचं होतं ते करता नाही आलं, तर मला ते नव्हतं करायचं. त्यामुळे मी भले पैसे कमी आहेत, जे काही माझी जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी आहे, पण त्या व्यतिरिक्त मला ना सतत. आणि तिसरी गोष्ट, प्रसिद्धी नसण्याचा सुद्धा एक फायदा आहे ऍक्च्युली जो मला जास्त होतो. मी कुठेही कसाही फिरत असतो, माझ्याकडे गाडी नाही, मी पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो, मला कोणी ओळखत नाही त्यामुळे मी कोणाबरोबरही कशाही गप्पा मारतो. मी रस्त्यावर उभा राहून अनोळखी लोकांबरोबर गप्पा मारतो. मी रस्त्यावरचे भिकारी, रस्त्यावरचे छक्के, रस्त्यावरचे हे या सगळ्यांबरोबर मिळून मिसळून लिटरली रोज काही ना काही चालू होतं. मी रिक्षात बसलो की मी रिक्षावाल्याची गप्पा मारतो, मी टॅक्सीत बसलो की टॅक्सीवाल्याची गप्पा मारतो. हे सतत इंटरॅक्शन राहिल्यामुळे जगात काय चाललंय, त्यांचं लाईफ काय आहे ऍक्च्युली, जे आपण अदरवाईज लेखक म्हटल्यानंतर एका खोलीत बसणार इमॅजिनरी एक वर्ड इमॅजिन करणार काहीतरी आणि त्याच्यावर लिहिणार, पण ते न करता ते खरं काय आहे, सत्य काय आहे, त्यांच्या आयुष्यातलं त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांच्या श्रद्धा काय, त्यांच्या अंधश्रद्धा काय पासून सगळ्या गोष्टींवर काम करता येतं. अदरवाईज गाडी घोड्यातून फिरायचं असतं तर मग काय, म्हणजे मग ते तुटले पण येतं ना. मी इतरांपासून वेगळाच आहे आणि मी वेगळे पण जपायला लागतो मग माझं स्वतःच, नाही ना, मला इतरांमध्ये नाही जायचं. बरं, लोकांनी तुमच्याकडे यावं किंवा लोकांचं आयुष्य तुम्ही मांडावं यासाठी तुम्ही या फील्डमध्ये आलात, मग लोकांच्या आयुष्यात घुसायच्या ऐवजी किंवा त्यांना तुमच्या आयुष्यात घुसू देण्याच्या ऐवजी तुम्ही लांब पडत काय पडलं? सो दॅट इज द थिंग. त्यामुळे मी त्यात पडत नाही, मला उलट सगळ्यांमध्ये राहून तसं काम करत राहायला खूप आवडतं. आणि तरी सुद्धा लोकांनी मला ओळखू नये याचीही मी काळजी घेतो अगदी प्रामाणिकपणे, कारण खूप वेळा ते असं असतं की अरे हे लेखक आहेत, हे कोणी फिल्म लाईन मधले लोक आहेत, म्हणून मग ना हळूहळू लोक तुमच्याशी वागताना नकळतपणे, ते काय ठरवून नाही वागत पण नकळतपणे ते वेगळं वागायला लागतात. सो मला त्यात रस नाही, मला जसे आहेत लोक तसेच लागतात, मी जसं आहे तसाच आहे. असं नाहीये की मला त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं वागणं वापरून घ्यायचंय माझ्या कामासाठी, अजिबात नाही. पण मला सतत इंटरेस्ट असतो की हे जगतात कसे, मग ते प्रॉब्लेम्स मध्ये जगणं असो किंवा आनंदात जगणं असो किंवा दुःखात असो किंवा रागात असो कसंही, पण एखादा माणूस नक्की काय डोक्यात ठेवून वागत असतो सतत, त्याला नक्की म्हणजे आपण जसं इतर वेळेला सुद्धा मी माझं काम करत असलो तरी माझ्या डोक्यावर एक टेन्शन असतं कुठलं तरी, काही कुठले तरी पैसे द्यायचे आहेत, कोणाला तरी ऍडमिशन घ्यायची आहे, मुलीला काय शाळेत घालायचं, मुलाला कॉलेजमध्ये घालायचं, काहीतरी चालू असतं. सर ही सगळी टेन्शन डोक्यावर असताना सुद्धा एखादा माणूस स्वतःचं काम किती नीटनेटकेपणे करतो आणि ते कसं करू शकतो, दॅट इज इम्पॉर्टंट. सो माझं त्या गोष्टींवर जास्त काम चालतं आणि म्हणून कदाचित म्हणतात सुद्धा बरेच लोक की तू खूप खरं लिहितोस, कारण ते खऱ्या लोकांमध्ये राहिल्यामुळे ते येतं कदाचित, मे पण आहे आणि मला ते आवडतं, मला मजा येते.
0: माणसामध्ये राहिल्यावर ते कळतं. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक दिग्दर्शक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेला आहे, त्यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.3.

0: आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक दिग्दर्शक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेलं आहे. गणेश सर, आता थोडासा अभिनयाचा प्रवास तुमचा जाणून घेतला, अजून काही पुढच्या विश्रांतीनंतर मी त्याबद्दल प्रश्न विचारेनच, पण मला आता तुमच्या लेखकाकडे जो आपण ट्रॅक चालू आहे आपला त्याकडे उत्सुकता आहे. लेखन काय म्हणजे, लेखनामध्ये आपण सगळं विश्व उभं करतो, पूर्ण तो कॅनव्हास असतो चित्रपटाचा म्हणा किंवा मालिकेचा. तुम्हाला, तुम्ही सिद्ध असतं लेखक असं मी म्हणेन, कारण एवढ्या मालिका वगैरे तुम्ही सातत्याने लिहित आहात, तर त्याची आवड निर्माण कशी झाली आणि कसं तुम्हाला म्हणजे असं प्रतिभा तुम्हाला कशी होते असं तर लेखकाला विचारू शकत नाही, पण तरी सुद्धा एक कसा तो ग्राफ म्हणजे तंत्र काय असतं कोणाला जर लेखक व्हायचं असेल.
1: हा प्रश्न करेक्ट आहे की तंत्र काय असतं, कारण सिनेमा किंवा मीडियामधलं रायटिंग हे बेसिकली टेक्निकल रायटिंग आहे, ते तांत्रिक आहे. अदरवाईज सुचणं हा म्हणजे स्थायी भाव आहे, हे कोणालाही म्हणजे तुलाही सुचत असेल, मलाही सुचतं, त्यांनाही सुचतं, नाही सुचतं, सगळ्यांना सुचतं, पण ते लिहिता येत नाही. आता बरेच वेळा मला जर मला एक प्रवीण निश्चल नावाचे लेखक आहेत, लेखक दिग्दर्शक म्हणजे नवीन निश्चल ऍक्टर, त्यांचे भाऊ, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की लेखक आणि नॉर्मल माणूस यांच्यात काय फरक आहे. तर मी सुद्धा सांगितलं की असं क्रिएटिव्हली विचार करतो किंवा एखादा क्राफ्ट वाईज विचारतो, तर म्हणाल नाही तिथलं काही नसतं. नॉर्मल माणूस विचार करतो, लेखक विचार करतो, फक्त नॉर्मल माणूस लिहित नाही, हा पेन घेतो आणि लिहितो, तो लिहितो म्हणून लेखक. लिहिलंच नाही तर लेखन मला जमतंय किंवा नाही जमतंय वगैरे हा खूप पुढचा मुद्दा आहे, म्हणजे तो त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही माणूस.

0: असायचा, काही लोक टाळायचे. मग ते एका पॉइंटला जाऊन मरते ना आपलं, आपण हा आपण आपलं लिव काय होईल, फार पडता एकांकिका बाद होईल वगैरे, असं करून मी ते लिहायला लागलो. आणि बऱ्यापैकी जरा डोक्यात दिग्दर्शन क्लिअर असल्यामुळे असेल कदाचित, पण बऱ्यापैकी ते जमायला लागलं. मग ती अंधश्रद्धा अजून वाढीला लागली की हा लेखक आहे. आणि मग लोकांना सुद्धा वाटायला लागणार या लेखक आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली आपल्या क्षेत्रातलं लेखन हे मॅक्सिमम टेक्निकल लेखन आहे. म्हणजे एखादा लेख लिहिणं किंवा एखादा निबंध लिहिणं किंवा या सगळ्या, एखादी कादंबरी लिहिणं, कथा लिहिणं हे खूप वेगळं आहे. आणि फिल्म लिहिणं, टेलिव्हिजनसाठी लेखन करणं किंवा नाटक लिहिणं ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते टेक्निक ज्यांना जमतं आणि त्या टेक्निकमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा त्यांना समजून घेण्याची ज्यांना आवड आहे, तेच त्या क्षेत्रात काम करू शकतात. अदरवाईज बाकीचे इतर सगळ्या फॅकल्टीजमध्ये लेखन करतात या क्षेत्रात. कारण स्क्रीन प्ले आता इतके सिनेमे लिहून, इतके सिनेमे बघून, इतके सिनेमे वाचून सुद्धा अजून मला हे ठामपणे म्हणता येत नाही की मी 100% कॅपेबिलिटीचा स्क्रीन प्ले रायटर आहे. का तर अजून खूप खूपसे जॉनर्स किंवा खूपशा गोष्टी अशा असतील ज्या मला नाही लिहिता येत. सो ते स्वतःला सतत चॅलेंज करत राहणं, स्वतःला जोखत राहणं, ते सतत करत राहावंच लागणार आहे शेवटपर्यंत. त्याला ती म्हणजे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघतो सतत, त्याच्यावर अवलंबून आहे आपण आपण लेखक म्हणून किती डेव्हलप होतो. दुसरी गोष्ट अशी की लेखक म्हणून मला जसं आता मी खूप लोक, मी नीरज वोरांकडे असिस्टंट होतो त्यामुळे खूप लोक मला अरे कॉमेडी लिहितो असं खूप डोक्यात आहे. पण मी कॉमेडी म्हणजे जसं आता बालक पालक सारखा सिनेमा गाजला, पण ऍक्च्युली दुसऱ्या बाजूने बघितलं तर तो कॉमेडी सिनेमा नाहीये.
1: सिरियस नोट आहे,
0: खूप सिरियस सिनेमा आहे. जसं येलो नावाची फिल्म लिहिली ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, तर इट वॉज अ सिरियस फिल्म. हिचकी वॉज अ सिरियस फिल्म, बाळकडू वॉज अ सिरियस फिल्म. हे सगळं करत असताना ते वेगवेगळे जॉनर्स, वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडायची कुवत म्हणण्यापेक्षा ते कळायला लागतं की ह्या विषयाने या पद्धतीने किंवा या जॉनर मधून मांडला तर तो जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल. सो हे कळायला सुद्धा तुम्हाला ते टेक्निक माहिती असायला लागतं. दुसरी गोष्ट लेखकांना, फिल्म लेखक किंवा मीडियामधल्या लेखकांना मेकिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे की मी लिहिलेल्या स्क्रिप्टचं पुढे जाऊन काय होणार, ते कसं एक्झिक्यूट होणार, इकडे मी क्लोज लागणार आहे का, किंवा त्याचं ग्रामर काय, एक्सेस कसे बदलतात पासून लोकेशन कशी हँडल होतात, त्या सगळ्याचा स्क्रीन प्ले मध्ये किंवा लेखनात कसा वापर केला जातो किंवा करायला हवा, या सगळ्या गोष्टी त्यांना कळायला हव्यात. लोक जनरली मी फिल्म लिहिली यातच खुश असतात. पण म्हणजे मीही तसाच होतो एकेकाळी, मला असं वाटतं की सीन नंबर वन, लोकेशन, डे नाईट, इंटिरियर एक्सटिरियर, ऍक्टर्स किंवा कॅरेक्टर्स असं लिहिलं, मला इतकं बरं वाटतं की मी फिल्म लिहितोय. मग हळूहळू काही फिल्म लिहिल्यानंतर कळायला लागले या सगळ्याचा वर जे मी लिहितो याचा रायटिंगशी काही संबंध नाही, हे सगळं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम आहे. सीन नंबर असतात का तर प्रोडक्शन आणि डायरेक्शन डिपार्टमेंटला कळायला पाहिजे, डे नाईट किंवा लोकेशन लिहितो का तर ते कॅमेरामॅनला कळायला पाहिजे. नंतर मी काही इंटिरियर एक्सटेरियर लिहितो ते पण तसंच आहे की प्रोडक्शन आणि या सगळ्यांना कळायला पाहिजे. कॅरेक्टर्स लिहितो हे प्रोडक्शनवाल्यांना माहिती पाहिजे, किती व्हॅनिटी मागवायचं, काय करायचं आणि किती मेकअप रूम पाहिजेत, किती कोणकोण किती असतात, हे सगळं. याचा लेखनाशी काही संबंध नाही आहे, लेखन त्याच्या पुढे सुरू होतं. पण हे कळे कळेपर्यंत मला भरपूर वर्ष गेली त्यात. माझं म्हणणं तेच आहे की त्या ते एक्झिक्युशन किंवा तुम्ही जे लिहिता आहात त्याचं पुढे काय होणार आहे, ते कसं दिसणार आहे किंवा ते स्क्रीनवर कन्व्हर्ट होताना ते कसं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर बघाव्या लागतात डोळ्याने आणि मग त्या लिहून काढाव्या लागतात आणि मग त्या इतरांना दाखवून ते एक्झिक्यूट करणार आणि मग ती फिल्म किंवा तो ते प्रॉडक्ट बनणार. तर ही सगळी एवढी लांबलचक प्रोसेस आहे, त्यामुळे खूप मॅक्सिमम आलेली मुलं किंवा मॅक्सिमम आलेले ते जे असतात ना की मला लेखक व्हायचंय, ते या प्रोसेसमध्ये थकतात. त्यांना अंदाजच नसतो की हे इतकं सगळं करावं लागतं. त्यामुळे यातले साधारणपणे आतापर्यंत मी पाहिलेला हे की 100 लोक येतात आणि त्यातले 95 लोक परत

0: निघून जातात.
1: पाच लोक टिकतात,
0: पाच लोक टिकतात ते फार फार तर पाच ते सात त्याच्या पलीकडे जात नाही, कारण ते इतकं चिकट आणि एका जागेवर कोंडून घेऊन करणार काम आहे ना की लोकांना ते सहनच नाही होत. फार फार तर आम्हाला अंदाज असतो की कोणी आलं नवीन की मला लेखक व्हायचा की हा साधारण, आणि आमच्या कित्येक वेळा बेट्स लागतात, हा दहाव्या दिवशी जाणार, हा आठव्या दिवशी, ही ही पाचव्या दिवशी सांगणार, सर मला प्रॉब्लेम आहे मी जाते, आणि ते जातात. खूपच क्वचित कोणीतरी असतं जे म्हणतं की नाही सर जो टिकून राहतो. सर रायटिंगची प्रोसेस मजेशीर आहे, थकवणारी आहे, ऍक्च्युली मेंटली खूप स्ट्रेस असणारी प्रोसेस आहे, आणि त्यामुळेच कदाचित ती आवड असेल ना तुम्हाला तरच ते होऊ शकतं, अदरवाईज यू कॅनॉट बी अ रायटर. मग ऍटलीस्ट या क्षेत्रातला तरी लेखक नाही होत आहेत. इतर ठीक आहे की मी काय लेख लिहिले किंवा मी कथा लिहिल्या, मी कादंबऱ्या लिहिल्या, हे इथपर्यंत हे या पद्धतीचं लेखन करता येतं, पण टेक्निकली फिल्म्स लिहिणं किंवा वेबसिरीज लिहिणं किंवा सिरियल्स लिहिणं इज अ म्हणजे ते ऑलमोस्ट डोकं भोगा पडणार.
1: आणि
0: कारण आम्हाला एक एक फिल्म लिहायला, जसं ते हिचकी लिहायला आम्हाला इट टूक मोर दॅन 2 इयर्स, बालक पालक 8-10 महिन्याची रायटिंग प्रोसेस होती, येल्लो 1 वर्षाची रायटिंग प्रोसेस, 1.25 वर्ष जवळपास. तर एवढा वेळ एकच विषय घेऊन रोज त्याच्यावर काम करत राहणं, बरं स्वतः लिहिलेलं स्वतः फाडून टाकायची ताकद पण पाहिजे की हे आत्ता मला ग्रेट वाटतंय, ते 3-4 दिवसांनी वाचल्यानंतर हे काय आहे असं वाटतं, मग ते मी फेकून देतो, मग परत लिहितो, मग ते मी परत लिहितो, मग परत लिहितो, मग परत लिहितो, असं करत करत करत करत करत करत एक तो एक सीन काहीतरी शेप मध्ये येतो, मग त्या आलेल्या सीनवर परत एक वेगळं काम करत राहावं लागतं. तर ही सगळी खूप थकवणारी प्रोसेस आहे, खूप चिकट असलेली प्रोसेस, आणि मला वाटत नाही AI सुद्धा याला काही मदत करू शकेल. ती आहे ते आहे त्याला इलाज,
1: जेवढं आपण विचारू तेवढं ते आणखीन डिटेलिंग मध्ये जाते,
0: डिटेलिंग मध्ये जा.
1: तरी पण आता रोहिणी निलावे सुद्धा आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी पण म्हटलं होतं चॅलेंज म्हणजे खूप त्याच्यामध्ये इंटरफेरन्स असतो, तर त्याकडे तुम्ही का, कारण तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन केलं असतं ते चॅनलला सुद्धा पटलं पाहिजे ना.
0: एक गोष्ट साधे मला
1: काही काही आपल्या मालिका किती वर्ष
0: चालूच मजा तीच आहे की जसं खूप लोकांचं म्हणणं आहे की मालिका पाणी घालून तुम्ही वाढवता, तर जिकडून त्यांना वाटायला लागतं की आता पाणी घालायला सुरुवात झाली आहे झालंय, तर तिकडे ना ऍक्च्युली त्यांनी स्वतःला डिटॅच करायला पाहिजे, पण ते रेग्युलर बघत राहतात हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चॅनल्सना वाटतं अरे भरपूर TRP येतोय मग मी कशाला बंद करू, मग अजून घाला पाणी,
1: मग ते चालू.
0: ती प्रेक्षकांचा दोष, प्रेक्षकांचाच दोष आहे असं जीवत नाही, दोन्ही बाजूने दोष. जसं मला एकदा आमच्या माझ्या एका भावाच्या लग्नात माझ्या वहिन्या आणि काही मावशी वगैरे असं सगळ्यांनी एकदम असं घेरलं होतं की तुम्ही काय काही लिहिता सिरियल मध्ये, काही दाखवता काय अर्थ आहे काय आला तसं. तर मी सगळं शांतपणे ऐकून घेतलं, मग म्हटलं तुमच्याकडे उद्या पाणी नाही आलं तर काय करावं, आम्ही मग काय आम्ही सोसायटी वाल्यांना शिव्या घालू असं करू तसं करू, तरी नाही आलं तर काय करावं, मग आम्ही रस्त्यावर उतरू हे करू, उद्या वीज नाही आली तर काय करावं, असं करू तसं करू रस्त्यावर उतरू मोर्चा करू, म्हटलं मग तुमच्या घरात घुसून तुमच्या TV वर दाखवण्यात येते हे सगळं, तुम्ही रस्त्यावर का नाही उतरत, म्हटल्यानंतर त्या थांबल्या, नाही तसं नाही म्हणजे एवढं असं काही इतकं वाईट नसतं वगैरे करून, मग त्यांनी अख्खी बाजूच बदलली त्याची. सो लोकांना ते ऍडिक्शन हे त्यांच्या लक्षातच येत नाही. लोक जर लोक म्हणजे जसं आता सोशल मीडियावर लिहितात या सिरियल मध्ये हा प्रॉब्लेम आहे असं आहे तसं आहे, मग त्याच्यावर कमेंट्स येतात, लोक हसतात काय वाटेल ते बडबडतात, पण हे बघू नका किंवा हे आम्ही यापुढे बघणार नाही असं म्हणणारी कुठलीही जमात अस्तित्वात नाही, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चालणार. आणि दुसरी गोष्ट शेवटी इकॉनॉमिक्स आहे की आम्हाला माहिती आहे की मला महिन्याला एवढे एपिसोड करायचे असतात किंवा दिवसाला त्यांचं टार्गेट असतं की स्पॉन्सरर्स कडनं एवढे पैसे येतात, आणि इव्हन स्पॉन्सरर्स सुद्धा असे आंधळेपणाने पैसे देत नाही की ही सिरियल आहे याला पैसे द्या असं देत नाही, ते पण रेटिंग चेक करतात की कुठला शो किती वाजता बघितला जातो, जास्त कुठला बघितला जातो, त्यांना ते ऍड्स देतात. त्यामुळे हे सगळं इकॉनॉमिक्स आहे, ते इकॉनॉमिक्स सांभाळायला आपल्याला असं वाटतं की आपण क्रिएटिव्ह काम करतोय, पण ऍक्च्युली वी आर द पार्ट ऑफ दॅट इकॉनॉमिक सिस्टीम. त्याच्या पलीकडे आम्ही फार कोणी नाही आहोत. आता दुसरी गोष्ट, जर मला एखादी सिरियल बघावी असं वाटतं किंवा जर एखाद्या स्पॉन्सरचं एक प्रोजेक्ट प्रॉडक्ट विकलं जावं याच्यासाठी एक सिरियल बघावी असं वाटतं, तर मग मला तशी सिरियल बनवायला लागते जी त्या स्पॉन्सरचे जे बायर्स आहेत त्यांना आवडेल. म्हणजे जर उद्या मी एखादा मिक्सरची ऍड आली तर मिक्सर कोण विकत घेणार, तर घरातल्या बायका घेणार. मग बायकांना आवडेल असं त्या सिरियलमध्ये काय असायला पाहिजे ते मी करतो, आणि तेच करावं लागतं, त्याला इलाज नाही. म्हणजे चॅनलचा काय इंटरफिअरन्स आहे म्हणा किंवा तुम्ही काय प्रोड्युसरला शिव्या घाला कोणालाही घाला, पण ती सिस्टीम आहे.
1: पण थोडा दर्जा ढासळलेला आहे.
0: थोडा नाही, दर्जाच नाहीये, दर्जा नाहीच आहे. त्याच्यावर आपण नको बोलूया. कारण दर्जा महत्वाची गोष्ट तीच आहे टेलिव्हिजन मध्ये. म्हणजे टेलिव्हिजनची वाट लागायला सुरुवात कधीपासून झाली, तर ओव्हरऑल यांनी एक घाणेरडी सिरियल केली पण तिचा टीआरपी चांगला येतो, बरोबर. मग दुसरा चॅनल म्हणतं की यांनी इतकी वाईट केली ना, आपण त्यांच्याहून वाईट करू आणि त्यांच्यापेक्षा जास्त टीआरपी मिळवू. हे जिकडे सुरू झालंय ना तिकडून सगळं. मग तुम्ही, मला, मी टेलिव्हिजन मध्ये दर्जा असा शब्द लिहित नाही कधी कुठला कुठल्या सिरियल मध्ये किंवा कुठलेच, कारण तो शब्दच तिकडून काढून टाका, ती डिक्शनरी चुकीची आहे. तिकडे दर्जाचा संबंधच येत नाही, ती कॉम्पिटिशन आहे आणि ती तशीच चालणार आहे. या कॉम्पिटिशन मधून मोकळे आम्हाला करायला, ऍक्च्युली प्रेक्षकांनी खरंच मनापासून पुढे यायला हवं, पण त्यांना फक्त टिंगल टवाळी करण्याचाच रस आहे सोशल मीडियावर. त्याच्यावर सिरियसली ऍक्शन घेऊन काही बदल घडवतील किंवा बदल करू इच्छित असतील असे लोक मला वाटत.
1: पण आपल्यालाही अंदाज असतो की जसं चित्रपटाचा आपण अंदाज देऊ शकत नाही की हा लोकांना आवडेल, तसं मालिकेचं पण आहे ना. मालिका पण आपण, ही मालिका चालेल दीर्घकाळ चालेल, कारण असंभव किंवा वादळ वाट ह्या मालिका इतक्या सुंदर होत्या.
0: डेफिनेटली
1: तशा टाईपच्या अजून हल्ली होत नाही,
0: नाही होणार. कारण मुळात लोकांना तेच आहे की तुमचं त्या मालिका बनवणाऱ्या लोकांनी एक टार्गेट ठेवलंय आणि ते टार्गेट आहे घरातल्या बायका. ओके, म्हणजे घरातल्या बायकांची ताकद आता राजकारण्यांनी पण ओळखली. लाडकी बहीण आणि या योजना चालू करून राज्य मिळवलं खरं, तर घरातल्या बायकांचा वापर करून टीआरपी मिळवणं पण सोपंच आहे, त्यात काही त्याला कठीण काही नाही. तर ते जोपर्यंत घरातल्या बायका ठरवत नाहीत की मला दुसरं काहीतरी बघायचंय किंवा मला दुसरं सुद्धा काहीतरी बघायचंय, तोपर्यंत तो बदल नाही होणार. त्यामुळे मला माझं बायकांना सांगणं आहे की तुम्ही तुमची चव बदला किंवा तुमची चव सुधारा, ऍटलिस्ट बदला बनण्यापेक्षा. बदलणार नाही, कारण काय
1: नाही बदल
0: पण ते किमान इम्प्रूव्ह करा किंवा किमान इतर काही गोष्टी पण आहेत जगात, त्या तरी एक्सप्लोअर करा.
1: याच नोटवर एक परत छोटीशी विश्रांती घेऊया आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक दिग्दर्शक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय, तो पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनली.

0: शांतांत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक निर्देशक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं आहे. सर आता तोच धागा पकडून पुढे जाऊया की दादासाहेब फाळके यांनी जेवढे चित्रपट लिहिले तेव्हा सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं की एवढे हिट होतील किंवा त्या काळात सुद्धा एवढे म्हणजे काय म्हणतात ते रंगीत चित्र नव्हतं तरी सुद्धा ते चित्रपट बरेचसे चालले. आणि आता आपल्याला विचार करावा लागतो की हा चित्रपट लोकांना आवडेल का. म्हणजे तेव्हा मार्केटिंग एवढं पण नव्हतं, मार्केटिंग एवढं म्हणजे आता अद्ययावत आहे, आपल्याकडे बरेच सोशल मीडिया आहे आणि हे सगळं आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला आता तेव्हा कसे लोक खूप चित्रपटही काढत नव्हते पण जे काढायचे ते सर्वोत्तम व्हायचे. हा आता आणि आता असंख्य चित्रपट निघतात पण मोजकेच 5 हिट होतात, त्याच्या मागे काय कारण असू शकेल.
1: नाही ते प्रत्येक क्षेत्रातलं गणित आहे ना. जसं कुठला तरी एक माणूस एखादं नवीन प्रॉडक्ट आणतो त्यावेळेला त्या प्रॉडक्टची डिमांड खूप असते, मग त्याचं बघून इतर लोक काही काही प्रॉडक्ट आणतात आणि मग याचीही डिमांड कमी होते आणि त्यांची फारशी वाढत नाही. हा त्यातला भाग आहे की जो ज्यावेळेला तुम्ही सप्लायचा रेट वाढवाल त्यावेळेला डिमांड आपोआप कमी होणारच आहे किंवा कमी झालेलं दिसणार आहे तुम्हाला ऍटलीस्ट, कारण ते सगळीकडे पसरत जाणार. तसं की जसं आता पूर्वीच्या काळात सिनेमा येण्याचं किंवा सिनेमा बनण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे खूप कमी चॉईसेस होते लोकांकडे. आता ते चॉईसेस एवढे आहेत अवॉर्डेबल आहेत, त्यातून तुझी आवड माझी आवड त्यांची आवड हिची आवड तिची आवड सगळी वेगवेगळीच असणार आहे. मला ऍक्शन फिल्म्स आवडतात, तुला हॉरर आवडतात, तिला इमोशनल आवडतात, त्याला सोशल आवडतात, त्याला सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात. सो मला जे आवडेल ते तुला आवडलंच पाहिजे याची गॅरंटी नाही. मग कधी कधी काय होतं की सगळ्यांना आवडेल असा एखादा चित्रपट येतो आणि तो पूर्वीच्या काळापासून आहे पण पूर्वीच्या काळात तो सगळे चित्रपट बघितले जात होते कारण चॉईसेस कमी होते. आता ते राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट आता माझ्या मोबाईलवर हातात 2 बटणं दाबली की मला जगातला कुठलाही सिनेमा बघायची मुभा आहे. ओके हे असताना मी तिकीट काढून थिएटरला का जायचे. तिसरी महत्वाची गोष्ट पेशन्स इतके कमी झालेत ऑलरेडी आपले या सगळ्या स्ट्रेसमध्ये आणि बाकीच्या गोष्टीत की आता आपल्याला ना 1 मिनिटाचा रील सुद्धा खूप मोठं वाटतं. आपण ते सुद्धा 10-15 सेकंद स्क्रोल करतो रे काय हा हा ठीक आहे असं उडवतो याच. त्यामुळे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सोशली जी आपल्या लक्षात येत नाही जी सोशल मीडियाने जो सगळ्यात मोठा त्याचा प्रॉब्लेम मला वाटतो तो म्हणजे आपल्याला ना इमोशनवरचा कंट्रोल आपला गेलाय ऑलरेडी. कारण सोशल मीडियावर मी काहीतरी बातमी वाचतो हे कोणतरी त्यांचं निधन झालं मला वाईट वाटतं अरे पुढे केलं की एखादा जोक येतो आणि मी लगेच हसतो. तो केला की एक काहीतरी कुठेतरी बलात्काराची बातमी असते मग मला राग येतो. ते वर केलं की लगेच पुढच्या मुद्द्याला मी काहीतरी एक सोशल मेसेज असतो अरे हा मस्त बरोबर. त्यामुळे माझं ना इमोशनवर एका इमोशनवर टिकून राहण्याची माझी क्षमता हळूहळू संपली. आता पूर्वीच्या काळात असं होतं की कुठे बॉम्बस्फोट झाला किंवा काही लोक मेले तर मला 2-2 दिवस हळहळ वाटत राहायची सतत की काय झालं असेल त्यांचं कसं त्यांचं परिवार काय करत असेल. आता जवळचा कोणी माणूस गेलेला कळलं ना तरी हार्डली 1 तासाच्या वर मी टिकत नाही फार. हा दुसऱ्या तासाला मी नॉर्मल असतो. हे जे होत गेलंय ना आपलं हे डिटोरेशन आहे का काय मला त्याचा त्याच्यासाठी शब्द शोधावा लागेल. पण सोशल मीडियामुळे सगळ्यात मोठा आपला इमोशनल ऱ्हास झालाय हे नक्की. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघतो, या सगळ्या गोष्टीतून आपण कसे जातो, या गोष्टीला आपण या गोष्टीवर आपल्याकडे उत्तर काय आहे तर ऍट प्रेझेंट काही नाही. मी किती वेळ मोबाईल लांब ठेवून राहू शकतो ही स्वतःची स्वतःला असलेली गॅरंटी हा एकमेव त्याच्यावरचा सध्या दिसत असलेला उपाय. पण ती सुद्धा माणसांमाणसां म्हणजे प्रमाणे ती बदलत जाणारच ती असणार काही लोकांना. जसं आता माझं कामच मोबाईलवर चालतं म्हणजे मी लिटरली हा मी कम्प्युटरवर पण नाही करत लॅपटॉपवर वगैरे पण नाही करत. मी मॅक्सिमम मोबाईलवरच टाईप करतो. फिल्म्स अख्ख्याच्या अख्ख्या मोबाईलवर लिहिल्या कित्येक वेळेला. बरं मी बोलूनच टाईप करतो मी बटणाने हाताने पण नाही करत. त्यामुळे मला कित्येक वेळेला असं असतं की मोबाईल हातात नसेल ना तर मला असं होतं, अर्थात मला मी खूप कंट्रोल करून सोशल मीडियातून स्वतःला लांब काढलं. मधल्या काळात मी ही गुरफटत गेलो होतो, पण नंतर मी स्वतःला लांब केलं जाणून बुजून थोडं. अजूनही काही काही वेळेला ते असं वर येतं की यार झालं पाहिजे वगैरे, पण मी ते नाही करत. पण हे स्वतःच स्वतःला कळणं इम्पॉर्टंट आहे की मी एखाद्या गोष्टीला महत्व देतोय किंवा मी एखाद्या गोष्टीत वाहवत चाललोय, हे स्वतःच स्वतःला कळत नाही ना तोपर्यंत प्रॉब्लेम. आणि ते कळू न देण्यासाठी सुद्धा एक अख्खी सिस्टीम काम करते की लोकांना हे कळूच नाहीये की ते वाहवत चाललेत, याच्यासाठी सुद्धा एक अख्खी सिस्टीम काम करते. कारण ती सिस्टीम नसेल तर त्यांची प्रॉडक्ट्स विकली जाणार नाहीत, मोबाईल्सच विकले जाणार नाही, इतर काही कुठल्याच गॅजेट्स विकले जाणार नाही. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला स्वतःला किती कंट्रोल करता येतोय तुमच्यावर आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनवर, ते तुमच्या हातात. त्याच्या पलीकडे हळूहळू तो कंट्रोल जात चाललाय हे नक्की, आणि ते पुढे खूप म्हणजे असं म्हणणं खूप विदारक आहे. कारण ऑलरेडी आम्ही मी बंधन आयलंडचे नावाचा सिनेमा लिहित होतो, त्यावेळेला मी बऱ्याच जगभरातल्या काही वैज्ञानिकांना वगैरे कॉन्टॅक्ट करत होतो टेक्निकल गोष्टींसाठी. त्यातल्या मॅक्सिमम लोकांनी सांगितलं होतं जे खूप भयानक आहे की 2032 हे साल सायंटिफिकली ते सायन्समधलं झिरो इयर म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की 2032 पर्यंत आपण गॅजेट्स वापरतो आहोत, 2032 पासून गॅजेट्स आपल्याला वापरणार आहेत. आणि हे आणि हा याचं चित्र दिसायला लागलंय ऑलरेडी, तर ते खूप भयानक असणार आहे. आणि त्यातून आपल्याला स्वतःला किंवा आपण किती लोकांना वाचवू शकतो त्याच्यावर अवलंबून.
0: तुम्ही लेखनासाठी किंवा दिग्दर्शक म्हणून जी भूमिका पार पडता तेव्हा असा काही विचार असतो का, किंवा दिग्दर्शक म्हणजे एवढे सगळे चित्रपट केलेले आहेत किंवा कलाकृती केलेल्या आहेत, दिग्दर्शनाचा कस तुम्हाला कधी लागला किंवा ही हलक्या पुढच्या?
1: नाही, भरपूर वेळा लागलाय. जसं ओके हा एकदम नावाचं नाटक सुद्धा करताना माझी हालत खराब झाली होती, कारण ते दिसतं खूप छान हलकं फुलकं मजा येते, पण तो विषय तसा नाहीये. विषय खूप महत्वाचा होता आणि त्यातून दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी खूप भयानक होती त्यावेळेला, म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती. कारण त्यात खरे तमाशा कलावंत काम करत होते, ते त्यांना घेऊन काम करणं आणि इतर नटांना घेऊन काम करणं.

0: यात खूप फरक आहे. यांची एनर्जी, यांची ताकद एवढ्या पुढची आहे की आपल्याकडच्या नटांना ती झेपत नाही. त्यामुळे आपल्या नटांना वर न्या आणि त्यांना थोडस टोन डाऊन करा, तर ते मध्ये कुठेतरी एकमेकाला भेटतात. तर हे सगळं करत असताना दिग्दर्शनाचा कस लागतो, त्यामुळे तुम्ही नाटक कसं करणार आहात किंवा नाटक कसं बसवायचं आहे, मुवमेंट काय असतील किंवा ओव्हरऑल त्याचं स्ट्रक्चर काय असेल, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि ऍक्टर्स कडून काम कसं काढून घ्यायचं हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि त्या ऍक्टर कडून काम काढून घेणं हे ना माणूस टू माणूस बदलत राहतं. मी तुला जसं समजवतो तसं तुला कळतं, पण तशाच प्रकारे मी इतरांना समजवलं तर त्यांना नाही कळत. त्यांच्यासाठी मला वेगळा प्रकार काढावा लागतो. सो प्रत्येक माणसाला, माणसाशी बोलताना मला त्यांच्याशी वेगळं वेगळं त्याला कुठल्या भाषेत किंवा कसं समजवल्यावर कळेल ते समजून घेऊन मग त्याला समजावं लागतं. सो इट इज प्रत्येक गोष्ट वेगवेगळी वेगवेगळी आहे त्याला. आणि प्रत्येक नाटक बसवताना ती जबाबदारी बदलत असते. म्हणजे आज ती जबाबदारी समजवण्यावर आहे, काही वेळेला ती जबाबदारी स्ट्रक्चरवर येते, काही वेळेला ती जबाबदारी इम्पॅक्टवर असते, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. पण जबाबदारी आहेच आणि ती दरवेळेला तितकंच टेन्शन येतं त्या सगळ्या गोष्टीचं. जसं सिनेमाचं सुद्धा तसंच आहे. मी आता मेकअप नावाची फिल्म डिरेक्ट केली होती, त्यावेळेला त्या फिल्मचा सगळ्यात मोठा म्हणजे त्या फिल्म मधलं टेन्शन हे होतं की त्याचा साधेपणाच जपायचा होता. त्यात एक्स्ट्राऑर्डिनरी काहीही दिसलं तर त्या फिल्मची मजाच गेली. त्यामुळे ते सिम्प्लिसिटी वॉज अ सेट पकडूनच चालायचो. पण त्यातले कलाकार खूप भयानक होते. म्हणजे ते रिंकू राजगुरु होती, त्यात चिन्मय उदगीरकर होता, त्यात प्रतीक्षा लोणकर होती, त्यात तर हे सगळे कलाकार होते. त्यामुळे मला काम काढून घ्यायला खूप सोपं गेलं. पण माझं इतर टेन्शन की हे ट्रीट कसं होणार आहे सीन पासून सगळ्या गोष्टींचं टेन्शन खूप होतं. कारण त्यात तो साधेपणा जर नाही दिसला तर ही एका साध्या गोष्टीची किंवा साध्या परिवाराची एका साध्या मुलीची गोष्ट आहे हे कळलंच नाही. त्याचं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी इकडनं कॅमेराला आणि इकडनं असा फिरला असं काही झालं तर त्याची मजाच घेईल. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं टेन्शन आहे, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळी जबाबदारी आहे. ती खांद्यावर घ्यावीच लागते, त्याला इलाज नाही. म्हणजे इव्हन साध्यातलं साधं नाटक किंवा अगदी आपल्याला म्हणतो ना आपण हे खूप हलकं फुलकं आहे, तर हलकं फुलकं नावाचं नाटक पण मी डिरेक्ट केलं होतं. सागर कारंडे, अनिता दाते आणि भारत गणेशपुरे त्याचे जवळपास 250 प्रयोग झाले वाटत. पण ते नाटक करताना सुद्धा म्हणजे त्याचं नाव हलकं फुलकं होतं, फक्त नाटक बसवायला जडच होतं डेफिनेटली. पण ते प्रत्येक गोष्टीची ती काही ना काही एक रिस्पॉन्सिबिलिटी, काही ना काही त्रास प्रत्येक गोष्टीचा असतो जो तुम्हाला तुमच्यावर घ्यावा लागतो. आणि बेसिकली परत तेच की ती आवड नसेल तर तो त्रास वाटतो. आवड असली तर मग तो त्रास कधी आला कधी गेला कळत नाही. तसं आहे.
1: तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःला अपडेट कसे ठेवता किंवा मग काय वाचता किंवा आवडते लेखक वगैरे असं पण?
0: नाही, अपडेट करतो, अपडेट ठेवावंच लागतं डेफिनेटली. वाचन ते जगभरात एवढं लिहिलं जातं एवढं की तुम्ही कितीही म्हटलं की मी भरपूर 24 तास वाचन करतो तरी सुद्धा तुम्ही जगभरातलं हार्डली म्हणजे मला वाटत नाही 0.5% सुद्धा तुम्हाला वाचता येत, अजिबात नाही. दुसरी, माझे आवडते लेखक म्हणण्यापेक्षा ना मला आवडते विषय खूप आहे. माझं स्वतःचं वाचन हे जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. मला कथा कादंबऱ्यांमध्ये मी काम करतो स्टोरी टेलर म्हणून, पण मला स्टोरीज वाचायचा फार हे आवडतात नाही असं नाही, पण मला पर्सनल चॉईस म्हणून वेगवेगळे देश, तिकडची संस्कृती, तिकडे काय डेव्हलपमेंट होत गेल्या, तिकडचं राजकीय परिस्थिती किंवा तिकडची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कशी बदलत गेली, नंतर भारतात सुद्धा इव्हन म्हणजे अकबरकालीन भारतात अर्थशास्त्र काय होतं पासून अशा गोष्टींमध्ये मला जास्त रस आहे. बरं, त्याचा अजूनपर्यंत माझ्या कामावर काही रिफ्लेक्ट झालेलं नाही किंवा त्याचा उपयोग कुठे झालाय का माझ्या वाचनाचा, तर फार कमी. पण मला ते आवडतं. आणि माझं मला पहिल्यापासूनच म्हणणं आहे की जर सिनेमा करायचा ना एखाद्या गोष्टीवर तर ती गोष्ट जिकडे बेस आहे त्या गोष्टीचा त्या ठिकाणची परिस्थिती किंवा त्या ठिकाणचा इतिहास भूगोल तुम्हाला सगळा माहिती असला पाहिजे ऍटलिस्ट. जसं खूप लोकांना वाटतं की शिवाजी महाराजांवरती सिनेमे हे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज हा प्रकारच असा आहे की तलवार हातात दिसते पहिल्यांदा आणि घोड्यावर ते दिसतात, तर मला ते महाराज तसे दिसत नाही. मला त्यांच्यात अत्यंत हुशार आणि अत्यंत धोरणी असलेला राजकारणी हुशार राजा दिसतो. ते लढाया लढले, म्हणजे खूप ब्रिटिश आणि इतिहासकारांनी लिहून ठेवलंय की खूप कमी लढाया केलेला सक्सेसफुल असलेला राजा. ओके, तर ते जे डोकं आहे ना त्यांचं, त्या डोक्याबद्दल किंवा त्या बुद्धिमत्तेबद्दल कधीच बोललं जात नाही किंवा कधी दाखवलं जात नाही सिनेमांमध्ये. तर माझा आक्षेप तिकडे आहे, म्हणून मी माझं वाचन असं असल्यामुळे कदाचित असेल, पण मला त्या गोष्टी जास्त दिसतात. आणि ती गोष्ट मला माहित नाही, म्हणजे ऐतिहासिक चित्रपट मी कधी करीन न करीन मला अंदाज नाही, पण करीन तर तो असा काहीतरी करीन. मला ते टिपिकल युद्धपट आणि तलवारी घेऊन हा वगैरे त्यात इंटरेस्ट नाही. मला त्या काळातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे, ते त्यांनी कसं केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराज हा खूप मोठा विषय होता, पण मजा अशी आहे त्या माणसाने पहिला किल्ला जिंकला 16व्या वर्षी, जो बिना लढाईचा जिंकला आहे. अजिबात युद्ध नाही केलं त्याच्यासाठी, त्याने करेक्ट राजकारण खेळून तो 16व्या वर्षी 16 वर्षाच्या मुलाला एवढी अक्कल होती जी आता आपल्याकडे 60 वर्षाच्या लोकांना पण नाही. तेही अजून तलवारी घेऊन आणि मी आम्ही मर्द बाळा हे आणि ते करून फिरतात, त्याला काही अर्थ नाही. ती हुशारी कमवायची गरज आहे. धाडस आणि शूरवीर आणि योद्धे हे त्याने काही होणार नाही आत्ताच्या जगात. त्या काळातली ताकद तलवारीत होती, आत्ताची ताकद ही पेनात आहे, लेखणीत आहे, पण हेच कळत नाही. लोक अजूनही तलवारीच्या मागेच धावतात. सो तो प्रॉब्लेम आहे. आणि हे ओळखलेली माणसं खूप होती ज्यांनी खूप काम केलंय, मला त्या लोकांमध्ये इंटरेस्ट आहे. मला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, लेखक म्हणून सुद्धा दिग्दर्शक म्हणून सुद्धा. मी जर उद्या ऐतिहासिक सिनेमा, मला कोणी सांगितलं की महाराजांवर सिनेमा कर, तर मी महाराजांच्या राजकारणी धोरणांवरचा सिनेमा करेन. मी त्यांच्या युद्धावरचा किंवा अफजलखानाचा वध आणि आग्र्याहून सुटका असलं काही करायला जाणार नाही. महाराजांचे माहिती नसलेले कुठले आस्पेक्ट्स आहेत जे मला दाखवता येतील मी ते करेन शक्य झालं तर. सो मला त्यात मला वाचनाबद्दल प्रचंड आदर आहे, पण माझं वाचन अशा प्रकारचं आहे आणि मी खूप वाचक असलेले लोक मला माहिती आहेत जे कंटिन्युअस वेगवेगळे विषय वाचतात. आणि मजाशी काही माझे मित्र जे वाचन खूप करतात आणि आमच्या चर्चा होतात बरेच वेळा. एक माझं स्ट्रगल ज्या वेळेला चालू होतं, ज्या काळात काम नव्हतं त्या काळात वाचन खूप केलं मी. कामाला लागल्यानंतर माझं वाचन खूप कमी झालं, पण तरी सुद्धा अजूनही मी काही पुस्तकं मागवतो, हा वाचतो, जसा वेळ मिळेल तसा, कुठे जाता येताना प्रवासात इकडे तिकडे जसा वेळ मिळेल तसा मी वाचन करतो. पण पूर्वीपेक्षा ते साधारण आता 10% सुद्धा नाही राहिलं ऑलमोस्ट आहे, पण वाचनाची आवड आहे डेफिनेटली.
1: खूप समृद्ध करणारी मुलाखत झाली असं मी म्हणेन आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: थँक्यू.
1: तर प्रेक्षको, आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्ही लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर पाहणार आहात आणि ही कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि मी तुमची रजा घेते. धन्यवाद.

नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पाऊस सुरू झालेला आहे, सगळे मस्तपैकी चहा आणि भजीचा आस्वाद घेत असाल, तसंच त्यासोबत आमचा आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुद्धा ऐकत असाल. मला नक्की खात्री आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपण आपला सतत आपला रेडिओ सुरू असतो. घरात आई काहीतरी किचनमध्ये करत असेल तेव्हा सुद्धा आपला रेडिओ सुरू असतो, आणि आपण कामावर किंवा शाळेत जाता येता सुद्धा आपण रेडिओ स्टेशन छान छान गाणी ऐकत असतो. आणि खास पाऊस आहे त्यामुळे पावसाचं छान छान वातावरण आहे. या सगळ्या बच्चे कंपनी बरोबर मिळून आपण पावसाचा दुसरा भाग सादर करतोय, पाऊस गाणी आणि कविता. तर आज माझ्यासोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी शार्दूल केळंबेकर. हाय शार्दूल, घाबरलेस का तू? नाही ना, व्हेरी गुड. त्यानंतर आहेत यष्टिका गुप्ता, हॅलो, आणि ऋत्वी

0: राजगुरु. हॅलो ऋत्विक. तर छान छान यांच्या कविता वेगवेगळ्या कवींच्या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. किती मला छान वाटतंय तुम्ही छोटी छोटी मुलं पुस्तकं वाचताय, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करून तुम्ही पुस्तकं वाचताय, हो ना. आणि त्यांनी छान छान कवींच्या कविता निवडलेल्या आहेत आणि त्या आता आपल्यासमोर सादर होत आहेत. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवात कोण बरं करताय आजच्या कार्यक्रमाला? शार्दूल. अच्छा, शार्दूलची कविता आपण ऐकूया. कोणाची कविता सादर करतोय?
1: बिंदा करंदीकर.
0: अरे वा वा वा, माझ्या आजोबांचीच कविता तू सादर करतोयस, किती छान. तर सुरू कर. हा, वरती ठेव मला पुस्तक. हा,
1: मी शार्दूल केलंबेकर आज बिंदा करंदीकरांची पाऊस आला पाऊस आला ही पोयम सादर करत आहे.
0: क्या बात.
1: पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला, भूकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा गोटा आला, बाबा गेले करीत चढपड, आजो आईचेही भिजले पापड. पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, असत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पला शाळेला सुट्टी.
0: किती छान, मला अगदी शाळेत गेल्यासारखं आणि शाळेचा आनंद घेतल्यासारखं वाटलं. यानंतर मला वाटतं यष्टिका सादर करते. हा, छान वाच. हा,
2: मी यष्टिका गुप्ता इत्या 9वी मध्ये शिकते. मी माझी स्वरचित कविता पावसाची सर सादर करीत आहे.
0: वा वा, खरंच होता लिहिली आहे.
2: हो,
0: बर ऐकूया चला.
2: रेम झेम गाणं गात वाजत गाजत आली.
0: वा.
2: रेम झेम गाणं गात वाजत गाजत आली, आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: क्या बात है.
2: आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.

0: गाणे गात, मोर नाचतो गाणे गात, निसर्ग मोहक दिसते छान, निसर्ग मोहक दिसते छान. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. आनंदाची लहर उठली, पावसाची सर आली. आनंदाची लहर उठली, पावसाची सर आली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. नवीन झाडे लावताना, नवीन झाडे लावताना, पावसाची सर आली.
1: वाव
0: आली आली आली, आनंद आनंदी लहर आली. आली आली आली, आनंदी लहर आली. आली आली आली, पावसाची सर आली.
1: क्या बात है.
0: आली आली आली, पावसाची सर आली.
1: वाव
0: आली आली आली, पावसाची सर आली.
1: वा वा, तू कविता नुसती लिहिलीच नाहीयेस, ती उत्तम सादर देखील केलेस. खरंच तुझं कौतुक आहे, कारण एका गाण्याला एका कवितेला चाल लावणं हे सुद्धा खूप छान असतं, आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण बोलूया ऋत्विककडे. येस ऋत्विक.
2: नमस्कार.
1: हा
2: मी ऋत्विक राजगुरु, आज शैलेश खांडेळकर यांची कविता वेगळा पाऊस तुमच्या समोर सादर करणार आहे.
1: वा वा,

मी पाऊस झेलला होता. गडगडाट घनमालांचा, कडकडाट तीक्ष्ण विजांचा. गडगडाट घनमालांचा, कडकडाट तीक्ष्ण विजांचा. मी गारठल्या कानांनी, मी गारठल्या कानांनी पाऊस ऐकला होता. पानांतून पाझरणारा, ओढ्यातून झुळझुळणारा,

0: थँक्यू.
1: खूप छान खूप छान. तुम्ही तिघांनीही खरं तर तू पण खा नुसती कविता सादरच केली नाहीस, ती गाऊन देखील तू सादर केलेली आहे, त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. आणि मला फार छान वाटतं की तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं असून सुद्धा मराठी तुमचं चांगलं आहे आणि मराठी उच्चारही तुमचे चांगले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, पावसाची गाणी आणि कविता सादर केली, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर श्रोते हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि पाऊस गाणी आणि कविता यामध्ये पुन्हा भेटूया. तोवर आरजे तेजस्विनी सोबत तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: प्रशांत नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण पावसाई गाणी आणि कविता या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना भेटतो आहोत. आता माझ्या सोबत आहेत अर्ष शेख आणि हर्ष गुप्ता, हे दोघंही आपल्या समोर आपल्या कविता सादर करणार आहेत. तर तुमचं दोघांचंही स्वागत आहे. मोठ्या आणि खणखणीत आवाजात छान कविता वाचा. तू कोणाची वाचतोय? वा वा, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव माहितीये का? विवा शिरवाडकर.
1: विष्णू वामन.
0: बरोबर, विष्णू वामन शिरवाडकर. वा, सुरू कर.
1: नमस्कार, मी हर्ष शेख आणि मी तुम्हाला आता श्रावणाला ही कुसुमाग्रजांची कविता सादर करणार आहे.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या माटीत श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या माटीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणी आकाश वाटीत श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बाजीनं कमानी, इंद्रधनुष्याच्या बाजीनं कमानी संध्याच्या गगनाने श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माडावर असा खेळकर श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माडावर असा खेळकर श्रावण आला. सुट्टीच्या सुखाची कारण पेरावी, सुट्टीच्या सुखाची कारण पेरावी आनंदाची धनी श्रावण आला.
0: खूप छान. आता मित्रांनो हर्षची कविता ऐकूया.
2: नमस्कार, मी हर्ष गुप्ता आणि आज मी तुमच्या समोर कवी नाधो महानोर यांची पक्ष्यांचे लक्ष ठेवे ही कविता सादर करणार आहे. कुठे पावसाळी झड झड पाऊस गारवा, पारोशा दुपारी थोडा हवेत ताजवा. बगल्यांचा थवा माळ माळ उडून पंखांची, तळ्या तळ्या मेघोटांचे थेंब थेंब वेची. पाण्यातल्या झाडांवर झाडांवर तरंग थेंबांचे, सावल्याचे पंख ओल्या हळदी उन्हाचे. पारोशा दुपारी तळे एकांताच्या पारी, घोट मळे पाय वाट.

0: मनात.
1: खूप छान, मला अगदी आवडते. दोन्ही कवी आहेत, नाथो महानोर आणि कुसुमाग्रज. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कविता नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही दोघांनी खूप छान सादर केल्या आणि आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पाऊस, गाणी आणि कविता या कार्यक्रमात आपण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय आपल्या लाडक्या आचार्य 90 FM वर RJ तेजस्विनी सोबत.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. ग्रंथपाल शरयू देसाई यांनी या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि यांचा एक कार्यक्रम बसवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तर अर्थातच पुढच्या कवींच्या कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत रुद्र चव्हाण आणि काव्या पगारे. रुद्र हॅलो आणि काव्या तुझंही मनपूर्वक स्वागत. काव्या तू कोणाची कविता सादर करणार आहेस?
1: शरयू देसाई यांची.
0: वा वा मोठ्या आवाजात करा, तुझा आवाज थोडासा लहान आहे. हा सुरू कर.
2: गप राव जरा.
0: हा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता?
0: अच्छा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता? अरे आमची नळ बुडून वावता.
0: हा
2: पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना.
0: हा
2: पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. घालू कपडे पण नाही रे पोरांका.
0: हा
2: नुसतो बरसता. असो काय यो ऐकना सुद्धा नाय कोणाक. असो काय यो ऐकना सुद्धा नाय कोणाक. सणासुदीच्या दिवसात परत उतिरो एका जोरात. अरे देवाक तरी घाबर. अरे देवाक तरी घाबर. गप राह ना जरा. गवर गणपती येतात ऐकलास काय? गवर गणपती येतात त्यांका मोदक करून घालू देत माका. काय म्हंटलास तुका पण हवेत? तर शांत बस जरा. माका जिन्नस तर आणूक दे. मग घालतय मोदक करून सगळ्यांका. मग घालतय मोदक करून सगळ्यांका. धन्यवाद.
0: खूप छान आपल्या लाडक्या शरयू मॅडमनी ही कविता लिहिलेली आहे आणि मालवणीत लिहिलेली आहे आणि फार खूप अशी सगळ्याच पावसाचं त्यात वर्णन आलेलं आहे आणि गणेशोत्सव अगदी पावसातच येतो आणि श्रावणातले सगळे सणवार त्यात उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि किती छान म्हणजे पाऊस सगळे सण घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही आणि एक नव चैतन्याचा नव सृजनाचा नव उन्मेषाचा असा हा पाऊस असतो आणि सगळे सण आले की आपण किती आनंदित होतो कारण आपल्याकडे सगळे पाहुणे येतात हो की नाही. सगळ्या बच्चे कंपनीची धमाल असते. तर आता रुद्रकडनं आपण शेवटची कविता ऐकणार आहोत या कार्यक्रमातली. रुद्र सुरू कर.
3: नमस्कार माझं नाव रुद्र चव्हाण. मी सादर करतोय दासू वेद यांची कविता
0: वापरी
3: सळसळ. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डराडू.
0: हा
3: छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डराडू. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरिप.
0: वा
3: डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरिप.

0: रस्त्यावरती ओले चिकचिक हा शाळेला मग ठेंगा टुकटुक रस्त्यावरती ओला चिकचिक शाळेला मग ठेंगा टुकटुक आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडकड आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडक फांदीवरती पक्षी फडफड माती खाली बियांचे लगबग फांदीवरती पक्षी लगबग फडफड माती खाली बियांचे लगबग करते माती जादुई जळवळ उगवून येते हिरवी सळसळ
1: वा
0: करते माती जादुई चळवळ उगवून येते हिरवी सळसळ थँक्यू
1: वा वा खूपच छान आणि मी कविता वाचली नव्हती आणि अगदी खूपच छान कविता आणि मला फारच आवडली आणि रुद्राने ती फार सुंदर सादर केली आणि असा आपला पावसाळी विशेष कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे आणि मला सगळ्या मुलांचे आभार मानावेसे वाटतात आणि विशेषतः आपल्या शरयू देसाई मॅडमचे आभार मानावे वाटतात कारण ग्रंथपाल म्हणजे फक्त पुस्तकांशी निगडीत कामं न करता मुलांना सुद्धा त्यांनी कविता वाचण्यास किंवा पुस्तक वाचण्यास भर दिलेला आहे आणि त्यांच्याकडून तयारी करून घेऊन ती आपल्या समोर त्यांनी सादर केलेली आहे. खरंच आपण जेव्हा एक चाकोरीबद्ध काम न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होतो. तर शरयू देसाई मॅडम तुमचेही आभार आणि रुद्र आणि काव्या तुमचेही आभार. सगळ्या विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या प्राध्यापक टीचर वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करते. एक सुंदरसा कार्यक्रम पावसाळी कविता आणि गाणी यांचा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह नवीन कार्यक्रमासह आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
2: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते. हात लांबव तर हातांवर झेल पावसाचं पाणी इवलसं तळ पिऊन टाक बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा वाळू सरकेल पायाखाली बघ माझी आठवण येते का. मग चालू लाग पावसाच्या अगणीत सोया टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल दारू घड नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढी तो विचारील तुला तुझ्या भिजण्याचं कारण तू म्हण घर गळतंय मग चहा कर तूही घे. तो उठून पंकज उदास लावील तू तो बंद कर किशोरीचं सहेला रे लाव बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जिचं पॅशन, खरं तर ती छान जॉब करते पण पॅशन ला तिने फॉलो केलेलं आहे. प्रोफेशन आणि पॅशन या जरी दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असल्या तरी तिने तिचा पॅशन सांभाळण्याचं काम केलेलं आहे. तर अर्थात आज आपल्यासोबत आहे सुरली क्रिएशनचे फाउंडर रेश्मा मेस्त्री. नावातच खूप युनिकनेस आहे सुरली क्रिएशन, आणि ज्यामध्ये रेश्मा ताई जी आहे ती स्वतः छान फॅब्रिकच्या वस्तू बनवत असते. फॅब्रिकची ज्वेलरी असू देत, तोरणं असू देत, किंवा देवांची आसनं असू देत, लखोटे असू देत, चौरंग आसन असू देत, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती सुरली क्रिएशनच्या माध्यमातून बनवते. आणि आता घराघरांमध्ये तिच्या वस्तू पोहोचवण्याचं काम करते. सध्या ती ऑनलाईन हा व्यवसाय जे आहे ते तिने सुरू केलेला आहे. ती आणि तिची बहीण अशा दोघी जणी मिळून हा व्यवसाय जे आहे त्या चालवतात. आणि खरं तर मुळात आपल्या मराठी मुलींनी पुढे आलं पाहिजे, कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे ही भावना मनात ठेवून रेश्माताई असेल आणि तिची बहीण असेल या दोघींनीही एक खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि एक खूप छान सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळीकडेच त्यांचे जे हे दागिने आहेत ते पोहोचलेले आहेत. तर येस ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. मला तुझ्या जॉब बद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू मुळात जॉब काय करतेस, तुझं शिक्षण काय झालं आणि तू मग सुरली क्रिएशन कडे कशी वळलीस?
1: मी नॉर्मली प्लेन ग्रॅज म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर एमकॉम केलं आणि नंतर आपण जसं नॉर्मल जॉब सर्च करतो तसं मी जॉब सुरुवात केली सर्च करायला. आणि माझं म्हणजे फुल्ली बॅकग्राऊंड तर माझं फायनान्स अकाउंटमध्येच होतं, अकाउंटिंगमध्ये होतं मोस्टली. तर मी अकाउंटिंगमध्ये बरंच पुढे पुढे म्हणजे त्याच्यातनं मी मग फायनान्समध्ये आले आणि आता सध्या मी एका सोशल मीडियामध्ये कामाला आहे ॲज अ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये.
0: ओके.
1: आणि ते करता करता मला हे सगळं वाटलं की एक साईड बिझनेस असावा, काहीतरी छोटं मोठं असावं, असं करत करत मी इथपर्यंत आले.
0: क्या बात आहे. म्हणजे एकतर मुळात अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंट आणि एकीकडे हे तुझं पॅशन. पण मला एक सांग, मग फॅब्रिकच्या वस्तू बनवायला तू कुठे शिकलीस? म्हणजे फॅब्रिकच्या वस्तू वापरून असे आपण दागिनेही बनवू शकतो, हे कसं तू कुठे शिकलीस आणि काय?
1: नाही, आपण असं जनरली असं काही डोक्यात नव्हतं, पण आपण युट्यूब म्हणा किंवा काही सोशल मीडिया बघतो, कुठे ना कुठे व्हिडिओज पाहतो, फेसबुक म्हणा, तर असे आपण रँडम जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतो किंवा कुठे फोटोज बघतो तर असं बघता बघता वाटतं की हे आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो, असं एक इन्स्पिरेशन आणतो आपण स्वतःमध्ये, एक मोटिवेशन आणतो की आपण पण स्टार्ट करू शकतो. तसंच मी असे 4 प्रोडक्ट्स बनवले आधी सुरुवातीला, जे आता मी प्रोडक्ट्स मध्ये नाही आहेत, पण ते मी सुरुवातीला चोकर मी जे बनवले 4 प्रोडक्ट्स एक वेगवेगळ्या कलरमध्ये, खणाच्या वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवले आणि ते मी माझं पेज क्रिएट करून त्या पेजला मी पोस्ट केले. आणि असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन खूप मोठं करायचं आहे किंवा बिझनेस करायचं आहे, खूप मोठी उद्योजिका असं बनायचं असं पहिलं काहीच
0: डोक्यामध्ये नव्हतं. हे फक्त एक आवड म्हणून सुरू केलं,
1: पेज ते सुरू केलं आणि पेज सुरू करताना मग मी ते 4 प्रोडक्ट्स तिथे पोस्ट केले. मग ते लोकांना आवडो किंवा न आवडो पण मी टाकून दिले होते असं
0: अपलोड केले
1: आणि ते तसंच ठेवून दिलं. असा विचार नाही केला की मला सेल करायचंय किंवा काय करायचंय, पुढे माझं काय एम आहे, कसं जायचं, काही काही नव्हतं माहिती मला. हे सगळं करत करत करत करत हळूहळू शिकत शिकत आपण जसं आपला स्किल डेव्हलप करतो ना, तसंच हे थोडं थोडं थोडं वाटलं की आता थोडं अजून प्रोडक्ट

0: मग थोडासा अजून कुठेतरी जाऊन फ्रेंड्सना सांगूया की मी हे
1: बनवते, बरोबर,
0: अजून कुठे फॅमिलीला सांगूया की मी हे करते है ना, आणि असंच मी इंस्टाग्राम,
1: बरोबर,
0: अजून कुठे फॅमिलीला सांगूया की मी हे करते है ना, आणि असंच मी इंस्टाग्राम वरती मग मी एक रील अपलोड करत किंवा काही प्रोडक्ट बनवलेले त्याचे फोटोज टाकत
1: क्या बात आहे. पण मग जेव्हा तू पहिल्यांदा पोस्ट केलीस आणि तुझ्या काही व्हिडिओज शेअर केल्यास इंस्टाग्राम वरती वगैरे, त्यानंतर तुला कसा रीच मिळाला, कारण त्यानंतर लोक कशी तुझ्यापर्यंत पोहोचली?
0: कसं आहे ना, इंस्टाग्रामचा जो काय म्हणतात ते
1: अल्गोरिदम,
0: जसं आपण कुठलीही रील टाकली ना तर आपल्याला खूप व्ह्यूज येतात एका रील मध्ये,
1: काहीतरी वेगळं असेल तुमचं तर क्रिएटिव्ह.
0: आपण न्यू पेज स्टार्ट करतो तर आपल्याला एक्साइटमेंट साठी तो एक अल्गोरिदम येतो आणि त्याच्यावरती व्ह्यूज पडतात. तर मला ना बऱ्यापैकी रीच आला होता अशा माझ्या व्हिडिओजना, म्हणजे इतका नाही पण लोकांपर्यंत पोहोचत
1: होता, बरोबर,
0: लोक बघत होते, असं वाटलं नाही की आवडेल नाही आवडेल पण रीच होत होता, एंगेजमेंट होत होतं. तसं तसं करत मग मला ते अजून इन्स्पिरेशन आलं की अजून करूया, अजून बनवूया काहीतरी वेगळं, अजून नवीन डिझाईन.
1: पण मग त्यातून लोक तुझ्याकडे ऑर्डर वगैरे द्यायला लागले होते?
0: सुरुवातीला माझ्या फ्रेंड्सना मी सांगितलं की मी बनवते असं आहे, तर त्यांनी पण मला थोडी हेल्प केली, म्हणजे त्यांनाही आवडायला लागलं, त्यांनी माझ्याकडनं बाय केलं, त्यांच्या फ्रेंड्सना सांगितलं, त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना असं सांगत सांगत
1: माउथ पब्लिसिटी,
0: हा थोडं थोडं कळत गेलं, लोकांना कळलं की मी बनवते, मग ते मला थोडं कस्टमायझेशनच्या ऑर्डर किंवा मला असं पाहिजे, म्हणजे कुठे दुसरीकडे बघितलेलं प्रोडक्ट
1: आम्हाला असं करून दे, बरोबर,
0: असे कस्टमायझेशनचे पण ऑर्डर्स मला यायचे.
1: बरं,
0: थोडे ना कळाही असे ना, एखादी दोन असे ऑर्डर्स मला सुरुवातीला येत होते.
1: क्या बात आहे. बरं, पण मग मला सांग, यामध्ये बहिणीची एंट्री कुठून कशी झाली आणि ती कशी तुझ्या सोबत आली आणि कसं सुरू केलं?
0: हे पेज म्हणजे मी सुरुवात जी केली ते मी पेजला जी 2022 मध्ये मी हे पेज चालू केलं, आधी काहीच नव्हतं, एक नॉर्मल पेज बनवायचा होता मला, आणि लोगो वगैरे आपण बघतोच ना की आपल्या पेजला काही लोगो पाहिजे किंवा प्रोडक्ट्सला काहीतरी नाव पाहिजे, तर ते असं काही डोक्यात नव्हतं. मी बनवून ठेवलं होतं माझं पेज, आणि बहिणीचं असं होतं की आम्ही दोघी करणार आहेत हे फिक्स होतं, तिचं ज्वेलरी बनवायचं असं काही नव्हतं, ती दुसरं काहीतरी करेल, म्हणजे खणापासून दुसरं काही
1: म्हणजे तोरण वगैरे असं,
0: तर तिला स्टिचिंगची आवड आहे, ती स्टिचिंग करते, आणि त्याच्यामधनं मग तिने तोरणं चालू केली, म्हणजे तोरणं कशी बनवायची, खणाची तोरणं, मग ती त्याच्यामध्ये हँड पेंटिंग पण तिला आवडतं करायला, तर ती त्याच्यामध्ये हँड पेंटेड तिने त्या तोरणामध्ये उतरवलं, असं तिचा इंटरेस्ट त्याच्यामधनं आला,
1: त्यामुळे
0: विचार केला की चल आपण दोघं मिळून सुरू करूया. मग ते ऍक्सेसरीज मध्ये झालं, एकत्र ज्वेलरी विथ खणाचे अदर आयटम्स असे.
1: किती सुंदर आहे, म्हणजे बहिणी फक्त सोशल मीडियावरती फोटोज काढून फोटोज पोस्ट करण्यापेक्षा बहिणींनी एकत्र येऊन जर हा असा बिझनेस केला तर किती मस्त होईल. सो खरंच क्या बात आहे. बरं ताई, मग तू हे अगोदरपासून करत होतीस, हळूहळू रीच वाढत गेला, मुळात खूप युनिक आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स आहेत, त्या अगोदर सुरली, म्हणजे मी जेव्हा हे नाव पाहिलं किंवा मला या नावाविषयी मी ऐकलं, खूप युनिकनेस वाटला एक नावामध्ये, तर ते कसं सुचलं तुला हे नाव सुरली?
0: म्हणजे आता कसं, आम्ही दोघी बहिणी आहोत तर आमच्या दोघांच्या नावांचे इनिशियल्स, म्हणजे माझं नाव आहे रेशमा, तर त्याचं इनिशियल फर्स्ट लेटर रे, माझ्या बहिणीचं नाव आहे लीना, इनिशियल फर्स्ट लेटर ली, आणि सूज ह्याचा अर्थ माझ्या आई वडिलांचं नाव, जे सू या नावाने सुरुवात होतं, एक सुरेश आणि सुरेखा, असं कॉम्बिनेशन करून आम्ही ते नाव
1: सुचवलं,
0: म्हणजे सुरेली असं अचानकच आमच्या, आम्ही जस्ट असं बसलो होतो गप्पावर, काही आमचं डिस्कशन चालू होतं, तर एक आम्हाला असं नाव सुचवायचंच होतं, तर असं म्हणजे पटकन तोंडात आलं की सुरेली, पहिलं सुरेली, मग असं पटकन तोंडातून आमचं येऊन गेलं, तर मग ते
1: सुरेली क्रिएशन,
0: मग ते जुळून आलं ते सुरेली असं, सुरेली
1: आणि ते नावात
0: एकदम
1: सुरेख आणि सुरेल येते.
0: बरेच नावं ठरवले होते की एल आर क्रिएशन, पण ते व्यवस्थित, हे मला कळलं की चल एकदम असं रँडम आलं तोंडामधनं, तर मग हेच नाव आणि ते जोडून पण आलं ना नावाच्या इनिशियल, तर मग ते आम्ही फिक्स केलं दोघींना.
1: किती सुंदर आहे.
0: त्यानंतर मग लोगो मध्ये आम्ही कन्वर्ट केलं, कारण की हे प्रोडक्ट हँडमेड आहेत, मग ते खणाचे आहेत, विशेषतः ते खणाचे आहेत, मग त्या लोगोला खणाचं फॅब्रिक आणि एका बाईचा अर्धा फेस
1: आहे,
0: असं कमळचं चिन्ह आहे त्याच्या, असं करून ते आम्ही लोगो क्रिएट केला.
1: क्या बात आहे.

0: म्हणजे खूप आपली जी इनिशियल जी जर्नी असते ना ती खूप अशी पुढे गेल्यानंतर ती आठवतो तेव्हा किती भारी वाटतं की हा हे कसं सुचलं होतं, कसं सुरू झालं होतं.
1: विचार नाही की हे असं करायला पाहिजे माझा लोगो असं, पण तेव्हा ते विचार आले आम्हाला
0: लोगो बनते वेळी. हा, क्या बात. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये सुरेली क्रिएशनची फाउंडर रेश्मा मेस्त्री ताईसोबत आपल्या छान दिलकुलास गप्पा सुरू आहेत. तर सुरेली क्रिएशन काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे सुरू केलं याविषयी जाणून घेतलं, याविषयी या अजून बऱ्याच गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका महिला उद्योजिकेला भेटलेल्या आहोत. ती जरी प्रोफेशनने तिचा जॉब छान सांभाळत असली तरी पॅशनने मात्र ती तिची आवडची आहे. ती तिच्या बहिणीसोबत जी आहे ती जोपासत आहे. आणि मी खरं तर लीनाताईला मिस करते इकडे, हवी होती ती. बट लीनाताई डेफिनेटली आपण नंतर पुढच्या एका छानशा सेगमेंटमध्ये आपण डेफिनेटली पुन्हा तुला भेटूयात. कारण अर्थात बहिणी बहिणींची साथ असेल तर नक्कीच एक खूप छान बदल घडू शकतो. याचं हे बेस्ट एक्झाम्पल इकडे आज माझ्या सोबत आहे. सो ताई, तू अगोदर सांगितलंस की सुरील क्रिएशन कसं सुरू झालं किंवा हे सगळे ब्रँड जे आहेत, हे तुझा जो ब्रँड आहे तो कसा पुढे आला. मला आता तुला हे विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या सेल आउट झालेल्या वस्तू कोणत्या होत्या आणि आता कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे तुझ्याकडे.
1: मी जसं म्हटलं ना की मी पहिले 4 प्रोडक्ट्स बनवले जे
0: चोकर
1: आहे, ते तर सेल आउट झालेच कारण की ते सुरुवातीलाच पहिले 4 आणि त्याच्यावरच त्या लोकांनी ते जास्त पाहिले की हे चोकर खूप छान आहेत, मोत्याचं त्याला पेंडंट
0: आहे,
1: इयरिंग्स आहे, तर तेच सेल आउट झाले पहिले. आणि त्याच्यामुळे मला अजून इन्स्पिरेशन आलं की आता काहीतरी अजून वेगळं बनायचं, म्हणजे इयरिंग्स बनवायचं, अजून काहीतरी टॉप
0: काहीतरी वेगळं पाहिजे
1: सारखं बनवायचं. तर मी असे हे खणाचे आयटम्स हे जे आहेत ना खणाचे प्रोडक्ट ते मी सुरुवात केली बनवायला. म्हणजे मेन तर माझं खणाचंच आहे,
0: फॅब्रिक खण युज करतेस. बरोबर,
1: मी खणाचे इयरिंग्स बनवायला सुरुवात केली
0: आणि आता त्याला जास्त मागणी आहे.
1: हा, आता त्याला जास्त मागणी आहे.
0: क्या बात आहे. चला तर मग ताईनी आता असं आपल्याला तिच्या वस्तूंविषयी सांगितलंय, तर आता जे कोणी व्हिडिओ पाहतात युट्यूबवरती त्यांच्यासाठी हे छान मेजवानी आहे मी असं म्हणेन. तर येस, अर्थात ताईने जसं आपल्याला सांगितलं की मेन पार्ट जो आहे ऍक्सेसरीजचा हा तिच्याकडे आहे. म्हणजे रेश्माताई हे ऍक्सेसरीज वगैरे करते, तर लीनाताई जी आहे ती तोरण असेल किंवा चौरंगाचे आसनं असेल या सगळ्या गोष्टी ताई करते. सो ताईनी आज काही ज्वेलरी माझ्यासोबत इकडे आपल्यासोबत स्टुडिओला आणलेली आहे. तर त्या ज्या आहेत ज्वेलरी ज्या आहेत त्या अगदी इझी, म्हणजे काय म्हणतात त्याला, इझी टू वेअर अशा आहेत, लाईट वेट आहेत ऍक्च्युली. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपले आउटफिट पण खूप छान, आपण आता सध्या आपण ट्रेंडिंगमध्ये पाहतोय की लाईट वेट काहीतरी आपल्या सगळ्यांना हवं आहे. कारण ऑफिस वर्किंग असू देत, जॉबला जाणारे असू देत, हे सगळेजण जे आहेत ते असं ट्रॅडिशनल वेमध्ये आता जायला लागलेत. कुठेतरी पुन्हा त्यांचा कल जे आहे ते आपल्या परंपरेकडे, पारंपरिक वस्तूंकडे, दागिन्यांकडे वळलेला आहे. तर येस, मी सुरुवात जी आहे ही या बटरफ्लाय ज्वेलरीपासून करेन. खरं तर हे खूप सुंदर गळ्यातलं पेंडंट आहे जे बटरफ्लाय, त्याला बटरफ्लाय बनवलेलं आहे. आणि अर्थात फुलपाखऱ्यासारख्याच आपण सगळ्या महिला असतो स्वच्छंदी, आणि तसंच हे बटरफ्लाय आहे. आता यामध्ये एक चांगली गोष्ट काय की खणचा कपडा तिने वापरलाय, बट केवळ एकच कपडा न वापरता तिने त्याच्यामध्ये मल्टी कलर युज केलेत. आता हे मल्टी कलर मग तुम्ही तुमची येल्लो साडी असू देत, तुमची जांभळी साडी असू देत, ग्रीन असू देत किंवा रेड असू देत, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्याही अशा साड्यांवरती हे तुम्ही वापरू शकता. अगदीच जर तुम्ही खणामध्ये जर काही ड्रेस वेअर केलेले असेल तर त्यावरती सुद्धा हे जाऊ शकतात. आणि त्याला वरती सुंदर असं मोत्याचं हे पूर्ण त्याची चेन आहे, सो ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये. त्यानंतर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि डेफिनेटली तुम्हाला, म्हणजे सध्या आपल्याला ट्रेंडिंगमध्ये आहेत की आपण खूप छान वेगळे मंगळसूत्र ट्राय करतो. तर मुळात वरती जर तुम्ही हे पूर्ण मंगळसूत्र पाहिलं तर ते आपण पेंटेक्समध्ये असतो त्याच्यामध्ये तो पॅटर्न आहे, प्रॉपर छान पारंपरिक मंगळसूत्रांचं आहे. हे साखळीतलं मंगळसूत्र आहे आणि खाली जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला एक असं छान जो एक डिझाईन जे आहे त्याचा ते खूप छान सुंदर आहे आणि खणामध्ये. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की पुढे तिने नथीचं वर्क केलेलं आहे. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी एकच बाजू घालून कंटाळा आला तर लगेच मंगळसूत्र चेंज करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही बाजू चेंज करायची आहे. बाजू चेंज केली की पुन्हा दुसरं वर्क तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. सो हे असं मी म्हणेन की एक मंगळसूत्र तुम्हाला दोन लुक देऊ शकतं. सो 2-in-1 आहे ते. त्यानंतर आपण ताईच्या, ताईने आताच उल्लेख केला होता की खणाचे कानातले तिच्याकडे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. आणि मुळात ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या मुली आहेत, मुली असतील किंवा लेडीज असतील, मॅरिड वुमेन असेल असं काही नाहीये नेसेसरी की फक्त गर्ल्सच किंवा काय, तर अगदी लाईट वेट आणि डेली वेअर आहेत. तुम्ही रेग्युलरसाठी हे असे सगळे कानातले युज करू शकता, ज्याला एक छान सिल्वर बॉर्डर आहे आणि आतमध्ये असे छान कलर्स आहेत, मल्टी कलर्स आहेत. तुम्ही ऑड कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता, सेम कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त मला म्हणजे आता गरबा असेल किंवा आपल्याकडे काही हेवी फंक्शन्स असतील, मग हेवी फंक्शन मध्ये आपल्याला थोडासा हेवी लुक करायचा असेल, मग बऱ्याचदा आपल्याला गळ्यामध्ये घालायला जास्त आवडत नाही, गळ्यामध्ये एखादं मंगळसूत्र किंवा चैन असते, मग अशा वेळेला तुमचे जर फक्त कानातलेच हेवी असतील तर मग तुम्हाला दुसरं काही वेअर करायची गरज लागत नाही. तर त्यासाठी सुद्धा फॅब्रिक त्याचा कपडा खूप सुंदर आहे आणि त्याला गोल्डन कलरची जी आहे ती डिझाईन आहे. तर अशा प्रकारचे हे सुंदर कानातले कानातल्यांमध्ये ताईकडे भरपूर डिझाईन आहे. म्हणजे आता इथे तरी मला एक ऑलमोस्ट एक 20-25 डिझाईन्स इकडे दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण एकही डिझाईन रिपीट झालेली नाहीये. प्रत्येकाचा आकार जो आहे हा फार वेगळा वेगळा आहे.

0: हा कुठल्याही ड्रेसेसवरती जाणारा कलर आहे. आणि हे कलर मुळात तिने जे चॉईस केलेले आहेत हे सगळे, हा येस, वन पीस वरती, फॅन्सी आउटफिट वरती, वेस्टर्न, हा वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जातील. तर असे हे खूप वेगळे वेगळे आणि छान व्हरायटी आहे तिच्याकडे. ताईने एक सॅम्पलसाठी बँगल्स सुद्धा आणलेले आहेत. तर खन हा कपडा युज करून तुम्ही इतक्या सुंदर बँगल्स बनवू शकता ज्या खूप छान आहेत. आणि मला असं वाटतं कलर कॉम्बिनेशन, ताई कलर चॉईस याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते. कारण तू जे कलर चॉईस केलेले आहेत ते खूप उठून दिसत आहेत. कारण की कोणत्यावरती कोणता कलर जास्त छान दिसेल हे तुला चांगलं तुझा अभ्यास आहे त्यावरती मी म्हणेन. आणि हे खूप छान तिने बँगल सुद्धा आहेत तिच्याकडे. या व्यतिरिक्त माझं आल्या आल्या लक्ष ज्या पेंडंटने वेधून घेतलं होतं ते पेंडंट हे आहे जे अतिशय सिम्पल साध्या धाग्यामध्ये बनवलंय तिने, पण ते खूप युनिक लुक देत आहे. बऱ्याच जणांना ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर करायची खूप आवड असते, मग ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे ऑक्सिडाइज जर तिने काही छोटे पेंडंट युज केले तर त्यामुळे हे सुद्धा खूप सुंदर आणि युनिक वाटतंय. हा कोणत्याही प्लेन साडीवरती आपण डेफिनेटली हे वेअर करू शकतो. सो असे खूप छान छान डिझाईन्स ताईने इथे आणलेले आहेत आणि खूप छान आहेत. कानातले तर म्हणजे हॅट्स ऑफच आहेत. मुळात ह्याची स्पेशालिटी ही आहे की जरी त्याला फॅब्रिक वापरलेलं असलं तरी ते खूप जास्त लाईट वेट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं की माझ्या कानांना इतकी हेवी ज्वेलरी झेपेल का किंवा काय, तर अजिबात असं काही नाहीये. खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर दिसत आहे हे सगळं.
1: मटेरियल पण तितकंच लाईट वेट असतं.
0: येस येस,
1: जसे टॉप्स मध्ये जसे हे आहेत काही हे आहेत, हे हेवी नाहीये,
0: हो हलक्या प्रमाणामध्ये. बरोबर. तर येस ताई, मुळात आता तू इतक्या सगळ्या वस्तू बनवतेस, कसा वेळ मिळतो तुला? म्हणजे कारण तू जॉबला पण जातेस, फॅमिली आहे आणि इतक्या सगळ्या ट्रेंडिंग डिझाईन्स बनवायच्या, त्यांचे कटिंग्स आले, त्यांचं ते फॅब्रिक कटिंग आलं आणि ते पुन्हा त्याच्यावरती वर्क करणं, खूप वेळ जात असेल या सगळ्या गोष्टींना.
1: खरंच म्हणजे मी ऑफिस पण करते आणि ह्या वस्तू पण बनवते. म्हणजे खरंच खूप गोष्टी मॅनेज करायला लागतात. ऑफिस तर सकाळी 9 hours तर असतंच, ट्रॅव्हलिंग असतं, तो वेळ जातो. आणि जो घरी आल्यानंतर जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट
0: बनवते.
1: म्हणजे मटेरियल तर असतंच माझ्याकडे अवेलेबल, पण कधी असं नवीन डिझाईन वाटलं करावं असं तर मला मटेरियल ऑफकोर्स बाय करावं लागतं. आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग एक एक वेगवेगळे डिझाईन्स तयार करावं लागतं डोक्यामध्ये की ह्याला हे कसं मटेरियल का, ते आधी चेक करावं लागतं, बघावं लागतं की ह्याला हे सूट होईल की नाही. आणि त्याच्यातनं जे निर्माण होईल, जे प्रोडक्ट बनेल ते एक फायनल असेल असं डोक्यात आणावं लागतं.
0: क्या बात आहे.
1: आणि ते सगळं सेटिंग करावं लागते. म्हणजे ह्याला हे फॅब्रिक, त्याला परत हे वरचं टॉप, त्याला खालचं लटकण, हे सगळं मॅनेज करून ते एक वस्तू आणावी लागते.
0: बरोबर.
1: तेव्हा ते कुठे लोकांना आवडते त्याच्यावर डिपेंड.
0: येस येस येस, एक्झॅक्टली. ताई मला सांग आता, घरी जेव्हा तुझ्या ह्या बिझनेस विषयी तू सांगितलंस, तुझ्या माहेरी आणि सासरी दोघांकडून कसा रिस्पॉन्स आहे तुला? आणि मुळात ऑफकोर्स फॅमिली, तुझी माहेरची फॅमिली तर त्यांचं नावच याच्यामध्ये, त्यामुळे त्यांचं तर सपोर्ट असेल, बट बिफोर आफ्टर मॅरेज सुद्धा तू हा बिझनेस कंटिन्यू ठेवलायस, मग कसं त्यांची स्वतःचा सपोर्ट?
1: म्हणजे बिफोर मॅरेज माझ्या फॅमिलीने पण मला थोडाफार सपोर्ट केलाच. कारण की हे म्हणजे आधी त्यांना इतकं भावलं नाही की हे प्रोडक्ट आपण बनवतोय की काय रिस्पॉन्स आहे. त्यांना मेन तर ते आहे ना की हे रिस्पॉन्स किती चांगला आहे, सेल कसं
0: सेल होईल का
1: किंवा असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेळ टाकतोय तर त्याचं बेनिफिट आपल्याला
0: मिळत आहे का किंवा कसं.
1: सुरुवातीला ते त्यांना थोडंसं वाटलं की काय टाइमपास होतं वगैरे असं, पण नंतर त्यांना कळलं की ऑर्डर्स येत आहेत, मग त्यांना भरोसा यायला लागला, विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवरती. मग त्यांनी मला तसा सपोर्ट केला. आणि आफ्टर मॅरेज नंतर, म्हणजे आफ्टर मॅरेज पण मला नंतर माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्टच केला, त्यामुळे मी हे करू शकतो.
0: एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ताई मला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकत आहोत सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेस्त्री यांना. अर्थात याविषयी अजून काही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपण सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेसरी यांना आपण इथे भेटलेलो आहोत. सुरेली क्रिएशन अर्थात फॅब्रिकपासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अगदी चौरंगाचे आसन असू देत, तोरणं असू देत किंवा लखोटे आता ते बनवणार आहेत. आणि फॅब्रिकपासून बनवलेले दागिने ज्यामध्ये तुम्ही बांगड्यांपासून गळ्यातल्या चोकरपासून गळ्यातल्या सेटपासून ते कानातल्यांपर्यंत भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुरेली क्रिएशनचं इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे, डेफिनेटली तुम्ही त्यांना रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचे फोटोज बघून तुम्हाला काय आवडलं असेल तर त्या ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा तू हा व्यवसाय नवीन बिझनेस सुरू केलास तेव्हा तुला सुरुवातीला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं की काही डिफिकल्टीज आल्या होत्या का?
1: हा, ऑफकोर्स. म्हणजे मी जेव्हा प्रोडक्ट्स असं बनवायची तर मला कधी कधी मटेरियल नाही मिळायचं मार्केटमध्ये. म्हणजे मला ज्या कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, मोस्टली मला कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, कारण की त्यांनी जे फोटो मला पाठवले ते प्रोडक्ट मिळवून लागायचं. त्याचं जे वरचं काही टॉप असेल बरोबर, खालचं काही हे पेंडंट असेल किंवा खालचे काही लटकनसाठी जे ते मला खूप सर्च करावं लागायचं मार्केटमध्ये. आणि कधी कधी असं ते भेटायचं सुद्धा नाही तर मग मला ऑर्डर कॅन्सल पण करावं लागायचं. तर ते माझं म्हणजे एक सेल होता होता राहून
0: जायचं. एक तरी रिग्रेट राहतं कुठेतरी की अरे आपण करू नाही शकलो.
1: समोरच्याला पण आपल्याला सांगताना वाईट वाटायचं की हे प्रोडक्ट हे पॉसिबल नाहीये, मटेरियल अवेलेबल नाही आहे. तर मग ते आम्ही तसं ऑर्डर्स नाही घ्यायचो मग त्या व्यक्तीकडनं, ग्राहकांकडनं. हे असे काही मला डिफिकल्टीज यायचे. बाकी प्रोडक्ट्स बनवताना मला काही प्रॉब्लेम नसायचा कारण की ते जोडून आणायचं काम माझंच असायचं. तर मला हे असं मटेरियलच्या बाबतीत मला खूप म्हणजे डिफिकल्टी वाटायचं की मिळेल की नाही मिळेल,
0: किंवा जसं हवंय तसंच मिळणं थोडंसं अवघड असतं कधी काय. ओके ताई, आता कस्टमाइजचा विषय निघालाच आहे. बहुतांश तू तर तुझ्या छान क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या वस्तू बनवत असतेस, पण कस्टमायझेशनमध्ये काय रिस्पॉन्स आहे? म्हणजे लोक जे सेलर्स ग्राहक आहेत तुझ्याकडून घेत आहेत, तुला ऑर्डर देत आहेत, काय त्यांची मागणी आहे विशेष करून? आणि कस्टमाइज करून तू कशी देतेस किंवा कस्टमाइज मध्ये काय व्हरायटी त्यांना पाहायला मिळतात?
1: कस्टमायझेशन मध्ये म्हणजे आता हे कसं, हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे, हे माझे स्वतःचे डिझाईन्स आहेत, हे जे आहेत ते सगळे माझे डिझाईन्स आहेत. ते तर सेल आउट होतातच, पण कस्टमायझेशन मध्ये त्यांना फॅब्रिक कलर वेगळा हवा असतो, वरचं टॉप वेगळं हवं असतं, कधी कधी लटकन नको असतं त्यांना. फॅब्रिक असं पाहिजे, खनाचं पाहिजे, पण त्यांना खालती लटकणारे नको आहेत, असे कस्टमर असतात. जसं हे मंगळसूत्र आहे त्यांना पेंडंट पाहिजे, पण ह्याला ही मोत्याची माळ हवी आहे. कसं जसं बटरफ्लाय आहे त्यांना कधी असं मंगळसूत्र अटॅच मध्ये पाहिजे. हे कस्टमायझेशन असे असतात बरेच. आणि आता मी आता इथे या प्रोडक्ट मध्ये नाही आणलंय, माझ्या पेजवर पण तुम्ही पाहाल तर एक महालक्ष्मी चा सेट आहे जो लॉंग आहे,
0: मंगळसूत्रांमध्ये
1: पण आहे, इवन तो मोतीच्या माळांमध्ये पण जातो आणि तो हार मध्ये लक्ष्मी हार मध्ये पण जातो. तो माझा मोस्ट डिमांडेड आणि सेलेबल प्रोडक्ट आहे आताच्या सीझन मध्ये. बऱ्याच लेडीजने किंवा बऱ्याच मुलींनी तो प्रोडक्ट विकत घेतलाय माझ्याकडनं, कारण की तो युनिक आहे. जसं आपल्याकडे नवरात्री येते किंवा कुठला देवीचा काही असतो उत्सव असतो किंवा वार असतो तर ते इझिली आपण वेअर करू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल.
0: सो डेफिनेटली जर आपल्याला जे काही श्रोते ऐकतायत आणि युट्यूबवरती पाहतायत, जर तुम्हालाही असं काही वस्तू कस्टमाइज करून हव्या असतील तर डेफिनेटली तुम्ही सुरेली क्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही छान कस्टमाइज करून घेऊ शकता. ताई, आता तुला कशा ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन आणि कसा रिस्पॉन्स आहे?
1: प्रथम हेच सांगेन की मला ऑनलाईन ऑर्डर्सच आल्या होत्या, पब्लिसिटी करून नव्हतं आलं होतं. इंस्टावर जसं मी पेज बनवलं ना तसे मला डीएम झाले होते आणि मला ऑनलाईन ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच
0: सुरुवात.
1: जसं मी फेसबुकवरती पण बनवलंय पेज, पण तिथे इतका रिस्पॉन्स नाही, पण मला इंस्टाग्रामवरती बऱ्याच पब्लिकचा रिस्पॉन्स आला, त्यांना प्रोडक्ट आवडायला लागले, मग तेव्हा डीएम झाले आणि कस्टमायझेशन पण मला तिथूनच आले.
0: ताई, खरं तर आपण खूप छान बऱ्याच वेळ ह्या सगळ्या गप्पा आहेत आपल्या रंगल्यात. तू खूप छान क्रिएटिव्ह वस्तू बनवल्यास बनवत आहेस, आता इथून पुढे तर ही एक छान जर्नी सुरू झाली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तू बऱ्याच इव्हेंटमध्ये ऍज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा जातेस आणि तिकडे एक तुला तो एक स्टेज मिळतोय आणि तू तिथे प्लॅटफॉर्म मिळतोय तुला आणि हळूहळू तू सुरेल क्रिएशन हे तुझ्या माध्यमातून पुढे चाललंय, ग्रो होत आहे, कसं वाटतंय तुला आता?
1: मला ना, मी खरं सांगते म्हणजे मला आता इतकं मोटिवेशनल फील होतं ना की मी हे प्रोडक्ट बनवते खरं पण ते लोकांपर्यंत पोहोचतात अशा माध्यमाद्वारे की मी जिथे तिथे जाते तिथे लोक मला ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवतात की ती ऍज अ गिफ्टिंग पार्टनर सपोर्टिंग पार्टनर तिथे मला हेल्पच होते. माझे प्रोडक्ट पण तिथे शो होतो, माझा ब्रँड पण तिथे शो होतोय, सगळंच म्हणजे आणि मीही दिसते.
0: बरोबर.
1: तर ते मला खूप म्हणजे असं वाटतं की चलो आपण स्टेजवर गेलो, एक प्राऊड फील होतं ना, तसा मुवमेंट होता माझ्या बाबतीत. तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटतं की आम्ही जे काम करतोय त्याच आम्हाला मोबाईलला मिळतो असं वाटतं.
0: क्या बात आहे ताई. आता सरते शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेली क्रिएशनला कुठे पाहतेस?
1: ऑफकोर्स मला वाटणार असणार की प्रॉफिट व्हावं. सुरुवातच आहे माझी, म्हणा मी 2022 पासून सुरुवात केली आहे, इतका रिस्पॉन्स नाही पण मी आता ज्या म्हणजे आता ज्या स्टेजला आले ते खूप स्ट्रगल करूनच आले, असं नाही की मला
0: लगेच
1: ग्रो मिळालाय वगैरे, काही सेल नव्हता मध्ये असं सगळं बंद होतं किंवा परत चालू केलं, असं बरंच काही मला अडथळे आलेले आहेत. असं नाही की मी खूप फुल फ्लेज मध्ये चालली आहे आणि सेल खूप होत आहेत वगैरे असं काही नाही. मलाही तितकं फेस करावं लागलंय सामने म्हणजे जे काही मला अडचणी आल्या त्याचा. तर मी इथून असं म्हणजे पुढे मला असं वाटतं की माझं काहीतरी एक स्वतःच दुकान असावं, एक बुटीक असावं प्रोडक्ट्स, किंवा मी अजून काही प्रोडक्ट वेगवेगळे आणू शकेन. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तोरण म्हणा किंवा लखोटे म्हणा किंवा कव्हर कव्हर किंवा अजून मला काही आयटम्स
0: क्रिएटिव्ह
1: प्रोडक्ट्स तर तेही मी प्रयत्न करेन स्टिचिंग मध्ये. असं काही
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
1: मेनच आहे आमचा ब्रँड आहे ऍक्च्युली ज्वेलरीचा, पण अजून काही प्रोडक्ट्स मी आणता येते
0: फॅब्रिक पासून,
1: बॅग्स म्हणा किंवा अजून काही टोट बॅग्स किंवा क्रिएटिव्ह अजून काही क्लचेस म्हणा पैठणीमध्ये किंवा खडामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न करू.
0: क्या बात आहे ताई, तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि येस, तुझ्यासारख्या अजून अनेक महिला असतील ज्यांची ही खरं तर आवड आहे पण त्या केवळ पाहत आहेत आणि आपल्याला जमेल की नाही असं म्हणून विषय सोडून देत आहेत, तर अशा सगळ्या महिलांना काय मार्गदर्शन करशील?
1: म्हणजे मलाही तसंच वाटत की मी करेन की नाही करेन, कारण की मी ऑफिस करायची त्यामुळे मलाही वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन की नाही, कारण की ह्याला खूप टाइम द्यावा लागतो आणि त्याच्यामागे इतकी मेहनत असते, सगळं जुळून आणावं लागतं, त्यात पॅकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंत तुमचंच काम असतं.
0: बरोबर.
1: हे मी स्वतः एकटीने मॅनेज केलंय, माझं स्वतःचं पेज पण मी मॅनेज करते, क्रिएट पण मीच करते, बनवते पण मीच आहे, पोस्ट पण मीच करते, बनवते त्याच्यापासून ते पॅकिंग पर्यंत हे सगळं मी करते, डिलिव्हरी पर्यंत सगळं मीच करते, म्हणजे एकच व्यक्ती करतोय. खूप स्ट्रगल असतं याच्यामागे, असं नाही की मेहनत नसते, खूप मेहनत असते. ते असं काही म्हणजे महिलांना वाटत असेल की किती काम करावं लागतं, आपलं घर सांभाळावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, असं काही नाही, हे प्रत्येकाच्या मनात येतं, हे माझ्या सुद्धा मनात आलं होतं, पण मी हे करत करत स्वतःच्या स्किल डेव्हलप केलं, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणलं की हे होऊ शकतं असं करत करत मी मला काही प्लॅटफॉर्म मिळाले जे माझे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवू शकेन, ते करता करता मी आता इथपर्यंत आले, त्यामुळे मला असं वाटत नाही की मी करू,
0: मला जमणार नाही किंवा मी करू शकेल का,
1: मला जमणारच नाही,
0: मला करायचं आणि मी करणार.
1: तो मोटिवेशन आणि ते प्रेरणा तुमच्यामध्ये येते की तुम्हाला करायचं, तुम्ही करत करत जाणार
0: 100%.
1: आता कुठे असं मला म्हणजे फील नाही होत की मी करणारच नाहीये, मला वाटतच नाहीये, जसं पण असेल ते ग्रो होईलच तुमचं, असं नाही की नाही होणार. प्रोडक्ट आज बनवा नाही तर उद्या बनवा, ते कधी ना कधी तरी ते
0: होणारच,
1: बूम होणारच आहे, कुठल्याही पेजवर असेल किंवा काही असेल, तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणा किंवा स्टेटसवर म्हणा तुमच्या किंवा इन्स्टावर म्हणा फेसबुक म्हणा, ती पण असलं तरी ते तुमचं कधी ना कधी तरी ते ग्रो होणारच
0: आहे.
1: थोडासा पेशन्स आपला ठेवावा लागतो आपल्यामध्ये,
0: येस,
1: तरच त्या गोष्टी वर्कआउट होतात.
0: एक्झॅक्टली. श्रोते हो, मला असं वाटतंय येस ताईने जसं सांगितलं तसं की सुरुवात करून तर बघा, डिफिकल्टीज येतात ऑफकोर्स, नाही येत असं नाहीये, बट येस ह्या डिफिकल्टीज नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट छान करावीशी वाटते, पुन्हा करावीशी वाटते, त्यामुळे अर्थात सगळ्या महिलांना एक छोटंसं दायने मार्गदर्शन सुद्धा केलंय, एक छोटासा सल्ला सुद्धा दिलाय, प्रेमाचा सल्ला की येस असं काही येत असेल आणि आवडत असेल तर डेफिनेटली सुरू करा, कधी ना कधी यश हे जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे.
1: कला वाया नाही जात.
0: एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. आणि कला ही माणसाला जीवन जगायला शिकवत असते आणि कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं आयुष्य जे आहे ना ते भरून असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं.
1: कला ही आपल्याबरोबर मध्येपर्यंत
0: राहते आणि हॅपनिंग आयुष्य जर जगायचं असेल तर डेफिनेटली डू फॉलो युअर काय म्हणते त्याला हॉबीज किंवा तुमच्या कला पॅशनला फॉलो करा इतकंच म्हणेन. आणि ताई तुला आणि सुरीली क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. लीना ताई आय मिस यू आणि येस तिच्यापर्यंत हा मेसेज गेलाय. नेक्स्ट टाइम आम्हाला डेफिनेटली तिच्यासोबत
1: ही माझ्याबरोबरच असते.
0: येस हेल्प करते डेफिनेटली. सो लीना ताई आम्ही तुझ्याशी भेटूच आणि तुझ्यासोबत छान दिलं खुलास गप्पा मारू. बट येस लीना ताई आणि रेश्मा मेसरे या दोघींनीही सुरू केलेला हा जो एक छान बिझनेस आहे हा असाच पुढे ग्रो होत राहो. आणि सुरेली क्रिएशन जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचो, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचो अशा शुभेच्छा तुमच्या दोघींनाही देते. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच छान नवीन मुलाखतींसाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आचार्य 90 FM वरती. छान सुंदर मनोमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असेल तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. धन्यवाद.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, कासकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडळींना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाही तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकूचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहेत. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. कितीक काळ धरू यास मी उरापाशी, कितीक काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असता व्यक्तिमत्व, सिद्ध असता लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, गुरु पौर्णिमा विशेष भागात आपण समर्थ भक्त समीर लिमये यांना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजी नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. बाल विकास संघ चेंबूर इथे त्यांचं शिबिर सुरू आहे, म्हणजे दासबोध कसा वाचावा आणि त्यातनं आपण काय घ्यावं हे सगळं शिबिराच्या माध्यमातून ते आपल्याला शिकवत आहेत आणि त्यानिमित्तानं आज आपल्या स्टुडिओतही त्यांचं येणं झालेलं आहे. तर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि स्टुडिओमध्ये सुद्धा. रघुवीर समर्थ गुरुजींची माहिती तर सगळ्यांनाच आहे, कारण ते दासबोधाचे प्रचारक आणि विशेष म्हणजे कॉर्पोरेट कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध पावलेले आहेत. आज नितीस 24 ठिकाणी 3 दिवसीय रामकथा त्यांची झालेली आहे आणि दुबई इथे देखील त्यांची रामकथा झालेली आहे. आजच्या काळात सुद्धा राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचे विचार तंतोतंत कसे लागू पडतात ते

0: सांगण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. जवळजवळ 242 जाहीर कीर्तनं झाली आहेत आणि सिंगापूर, दुबई, स्वित्झर्लंड इथे त्यांची ही कीर्तन सेवा त्यांनी दिलेली आहे. 132 समर्थ विषयक निरूपणे केलेली आहेत. आजपर्यंत 2000 मुलांना हनुमंत उपासना त्यांनी शिकवलेली आहे. आणि हाच सगळा त्यांचा थोडासा प्रवास आणि आपण दासबोधातून नेमकं काय घ्यावं आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण हा विशेष भाग करतोय, तर गुरुपौर्णिमेचं मुहूर्त साक्षात गुरुदेव कडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरुजी, थोडस आपण गुरुपौर्णिमेविषयी थोडस आधी मार्गदर्शन करूया.
1: असं आहे की सगळ्यात सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं जय जय रघुवीर समर्थ. चेंबूरमध्ये आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे दासबोधाचा अभ्यास शिबिर चालू आहे आणि ही दर शहरांमधनं आम्ही वेगवेगळ्या शहरांमधनं दासबोध अभ्यास शिबिर करतो. याचा उद्देश अनेकांच्या घरात त्यानिमित्ताने दासबोधा ग्रंथ जातो आणि प्रत्येकाच्या अभ्यासाची सुरुवात होते. आता तुम्ही म्हणालात तसं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जर आपला आजचा हा एपिसोड होणार असेल तर सर्वप्रथम म्हणजे गुरु म्हटल्यानंतर साक्षात समर्थ रामदास स्वामी, बाकी कोणी नाही. पण गुरुपौर्णिमा याला व्यासपौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी आपल्या गुरुचे आपण म्हणजे पाय सेवावे असं म्हणतात. परंतु हे सगळं थोडस एक प्रोसिजरचा भाग येतो, ज्याला आपण म्हणतो बहिरंगाचा भाग. पण अंतरंगात गुरुपौर्णिमा तीच होऊ शकते जिथे गुरुला शिष्याकडनं काय अपेक्षा आहे हे शिष्यानं करणं हे खरं म्हणजे गुरुपौर्णिमेला जास्त गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुरुसेवा. आता होतं कसं की आताच्या जनरेशन प्रमाणे किंवा मागच्या जनरेशन प्रमाणे गुरुची सेवा म्हटल्यावर आपण एका पर्टिक्युलर एकाच वेळेने विचार करतो, तशी गुरुसेवा नाहीये. गुरुसेवा ही अशी आहे की गुरुला तुम्ही मुळात काय देणार, बरोबर. सो आपण जे काही साधारणतः त्याचे पाय धुवून त्याला काही दक्षिणा किंवा फळं हे सगळे सगळं बहिरंगाचा विषय. पण मुळात गुरुला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे ती म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. आपलं चित्त शुद्ध असलं पाहिजे हे गुरुला खरं अपेक्षित आहे. आणि असं जर तुमचं होत असेल तर ती एक प्रकारे गुरुपौर्णिमा म्हणजे. गुरुसेवेत अनेक प्रकार खूप आहेत, पण अगदी सिंपल आणि साध्या भाषेत सांगायचं तर तुम्ही गुरुला काय अभिप्रेत आहे असं म्हणताना असा आपण विचार करावा की समर्थाने दासबोधामध्ये नवविधा भक्ती सांगितली, पण त्यातला कुठलाही एक प्रकार तुम्ही नक्की श्रद्धेने करू शकता. हे प्रॅक्टिस आहे, शेवटी करून करून करून होत. पण खरी गुरुसेवा अशी की सेवेच्या बदल्यात काही नको असतं. हे ज्या दिवशी होईल ना खरोखर आतून, त्या दिवशी ती गुरुसेवा. तोपर्यंत ती एक प्रकारचं डील होत की मी एवढे हे केलं त्याच्या बदल्यात मला हे, मग ते काही असू शकतं, ते प्रापंचिक काही समस्यांवरची रेमेडी असू शकते किंवा खरोखर काही आजारपण असतं काही काही शंभर. पण जर गुरुपौर्णिमेचा विषय असेल आणि जर गुरुला आपल्याकडनं काय अभिप्रेत आहे तर मुळात शिष्याला कधीतरी जेन्युइनली ही इच्छा व्हावी की मला भगवत प्राप्ती व्हावी. जोपर्यंत हा हेतू तुमचा स्पष्ट होत नाही तोपर्यंत गुरु प्रयत्न करत राहतो. सारखं आपल्याला जसं आई मुलाला किती वेळा पडला तरी उचलून देते, गोड बोलू, थोडासा कर रे, चल रे, तसा गुरु आपल्याला त्या प्रवासात देत असतो. पण शिष्याला हे कळलं पाहिजे की त्याला फायनली काय अभिप्रेत आहे, की शिष्याच्या मनामध्ये ही इच्छा उत्पन्न व्हावी की मला भगवत प्राप्त. सो त्यामुळे तो ज्या दिवशी खरा भाव निर्माण होतो ती खरी गुरु.
0: पण आपलं पूर्व संचित असेल तरच आपल्याला भगवत प्राप्ती होते असं म्हटलं जातं. म्हणजे आता सगळ्यांचे जर आपण जन्म पाहिले तर त्यांचे युगानुयुग त्यांनी ह्यासाठी, मग ते सामान्य माणसाला
1: प्रॉब्लेम असाय आपण काय थोडीशी लवाडी करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला जमेन असं होतं तेव्हा आपण अगदी सामान्य माणूस म्हणून स्वतः सुटका करून, तसं नाहीये. मग आता तसं पाहायला गेलं तर मग वाल्या कोळ्याची गोष्ट मी वाचतो, तो काय होता मग, तो सामान्य नाही, तो दरोडेखोरच होता. मग त्याचं पूर्वसंचित किती होतं? जर पूर्वसंचिताचा विषय असेल तर मग वाल्याने त्याच्या पूर्वसंचिताबद्दल काय बोलावं. गडबड अशी होते की आपण काय करतो की वाला कोळी ह्याची जर आपण एक केस स्टडी म्हणून विचार केला तर त्याच्यात खूप शिकण्यासारखं आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खरंच हे चांगलं घडवत आहे, समर्थच घडवत आहे. कि आपण एक केस स्टडी म्हणून बघूया की वाल्याला नारद मुनींनी सांगितलं की तू काय जे खून केलेत दरोडे घातलेत त्याच्यावर जबाबदारी घरचे घेत
0: आहेत
1: आणि मग तो घरी गेला मग घरच्यांनी नाही सांगितलं मग तो परत आला आणि मग म्हटलं आता मी काय करू आणि मग नारद मुनी त्याला म्हणाले की तू राम राम राम म्हणत सुरुवात कर. तेव्हा त्याला राम हा उच्चार करता येत नव्हता म्हणून तो मरा मरा करायला लागला. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे बरोबर. या गोष्टीच्या आत एक अजून छान मुद्दा आहे. मुळात आयुष्यामध्ये असा गुरु यावा लागतो ती वेळ यावी लागते. सो नारद मुनी हे त्याचे गुरु बरोबर. गुरुनं शिष्याला काय सांगितलं की तू नाम घे. आता इथे त्याचा पूर्वसंचित इतकं वाईट की त्याच्या मुखात राम ही अक्षर सलग येईल. इथे तो पूर्वसंचिताचा भाग आहे. पण आपण थोडं वेगळं चिंतन पाहूया की समजा आपण आपण त्या वाल्या जागी असतो तर आपल्याला जास्त इंटेन्सिटी समजू शकते. वाल्या खरंच नामाला जो बसला तो गुरुनं सांगितलं म्हणून बसला का दुसरं काही कारण आहे
0: स्वतःला प्रचिती म्हणजे
1: नाही. तर तिथे काय मुद्दा असा आहे जे तुम्ही सामान्य माणूस म्हणला सामान्य माणूस कसा असतो त्याचं उदाहरण आहे. त्याचा कर्म जाऊ दे दरोडे विरोध पण शेवटी तो पण एक सामान्यच माणूस ना.
0: बरं
1: शेवटपर्यंत त्याचा असा गैरसमज होता की घरच्यांची मला संमती आणि घरचे सगळे माझ्यावर अवलंबून आहे
0: आणि माझ्या कर्मामध्ये त्यांचा सहभाग आहे.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तो नारद मुनींनी सांगितलं म्हणून नामाला बसला हे जरी वर्ष दिसलं तरी अंतरंगात त्याला इन्साइट आली की अरे जगात माझं कोणी नाहीये. जोपर्यंत मी आपल्या ग्राम्य भाषेत सांगतो जोपर्यंत संसारामध्ये आपल्या एखादी पेकाटात लाद बसत नाही ना तोपर्यंत आपल्याला भगवंताची आठवण होत नाही. एक्झॅक्ट त्याचं तसं झालं. जेव्हा त्याला ती इन्साइट आली की खरं आहे कोण नाहीये मग आता काय करावं आता गुरुचं अग्रेशन पर्याय आणि मग तो नामाला बसला. आता आपण कसं करतो की साधारण टीव्ही सिरियल मध्ये पाहिलंय मग तो नामाला बसला लगेच काही वर्ष निघून गेली असं नाही होत ना. एक प्रोसेस आहे. सामान्य माणूस म्हणला म्हणून मी ते उदाहरण की त्याचं लगेच थोडीच कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. तो बिचारा सुरुवातीला मरा मरा म्हणत होता.
0: बरं
1: ही वॉज ट्राईंग मरा मरा मरा अजून राम कसा अजून कसा मला राम म्हणता येत नाही. इथे कुठेतरी त्याच्या पाप पुण्याची जी बॅलन्स शीट आहे ती टॅली तर व्हायला पाहिजे. एक पॉइंट त्याला असं निश्चित गरजला असेल की अरे मला राम म्हणता यायला लागलं मरा मरा मरा मरा मरा एका ठिकाणी साऊंड सुरू झाला की राम राम राम त्या दिवशी त्याला पहिल्यांदा आनंद झाला की अरे मी राम म्हणू
0: शकतो.
1: की खऱ्या अर्थानं मला राम म्हणता यायला लागलो म्हणजे मी इतका नामामध्ये दंग होऊ शकतोय हा पहिला कॉन्फिडन्स त्याला आला. आता तुम्हीच विचार करा तो राम नामात घडून गेला असं आपण म्हणतो घडून गेलाच प्रश्नच पण एका दिवसात झालेली गोष्ट नाही काही प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मधनं तो गेला आणि इतका त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली की त्याच्यावर मुंग्यांनी वारुळ बांधला. परत पर्स्पेक्टिव्ह बघा. एक मुंगी चावली आपल्याला तर दिवसभर तो फोड आपल्याला इथे मुंग्यांनी अख्खं वारुळ बांधलं म्हणजे त्याला किती यातना झाल्या असतील. हा जसा एक भाग तसा दुसरा भाग असा तो देह बुद्धीच्या पलीकडे एवढा गेला रामात घडून मुंग्या वारुळ कुठे बांधतात काष्ठावरती बरोबर. म्हणजे ह्याचं शरीर काष्ठासारखं झालं म्हणजे ऍक्च्युली मुंग्याच घडल्या आहेत. मुंग्या नाटला अरे बरं आहे वारुळ बांधायला त्यांना माहितीच नाही आहे ती व्यक्ती
0: आहे.
1: लक्षात घ्या एक नाम काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. हा म्हणजे सामान्य माणसाला हे जर उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल की अरे आपण एक माळ सुद्धा नीट करू शकत
0: नाही.
1: माळ्यातल्या एकाही मण्यावर आपण छत्तीसपणे सांगू शकत नाही की मी नामात होतो. कारण ज्या दिवशी तुम्ही सांगाल मी नामात होते त्या दिवशी तुम्ही नामात नव्हता. कारण तो गोष्टच एक अशी एकरूपतेची आहे की ती विभक्तपणे सांगण्यासाठी तुम्हाला पहिले विभक्त होणं
0: गरजेचं आहे.
1: राईट. सो ही एक छान प्रोसेस आहे
0: आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन
1: नाही म्हणजे नामात जो घडून जातो
0: घडून जातो
1: त्यालाच हे सगळं पुढचं ऍक्च्युली आपल्याला दिसायला लागतं. सो वाल्याचा वाल्मिक असं आपण म्हणतो. वाल्मिक म्हणजे संस्कृतामध्ये मुंग्यांच्या वारुळाला वाल्मिक म्हणतात. ते पुढून तो बाहेर सो मुळात असं गोष्ट आहे. सांगायचं मुद्दा की हे अशी काही उदाहरणं आहेत ना हे उदाहरणं अशी बघावी ते केस स्टडीज घ्यावे आणि मग स्वतःला तपासून पाहू की आपण नेमके कुठे आणि मग ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं बापरे हे जरा कठीण आहे तेव्हा आपण अलगत म्हणतो आम्ही सामान्य माणसं आम्ही काय करायचं आहे. कुणी सामान्य किंवा असं कोणी वर्ण पडलेलं नाही. ब्रह्मज्ञान घेऊन जन्माला कुणीही आलेला नाही. साक्षात प्रभू रामचंद्राला पण गुरुची गरज पडली. कृष्णालाही गुरुची गरज पडली आहे, प्रत्येकाला गुरुची गरज आहे, तुम्हाला मला तर आहेच आहे, पण सगळ्यात पहिली गोष्ट हे पटावं लागतं की मला गुरुची गरज आहे.
0: दुसरा एक मुद्दा होता की गुरु स्वतः शिष्य निवडतात, म्हणजे आता गहिनीनाथांचं जर आपण उदाहरण घेतलं, निवृत्तीनाथांना त्यांनी स्वतःहून निवडलं, तर मग तसं पण होतं ना की गुरु आपल्या शिष्याना निवडतो.
1: तसंच होतं. हा, ऍक्च्युली शिष्याला असं असतं की मी गुरुला शोधलं. हा, नसतं. तो गुरु मोठा असतो पण तो त्याला खेळू देतो की तू मला शोधलं असं.
0: अच्छा.
1: पण तसं नसतंच, ते त्यालाच ठरवायला लागतं. त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जातच नाही. मी माझ्यावरून सांगतो की साधारण 15 वर्ष झाले मी दासबोधाचा अभ्यास करतोय. मला माहित नव्हतं 15 वर्षानंतर हे चित्र असेल, म्हणजे आजही माझा विश्वास नाही बसत. पण एक प्रकारे अशी काही मध्ये प्रोसेस घडत गेली की ते माझ्या हातात उरलं नाही आणि मी सगळ्यांना डिस्कनेक्ट होत गेलो. म्हणजे असं झालं की मला दिसायला लागलं की नाही, जर आपल्याला भगवंतानं समर्थांच्या कृपेनं थोडीफार वाणी आहे, थोडस गाणं आहे आणि काही जाणीवा आहेत की ज्या समाजामधल्या खटकतायत, काही गोष्टी बदलायला हव्यात असं मनापासून वाटतंय, तर मग कुणीतरी करायला हवं, कुणीतरी करायला हवं असं काम मी आणि मग ती समर्थांची प्रेरणा झाली आणि मग हा फायनल निर्णय मी घेऊ शकलो. आता मी खरं मी घेऊ शकलो हा शब्द पण चुकीचा आहे, तो
0: त्यांनी घ्यायला लावला.
1: कारण होतं कसं की पूर्णवेळ हे कार्य करताना एक जसं तुम्ही सामान्य माणूस हा विषय घातला तसा तो प्रत्येकाच्या मनात येतो की आता माझ्या अर्थार्जनाचं काय, मग याच्यापुढे माझं कसं असणार आहे. पण तिथेच तो विषय येतो की जर त्यांनीच प्रेरणा दिली
0: तर तेच बघतील,
1: तर मधले अडथळे पण तेच काढून टाकतात.
0: पण मग गुरुची निवड म्हणजे काही आता दत्त संप्रदाय पाहतात किंवा दुसरे मारुतीचे भक्त असतात, रामाचे भक्त असतात, तिरुपती बालाजीचे भक्त असतात, शंकर हो. मग तेव्हा आपण कोणाचा नेमका देव आपण कसा निवडावा?
1: खरं सांगू का, ऍक्च्युली ना म्हणजे दासभक्त तुम्ही जर सगळ्यांनी वाचलात तर सगळे कन्सेप्ट क्लिअर होते. आपण काय होतो वाचायला पाहिजे,
0: वाचत नाही
1: आणि नुसते प्रश्न आपण निर्माण करतो आणि प्रश्नांची सुद्धा चौकट कशी असावी माहिती का, प्रश्नांची चौकट ना आपल्या प्रापंचिक दृष्टिकोनात नसते, ती आध्यात्मिक दृष्टिकोनात नसली पाहिजे, परमार्थाच्या दृष्टिकोनात नसली पाहिजे, तर त्या प्रश्नांची फ्रेमच बदलते. आता एक उदाहरण तुम्हाला देतो की दासबोधामध्ये मुळात समर्थांनी गुरु निश्चय नावाचा समास लिहिला आहे, तो तुम्ही जरूर वाचा, तुम्ही पण वाचा, की मला गुरुची गरज आहे ही इन्साइट येणं. आणि मग मी निश्चय केला की मला आता गुरुची गरज आहे. मग तुम्ही विचारला तो प्रश्न येतो की आता गुरु म्हणून कोणाकडे जाऊ,
0: कोणाकडे जाऊ,
1: त्याचं उत्तर दासबोधात आहे. दुसरी गोष्ट, मग समर्थ म्हणतात की तू निश्चय केलास, ओके, मग आता मी गुरु कसा शोधायचा. मग पुढचा समास आहे गुरु लक्षण, काय काय लक्षणं दिली हा गुरु हे तुम्ही ओळखू शकला पाहिजेत म्हणून समर्थांनी जी लक्षणं पडली. आता इथे थोडासा आपला ना एक आविर्भाव असा बदलतो की अच्छा ह्याला गुरु म्हणायचं असं, आणि मग आपण त्या नजरेने त्या गुरुला शोधत असतो. समर्थांचा शोध जरूर, पण त्याच्यासाठी पुढचाही समास वाच, तो आहे शिष्य लक्ष. तू मुळात शिष्य लक्ष
0: आहे
1: का, तर तुला गुरु सापडणार आहे. आपण कन्व्हिनियंटली शिष्य लक्षण बाजूला ठेवलंय आणि गुरुला शोधतोय आणि ते सुद्धा एका अटिट्यूड ने. म्हणजे हे कशी आहे, सगळी आंतरिक प्रोसेस आहे कि बाबा समर्थ त्या काळात म्हणतात की जो कोणी करामती दाखवते, बाजीगिरी दाखवते, हवेत तसा अंगारा काढला, गंडा काढला, हे असे मिळाले तर अडक्याचे तीन त्वळित त्याच्यावर, असं स्पष्ट दासबोधात म्हटलं. अंगारे दुपारी सांगितलंच नाहीये. जो तुम्हाला इंद्रिय दमन करायला शिकवतो तो गुरु आहे, अशी लक्षणं छान पुढे दिलेली. पण मग इथे हा विषय असला पाहिजे की मला हे हवंय का, आलं लक्षात. आल्याला हे जेव्हा कळलं की मला हेच खरं करायला लागणार आहे, मी इतके दिवस जे समजवतो सगळा वेडेपणा होता, ती इन्साइट, ती आल्याशिवाय तो गुरु तुम्हाला शोधत येतच नाही, ती वेळ यावी लागते. पण मी हा गुरु करायचा याच्यातनं काय होईल, तर माझा चेंबूरमध्ये एक 2 BHK फ्लॅट झाला पाहिजे, मग मला बंधन फॉरेन टूर्स, ह्याच्यासाठी गुरु नसतो. भगवत प्राप्ती ही इच्छाच होत नाहीये, कसा गुरु येईल, तळमळ असावी लागते आंतरिक की नाही मला काहीतरी द्या हो, माझं ज्ञान, मला ज्ञान हवंय, मला माहिती नकोय. मग ज्ञानाची तळमळ आहे का, हे आपण तपासून पाहायचं आणि मग बघा काय चमत्कार करतो. म्हणजे निवृत्तीनाथांचा शिष्य कोण, साक्षात विचार करा, कुणीही गुरु शिवाय नाही, बरोबर. पण मग ज्या वेळेला त्या ज्ञानेश्वर माऊलींमध्ये आणि निवृत्तीनाथांमध्ये काही डिस्कशन होत असेल, काय उच्चस्तरीय असेल ते प्रापंचिक चौकटीतलं कसं असेल अलग लक्षात. इथे तो गुरु शिष्याचा संवाद, तो दासबोध हा गुरु शिष्याचा संवाद आहे, योग वासिष्ठ गुरु शिष्याचा संवाद आहे, भगवद्गीता गुरु शिष्याचा संवाद, संवाद हा महत्वाचा. आपण काय करतो, संवाद म्हणलं की तू प्रश्न विचार मी उत्तर देतो, तसं नाहीये. संवादामध्ये एकतानता पाहिजे, एकरूपता पाहिजे.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण गुरुपौर्णिमा विशेष भागात समर्थ भक्त समीर लिमये यांना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजी, आता असं सांगा की दासबोध आपण म्हणजे बरेच जण घरात असतो आणि ते कधी कधी त्याचं पारायण होतं. काल जसं तुम्ही म्हणाला तसं 7 दिवसाचं पारायण आणि आपण ज्या झपाट्याने पारायण करतो आणि ते अगदी तांत्रिकदृष्ट्या होतं तर तसं न होता भावनिकदृष्ट्या आपण तिथे उपस्थित असणं उपस्थिती महत्वाची हा मुद्दा तुम्ही काल अधोरेखित केला. तर आजच्या काळामध्ये कसं दासबोधाचं आपण प्रत्यंतर कसं घेऊ शकतो आयुष्यामध्ये?
1: नाही, मुळात सांगितलं तसं की आपण कसा दासबोध सांगितलाय, समर्थाने मुळात कसा लिहिलाय, कसं जसं आपण एखादी लौकिकातली डिग्री घेतो, काही BSc किंवा MCOM इंजिनिअरिंग, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला जशी सिलेबस पहिले दिली जाते
0: बरोबर,
1: मग आपण काही दिवस फक्त त्या पुस्तकांचा एक आकार उकार वजन हे बघायला जातो, बापरे एवढा अभ्यास करायला लागला, 7-7 सब्जेक्ट आहेत, असं जसं टेन्शन येतं तसं दासबोध पहिल्यावर येतं, काही गैर नाही. पण मग ते जसं तुम्ही करताना की आता मला केलंच पाहिजे आणि म्हणून आपण सुरू करतो, मग हळूहळू त्यातले काही कन्सेप्ट आपण शिकून घेतो, परत परत वाचतो, मग त्यातल्या काही डेफिनेशन परत परत पाठ करतो, तीच प्रोसेस इथे पण पहिले दासबोध हातात घ्या, त्याची अनुक्रमणिका नीट वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की समर्थाने एका सिक्वेन्सने लिहून दिलं आहे, त्याला काहीतरी मिनिंग आहे, अर्थ आहे, उगाच काहीतरी याच्यानंतर ते त्याच्यानंतर असं नाहीये. 10 समास म्हणजे 1 दशक, असे 20 दशक आहेत, म्हणजे 20 दशक आणि 200 समास, सॉरी, असा साधारण 7751 ओव्यांचा हा दासबोध आहे. पारायण जरी आपण बोललो काय होतं की 7 दिवसात 7751 या ओव्हरलोडेड होणार, असं मी उदाहरण दिलं तसं की तुम्ही अचानक उद्या केमिस्ट्रीचं पुस्तक घेतलं आणि 7 दिवसात 1 वर्षाचा अभ्यास कसा होईल, सेम वे जशी तुम्ही त्यात डिव्हिजन करता तशी समर्थाने याच्यात पण डिव्हिजन सांगितलं की बाबा रोज 2 समास वाच, जास्त नको, कारण ते 2 समास सुद्धा हेवीच हे वाचल्यावर लक्षात येईल की अरे बापरे. सुरुवातीची प्रोसेस काय होते की पहिले आपण ब्लँकच होतो की अरे काही कळलंच नाही मी काय वाचलं, होऊ शकतं ना, कोण वर्ण पडलंय मग अशी म्हणतात, तिथे मार्गदर्शक असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, पण ते सोडू नये की नाही मला हे कळलं पाहिजे हे काय हे शुद्ध ज्ञान आहे. मग जर मला शुद्ध ज्ञान हवं असेल तरी मला एफर्ट्स केले पाहिजेत ना, मग रोज 13 मनाचे श्लोक आणि 2 समास दासबोध ह्याच्यात सातत्य ठेवा आणि मग तुमच्या लक्षात येईल की बरोबर 100 दिवसाचा प्रोजेक्ट ठेवू शकतो, रोज 2 समास म्हणून 200 समास आहे. सो तुम्ही 100 दिवस जर हे सातत्य ठेवलं तर 100व्या दिवशी तुम्हाला काही चमत्कार घडणार नाही, 100व्या दिवशी हे कळेल की मी आतापर्यंत जे वाचलं ते मला काही कळलं नाही. आणि याचा दुसरा बेनिफिट असा की आपला अहंकार एकदम खाली येतो की अरे आपल्याला काहीच येत नाही, आपण आपल्या जनरल काहीतरी आपल्या BSc आणि इंजिनिअर काहीतरी टेम्पे मिळवत बसतो, आपल्याला बेसिकच काही कळलेलं नाही की नक्की काय. त्यावेळेला गुरुकृपा झाली तर तुम्ही पुन्हा दासबोध हातात घेतला, आणि तो जर दासबोध हातात घेतला मग जे मॅग्नेट लागतं मग तुमचं कोणी करू शकत नाही, पण हे अनुभवाचं बोलणं आहे. मग अशी म्हटलं तसंच की उद्देश काय, मला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, मला प्रमोशन मिळावं, मुलीचं लग्न व्हावं, परदेशात जायला मिळावं, याच्यासाठी दासबोध नाहीये, अजिबात नाही. दासबोध कुठेही चमत्काराला स्थान देत नाही, समर्थात त्याला एक छान शब्द वापरतात कामनेचं व्रत, हे कामनेचं व्रत नाही, हे क्लॅरिटीच आहे की बाबा मला हे कळलं पाहिजे काय ब्रह्म आहे, नक्की माया काय आहे, मी हे शब्द अनेकांकडनं ऐकले पण मला कळलं का ते, मग ते समर्थांची वाट कोण शिकवणार. आता एक छान तुम्हाला उदाहरण देतो, इथे कसं तुमच्या समोर आता हे आहे बघा, मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते, ही समर्थांची ओवी आहे राईट. ज्या अर्थी समर्थांचा दंड काही आधी केले मग सांगितले, त्या अर्थी ज्या अर्थी समर्थ प्रत्येक वेळा बोलत नाही, 3 प्रकारच्या प्रचिती असतात, एक असते ती गुरु प्रचिती, एक असते ती शास्त्र प्रचिती आणि तिसरी असते आत्मप्रचिती. बघा तिन्ही मुद्दे फार महत्वाचे आहेत दासबोध वाचताना, काय कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना हेच आहे. गुरु प्रचिती म्हणजे काय, गुरु त्याच्या प्रचितीचं आपल्याला सांगतो. मग शास्त्र प्रचिती म्हणजे काय, शास्त्रात पुस्तकात काय म्हटलंय ते आपण वाचतो पण तुझा अनुभव आहे का, ती आत्मप्रचिती. आलं लक्षात? तसं हे जे आहे की मनी धरावे ते होते, म्हणजे मला ते खरंच हवं आहे हे तुझं कॉन्क्रीट पाहिजे ना, मनी धरावे ते होते आणि ते जर फिक्स असेल तर विघ्न अवघेची नासवणे जाते, पण एक त्याच्यात आहे कृपा केली रघुनाथे प्रचित आहे, रघुनाथाची कृपा पाहिजे. त्याचे कसं होईल मग रघुनाथाची कृपा म्हणजे तुमचा सेट पाहिजे गोल, त्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे आणि ते सगळं जर तुम्ही घेतलं तर दास उदारका सुंदर ग्रंथराज नाही. आमचं तर दैवतच आहे, काही प्रश्नच येत नाही. दुसरं काही वाचायची इच्छाच होत नाही कारण सगळ्याचा अभ्यास करून समर्थाने आपल्या समोर ठेवलं. कारण ते सांगतात की तुमच्यासारखी प्रापंचिक माणसं त्याला एक लिमिटेशन आहेत, आपण सगळे ग्रंथ नाही वाचू शकत. समर्थाने गुरुगीता, शिवगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, हंसगीता, हेमगीता, पांडवगीता, उपनिषद, वेदांत, श्रुती या सगळ्याचा अभ्यास केलाय आणि त्या सगळ्याचा कोळ करून आपल्या समोर ग्रंथ ठेवला आहे. मग आता तुम्हाला बाकी बघायची गरज आहे? पण पुन्हा तो ग्रंथ मराठीत आहे, बघायला काही संस्कृत पाठांतर करायची गरज नाही. मला तो एक फार तुमच्या माध्यमात मी सांगतो, बऱ्याच लोकांना हे फार हौस असते की तुमची भाषा तुम्हाला नीट येत नाही. मग समर्थाने संस्कृत मध्ये का नाही लिहिलं, त्यांना काही येत नव्हतं का? त्यांचं क्लिअर म्हणणं आहे की काळाप्रमाणे तुमची भाषा बदलत जाणार आहे. 350 वर्षापूर्वी केवळ सगळं जगातलं ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये होत, म्हणून ते सगळ्यांना ओपन व्हावं, मुक्त व्हावं म्हणून समर्थाने ते मराठीत लिहिलंय. म्हणजे ज्ञानाशी मतलब आहे ना, भाषेशी नाही ना. तरी आम्हाला संस्कृतचं भाषांतर करणं आणि संस्कृत वाचत बघण्याची हौस झाली आणि मग आमचा हाती गवसत काहीच नाही, नुसती जागा आपण. त्यापेक्षा इथे जर तुम्ही वाचलं तर पटकन 9 स्टेप पुढे जातात. दासबोध अनेक अँगलनी उपयोगी पडतो आयुष्याला, पण तो वाचायला सुरुवात करा पहिले त्याची अनुक्रमणिका, अनुक्रमणिकाचा सिक्वेन्स कसा आहे आणि रोज दोन दोन समास वाचत गेला बरोबर समर्थ बोट धरून देत इतका सुरेख पद्धतीने जातो.
0: तुम्ही मुलांना जे हनुमंत उपासना शिकवता त्याविषयी जाणून घ्यायचं की हनुमंताचीच उपासना तुम्ही मुलांना का विशेष करून?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, खूप छान मुद्दा आहे. काय होतं की आपल्याकडे ना अजून हनुमंत म्हणजे शनिवारी जायचं आणि त्याच्या एक बाटलीवर तेल घालायचं एवढंच हनुमंत राहिला. दुर्दैवाने तसं नाहीये, समर्थांनी तर सांगितलं हनुमंत आहुचे मुख्य दैवत आणि तसं क्लिअर करायचं सांगतो की हनुमंत ही शक्तीची देवता आहे. बर, शक्तीची देवता म्हणजे काय हो असं जर पाहिलं तर तुम्ही भीमरूपी स्तोत्र तुम्हाला माहिती समर्थाने लिहिलं, त्याच्यामध्ये प्राणदाता असा शब्द आहे. प्राणदाता सकाळ उठावी पडे, मला सांगा रात्री झोपताना तुम्हाला गॅरंटी तुम्ही उद्या सकाळी
0: उठणार
1: तो उठवतो हनुमंत, तो प्राणदाता आहे. म्हणजे तो पवन पुत्र आहे, आपला पहिला जर श्वासच नाही आत आला तर तुमचं पुढचं काय चालणार आहे, काहीच चालू शकत नाही. सो पहिले ते आलं पाहिजे. मग तो वायुसूत जो आहे, जो रामदूत आहे, असे हनुमंताचे अनेक नाव आहेत. मग तो हनुमंताची एक कॅरेक्टर म्हणून जर विचार केला तर हनुमंताकडनं केवढ्या गोष्टी शिकणार, रामाची भक्ती कशी करावी, दास्य भक्ती कशी करावी, निष्ठा किती असावी. म्हणजे एक छान उदाहरण देतो की पटकन पटेल असं, सीतामाईनी एकदा मी जसं ते लावलंय तसा तिने सिंधूर लावला, तो म्हणला माई तुम्ही काय केलं, ते म्हणे रामाचं प्रतीक आहे. म्हणलं हो का, त्याने अंगावर सिंदूर लावला. काय किती आणि किती भक्ती आता आहे का आपल्या अशी भक्ती. दुसरी गोष्ट, हनुमंताची ताकद ही दुसऱ्यावर दादागिरी करण्यासाठी नाहीये, जो तुमच्यावर दादागिरी करतो त्याला वाचवण्यासाठी. असा हनुमंत अनेक अँगलनी आहे, म्हणून समर्थाने हनुमंताची आरती केली. हनुमंताची कुठलीच गोष्ट अशी पिचकवणी मिळमिळीत अशी नाही, हनुमंतात सणसण येते. तेव्हा आपल्या युवक युवतींनी हनुमंताची उपासना केली पाहिजे, ती जबरदस्त उपासना आहे. त्याच्याकडे स्तोत्र अवेलेबल आहे, तुम्हाला स्वतःहून काही लिहायची गरज नाही, भीमरूपी स्तोत्र अवेलेबल आहे. हनुमान चालीसा म्हणा तुम्हाला अगदी वाटत असेल तर, पण त्या सगळ्याचे रिझल्ट आहेत. पण त्याची निष्ठा बघा की हनुमंत हा बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. मग मी मुलांना तो मनोजम मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ हे काय एक्सप्लेन करतो, त्याच्यात मी काही गोष्टी सांगतो. गोष्टी म्हणजे कुठल्या पुराणातल्या असतात, खऱ्या झालेल्या गोष्टी, पण त्याचा लॉजिक सांगतो की त्याला रामदूता का म्हणायचं, त्याला बुद्धिमत्ता वरिष्ठम तो का आहे, कुठे कुठे त्यांनी बुद्धी वापरली ती तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात बुद्धी वापरू शकता. पण त्याच्यासाठी एक काहीतरी रोल मॉडेल पाहिजे ना. माझ्या अंगात त्राणच नसेल काही, मारा मारा जाऊ दे साधं. त्या इथे तुम्हाला ट्रेनिंग यायचंय, 6 मजले लिफ्ट बंद असेल, हे रेकॉर्डिंग येणार आहेत का?
0: बरं,
1: हे 3 मजल्यावर बसून काय तिथं पीत बसले की नाही बाबा आता आम्हाला काही एनर्जी ड्रिंक द्या, तर याला खरंच म्हणजे तालमीत न्यायला हवं. लिफ्ट बंद असली तरी सुद्धा मी 6 मजले चढू
0: शकतो का?
1: हा, सो हा फिटनेस म्हणजे मारुती आहे. सो मन, मेंदू आणि मनगट, 3 मुद्दे लक्षात ठेवा, मन, मेंदू आणि मनगट, त्या तिघांचा योग्य बॅलन्स म्हणजे मारुती. त्याचं मन निर्मळ आहे, त्याचा मेंदू तल्लख आहे आणि मनगट सगळे जाणतातच. सो या मुलांमध्ये आज ती मारुतीची आरती त्यांना शिकवतो मी, भीमरूपी अर्थासकट शिकवतो, त्याच्यानंतर काही उपासनेचे श्लोक आहेत. काय झालंय की आत्ताच्या बाहेरच्या याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते कोणी शिकवत नाहीये. नेमकं काहीतरी वेगळे वागणं काहीतरी आपण बघत बसतो आणि त्याचा मनावर परिणाम होत राहतो. ज्याचा मनावर खरा परिणाम व्हायला पाहिजे, ते संस्कार व्हायला पाहिजे, ते आरोग्य म्हणतात. त्यामुळे मुलांना ताकद यावी, त्यांना शक्तीचं महत्व कळावं आणि काहीतरी छान घडावी तो पोरं. अशी संशयित मुलं असली पाहिजे नाही का? नाही तर मला काही लोक विचारतात आमच्या वाड्या आहे त्याला अंधेरी ईस्ट कुठे वेस्ट कुठे, तो मम्माला विचारतो इजडीकडे जाऊ का डावीकडे जाऊ. म्हणजे निर्णय क्षमता नाही,
0: निर्णय क्षमता
1: आणि सगळेच ममाज बॉय. काहीतरी धाळ पडशील अजून काय होईल, सांगितलं तर आपण नाही का पडलो, गुडघे फुटले ना काय होईल, प्रॉब्लेम काय तो त्याचा तो सस्टेन झाला पाहिजे. कारण जीवनामध्ये संघर्ष हा होत राहणार, तुमच्या ठिकठिकाणी अपमान होत राहणार, लोक तुम्हाला तुमची जागा दाखवणारच, तर सारखं तुमचं मानसिक दौर्बल्य होता कामा नाही. हे सगळं तुम्हाला त्या शक्तीची उपासना, मानसिक शक्ती जाण्या शेवटी, तर ती शक्तीची उपासना म्हणजे हनुमंत.
0: रामदास समर्थांनी मारुतीची मंदिर स्थापन केली, पेशव्यांनी गणपतीची मंदिर स्थापन केली, मग आपण म्हणतो देव एकच आहे, मग हा वेगळेपणा.
1: देव सगळ्यांचा तसं जर पाहायला गेलं असं म्हणून दासबोध सगळ्यांची उत्तर समर्थाने असं म्हणलंय की ह्या सगळ्यांना जे काही देव आहेत ह्या सगळ्यांना निर्माण करणारा एक परत आहेच की तो जगदीश आहे. मग ते सुरुवाती तीच म्हटली ना, त्या जगदीशाची प्राप्ती व्हावी ही इच्छा होत नाही ना, ही भगवत प्राप्ती. हे सगळे कुठले कामना पूर्ण करणारे देव आहेत? तो कामना पूर्ण नाहीये, तो बेसिकच कन्सेप्ट आहे. याच्या वरती सगळ्यात मोठा एक जगदीश आहे, तो या अख्ख्या जगताचा ईश आहे, तो जगदीश आहे. त्यामुळे आता मारुतीची देवळं काय किंवा गणपती शंकराची काय, हे सगळं कशासाठी? या सगळ्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्याची उपासना केलीच पाहिजे. आज तुम्ही मग करणार तरी काय, कसं आहे ते.
0: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गुरु पौर्णिमा विशेष भागात समर्थ भक्त समीर लिमये यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण गुरुपौर्णिमा विशेष भागात समर्थ भक्त समीर लिमये यांना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजी, आता सज्जनगडावरून तुम्ही आलात आणि नेहमी सज्जनगडावरच असता, म्हणजे तुमची व्याख्यानही जाऊन येऊन असतात, तर नेमकं सज्जनगडावर काय, म्हणजे मुलांसाठी शिबिरं पण होतात आणि आपण सज्जनगडावर जावं अशी प्रत्येकालाच त्यातनं इच्छा निर्माण व्हावी आणि त्यांनी सगळ्यांनी भेट द्यावी निदान आयुष्यात एकदा तरी, तर याविषयी थोडस.
1: सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साताऱ्याच्या जवळ सज्जनगड आहे. मुद्दाम तरुणांसाठी सांगतो पण अनेकांना हे माहीत नाही. आणि सज्जनगडावर आपल्या समर्थ रामदास स्वामींनी प्रत्यक्ष समाधी तिथे घेतलेली आहे. तर ते समाधी स्थळ आमचं रामदास स्वामी संस्थान याच्याद्वारे तिथे खूप उपक्रम राबवले जातात. दासबोधाची अभ्यास शिबिर होतात, लहान मुलांसाठी वासंतिक शिबिर होतं. आत्ताच मे महिन्यामध्ये 170 मुलं मुली होते आणि 8 दिवस तिथे निवासी शिबिर होतं, ज्याच्यामध्ये मी स्वतः शिकवायला होतो. त्याच्यामध्ये आम्ही काही रामदासी संप्रदायाच्या रचना शिकवतो, सकाळी ओंकार साधना असते, सूर्य नमस्कार शिकवतो, त्याच्यानंतर शंख वादन आम्ही शिकवलं मुलांना, शंख कसा वाजवायचा. त्यानिमित्ताने आपल्या हिंदू घरात शंख येतो, त्यानिमित्ताने छान प्राणायाम होतो प्रत्येकाचा. आणि हे बाहेर कुठे तुम्हाला क्लासेस मिळणार नाहीत किंवा हे कुठे, आणि हे तसा विषय नाहीये. पण शंखवादन शिकवलं, त्याचबरोबरीने काही सांप्रदायिक रचना आहेत, काही आरत्या आहेत त्याही शिकवल्या. आणि अर्थासकट काही स्तोत्र, रामरक्षा अर्थासकट, तिथलं रामकवच म्हणजे काय, भीमरूपी अर्थासकट, तिथली शक्तीची उपासना म्हणजे काय. आणि हे सगळं 8 दिवस निवासी शिबिर असतं, विनामूल्य असत. आणि डोंगरावर राहण्याची छान मानसिकता असावी लागते, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि खरं सांगू का, तुम्ही एकदा जर सज्जनगडावरती आलात तर तुम्ही परत परत निश्चित याल, कारण ते पर्यटन नाही, ते तीर्थाटन. आज खूप लोकांना सांगावं असं वाटतं की ते पर्यटन नाही, ते तीर्थाटन आहे. तिथे तीर्थ आहे, तिथे आपले सद्गुरू आहेत, त्यांची समाधी आहे, त्याचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनातलं शांतपणे तिथे मोकळेपणाने त्या सद्गुरूंशी बोलावं जे काय असेल ते. आणि कुठला एक छान कोपरा बसा पकडावा, तिथे बसता थोडासा अभ्यास करावा, नामस्मरण करावं. अशा आली जागा आहेत कुठे, जागाच नाहीत कुठे. सगळीकडे इतकं मटरलिस्टिक कमर्शियल असं आहे. आमच्या गडावरती हे असलं काहीही नाही. तुम्ही डायरेक्ट दामाऱ्यात जा, 500 रुपये द्या, VIP पास, हे असलं काहीही नाही. देणगी सुद्धा कुणीही मागत नाही. तुमची इच्छा असेल तर त्याची तर द्या, आपण काय समर्थन देणार. पण तिथे भक्त निवास आहे, राहायची विनामूल्य सोय, जे प्रसादाची विनामूल्य सोय आहे, सगळं विनामूल्यच आहे. फक्त अपेक्षा एवढीच आहे की रामदास स्वामी संस्थाननं हे सगळं करताना त्यांची एवढीच अपेक्षा आहे की तिथे बाबा दासबोधाचा अभ्यास कर, थोडस नामस्मरण करा, जे तुमच्या बाहेरच्या जगतापासून तुम्ही थोडेसे डिस्कनेक्ट व्हा आणि कधी थोडा स्वतःसाठी वेळ द्या. अशासाठी तो खरं म्हणजे सज्जनगड आहे. आणि इथे वर्षात एकदा तरी आपल्या गुरुच्या स्थानी जायलाच पाहिजे. आजचं फार महत्वाचं, जायलाच पाहिजे. कधीतरी आयुष्यात एकदा नाही, वर्षात एकदा तरी जायला पाहिजे. जर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एपिसोड असेल तर गुरु करण्याचं कोणाकडे जाणार तुम्ही. गुरुलाही आनंद होतो आपला शिष्य आला भेटायला, मग तो आनंद आपण त्यालाही थोडा द्यावा. त्यामुळे जरूर जात असं मला आणि सज्जनगड.
0: मुलाखतीच्या शेवटी अगदी तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, म्हणजे या म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपण आहोत सध्या आणि भारत हा आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि तरी सुद्धा बऱ्याच जणांची आक्रमण आपल्यावर झाली आणि अजूनही ते भय आहे आपल्यामध्ये. तर काय म्हणजे आपण भारत हा कुठे असेल, म्हणजे कशा दृष्टीने मार्गदर्शन,
1: कारण मुळात महाराष्ट्र संतांची भूमी आहे. भारतावरती तर विशेषच या सगळ्या आध्यात्मिक गोष्टींची इतकी अधिष्ठान आहेत. काय होतं ना की आपण थोडस आता हा विषय निघाला म्हणून थोडं मांडतो की अनेक प्रकारच्या ना काही ऊर्जा असतात आपल्याकडे, जी काही एक चुकीचा शब्द कर्मकांड वगैरे असे काही काही शब्द या लोकांनी घालून ना त्या अभ्यास न करता काहीतरी मांडल्यामुळे श्रद्धा बळकट न होता ती दुबळी
0: दुबळी होते.
1: गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा नामस्मरण करता किंवा तुम्ही या सगळ्या तुमच्या एक प्रकारच्या एनर्जी बुस्टर्स आहेत. हे बघा, शेवटी समर्थ काय म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयार, तुमचं तुम्हालाच करायचं आहे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता भगवंताचा अधिष्ठानचे अर्थ जरी असले तरी आता तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने असं आहे की साधी गोष्ट आहे, तुम्ही जर भगवंत मानताय तो भगवंत तुमच्या इथे यायला तुमची जागा कशी असली पाहिजे,
0: पवित्र,
1: म्हणजेच ते सामर्थ्य तुमच्याकडे येऊ शकतं, भगवंत तुमच्याकडे येऊ शकतो, पण त्याच्याकडे तुम्ही काही क्वालिफाय राऊंड पास व्हायला हवं ना.
0: बरं,
1: तुम्ही मला वाटेल ते उद्योग करणार आणि म्हणून भगवंतांनी यावं असे झाली तर देईल खटल्यावर असं होत नाही. वालेला सुद्धा भले मरा म्हणता येईल, राम म्हणता येत नव्हतं पण म्हणला ना तो. आणि एक दिवस म्हणता म्हणता म्हणता म्हणता तो कुठच्या कुठे गेला, त्याला अधिष्ठान मिळालं. पण अधिष्ठानासाठी भगवंतांना यावं अशी भूमी त्यांनी तयार केली, ती आध्यात्मिक भूमी आपण तयार करणं गरजेचं. लोकांना काय जातं म्हणजे मग आम्ही काही शस्त्र सोडून नुसतेच करतो, कारण कोणी शस्त्र सोडलं बाबा. बघा बरं तुम्ही अख्खा रामायण तुम्ही टीव्हीवरच पाहिलं असतं, मला माहिती रामायण वाचावं लागतं, आपण टीव्हीवर बघतो आणि बऱ्याच जण ऐकलं पण आपल्याकडे की आपण बऱ्याच जण सिरियल मध्ये बघितलं की आपल्याला इतिहास कळला, सिनेमा बघितला की इतिहास कळला, खरं वाचावी लागते, काही ग्रंथ वाचावे लागतात, कादंबऱ्या वाचून इतिहास कळत नाही. असो तसं हे रामायण जे आपण पाहिलं, आपण रामायण वाचलं नाही पण रामायणावरती आपल्या नुसते प्रश्न काढ आपण सिरियल पाहिली.
0: बरोबर,
1: तसं जर आपण नीट विचार केला तर रामानं सगळ्या गोष्टी सोडल्या पण रामाने शेवटपर्यंत कोदंड
0: धनुष्य सोडलं
1: आणि समर्थांनी जो राम पाहिला त्या रामाच्या तर
0: धनुष्य.
1: त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, त्या वेळेला चालवताही आल्या पाहिजेत. तेव्हा आध्यात्मिक असणं म्हणजे दुबळं असणं हा गैरसमज पहिले काढून टाका. आध्यात्मिक असणं म्हणजे तुम्ही सायन्सच्या विरोधात आहात हा तर अजून वेगळेपण आहे, कम्प्लीट काढून टाका. मोठ्या मोठ्या सायंटिस्टनी सुद्धा शेवटी एक वाक्य टाकलंय की एक अशी काहीतरी शक्ती आहे जी सगळ्यांना ड्राईव्ह करते आणि ती शक्ती कुठे ती आम्हाला माहिती नाही, हे शास्त्रज्ञांचं वाक्य आहे. जो आपला सुरुवातीचा पण जगदीश वेगळा आहे ना. सो कुठेही आपल्या संतांनी इतका विचार करून सगळ्या गोष्टी केल्या, आपल्या ऋषी मुनींनी इतका विचार करून आपल्यासाठी सगळं मांडलंय, त्यांची अपेक्षा आहे की बाबांनो फक्त वाचा समजून घ्या आणि तुमची ताकद तुम्हीच बनायचं.
0: पण मग भारत बलशाली का नाही म्हणत आपण, म्हणजे आहे पण इतर देशांच्या तुलनेत.
1: परत तो झाला कुठला, परत प्रपंचिक चौकटीत विचारलेला प्रश्न झाला की डेव्हलपमेंट म्हणजे काय, फक्त फ्लायओव्हर्स, बिल्डिंग, कल्चर काय, असाचा विचार केला तर आज आईच्या पटकन वाकून नमस्कार करण्याची पद्धत फक्त आपल्याकडेच
0: आहे.
1: बाकी देश काय करत नसतील असं माझं म्हणणं नाहीये, त्यांचे पद्धती वेगळ्या असतील पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आपल्याकडे संस्कारक्षम मन आणि विद्या, नॉट एज्युकेशन, विद्या असते. आता परत समजा दासबोध का वाचा, विद्येबाबतीत समर्थाने दोन समास लिहिले आहेत, एक कुविद्या आणि एक सद्विद्या. मी क्वालिफाईड आहे, मी अगदी डबल पोस्ट ग्रॅज्युएट केलंय, डबल पीएचडी केली आहे, व्हॉटएव्हर जे काय, पण समर्थ म्हणतात तू एवढं सगळं शिकून जर तुझ्याकडे आदर, सन्मान आणि तारतम्य नसेल, कुठल्या प्रसंगाला कसं वागावं हे जर तुला समजत नसेल तर त्या विद्येचा काय उपयोग आहे. एक सुंदर ओवी समर्थांची, विद्या उदंडची शिकला, भरपूर डिग्र्या घेतल्या, विद्या उदंडची शिकला पण प्रसंगमान चुकतची गेला, तर या विद्येला कोण पुसे. किती सुंदर ओवी आहे की भयंकर शिकला पण जो सिच्युएशनला तुला निर्णय घेता आला नाही, त्या सिच्युएशनला मी कसं वागलं पाहिजे हे जर तुला कळलंच नसेल तर तुझी विद्या ही सद्विद्या कशी. इथेच भारत हा भारत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आलिया जन्माचे फळ, जन्माला आलास ना तर आलिया जन्माचे फळ, काहीतरी करावे सफळ पण नुसतेच राहावे निर्फळ, तो भूमिभार होय. या भूमीवर भार व्हायचा आहे का या भूमीचा भार काही उचलायचा आहे हे ज्याला कळतो तो विवेकी, आणि हा विवेक फक्त दासबोधने जाणवतो.
0: मला म्हणजे असं वाटतं की वेद पाठशाळांची संख्या जास्ती असायला हवी होती पण आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजची संख्या जास्ती.
1: माझं म्हणणं दोन्हीच महत्वाचं आहे. प्रॉब्लेम इथेच झाला की आपण जे झालं ते झालंय, एक छोटं उदाहरण पण इंजिनिअरिंग केलं, पण मला सांगा आपण किती इंजिनियर्सची स्टडी टूर किल्ल्यांवर नेली. जायला पाहिजे,
0: जायला पाहिजे.
1: की सिव्हिल इंजिनियर होताय ना, तुम्ही सगळे गड पाहिले म्हणजे 350 वर्ष एवढ्या प्रचंड वाऱ्यावर त्या भिंती कशा टिकून
0: आहेत
1: आणि ते 25 वर्षात आपल्याला बघा वारण काळे पट्टे मारायला लागतात का निर्णय परिमाण. म्हणजे कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू, हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू, छत्रपतींचा अभ्यास केलाच
0: पाहिजे.
1: बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते, पण आपण ह्या गोष्टी शिक्षण अशा इन्कॉर्पोरेट नाही केल्या. तसं झालं ना तर मुलं दोन्ही समजून घेतील ना. काय बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इंजिनिअरिंग हे पूर्वीही होतं आताही आहे, पण प्रश्न तोच आहे की ते सद्विद्येकडे जाणार आहे का नाही. बॉम्ब प्रोटेक्शनसाठी बनवणं आणि दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी बनवणं हा जसा डिफरन्स आहे,
0: बरोबर
1: तसा डिफरन्स आहे. त्यामुळे सगळ्या ऋषी मुनी बघा, प्रत्येक विषयात एक एक स्पेशालिस्ट होते ना. आयुर्वेदाचार्यही होते, चरक बघितला चरक वेगळाच होता. म्हणजे असेच आपण सगळी लाईन पाहिली
0: तर
1: आहे ना, मेडिकल पण आहे,
0: इंजिनिअरिंग पण आहे,
1: सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्याचा आत्मा ज्याला आपण म्हणतो तो आध्यात्मिकता हाच आहे. दुसऱ्याचं भलं करणं, माझ्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या युटिलाइज करून मी समाजाचं काय भलं करू शकतो असा जो विचार करतो तो समर्थांचा शिष्य.
0: नक्कीच आज गुरु पौर्णिमा विशेष भागात तुम्ही आलात आणि आम्हाला थोडं उद्बोधन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: जय जय रघुवीर. एक श्लोक म्हणूया आपण, एक छान श्लोक आहे.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो तुम्हाला एक गोष्ट सांगू का. जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं तितका आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला एक नजर टाकली तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतो. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाहीये, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू देत टीन कॅटेगरी असू देत वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत अशा सगळ्या कॅटेगरीजसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेशंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्या सोबत आहे. पार्थ तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे एज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट जे आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला एक बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होत मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होत. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सनी आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचं की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते तर असं नाहीये. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम तुम्ही ऍज अ मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अ ग्रूमर आणि ऍज अ डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारखे स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे, हे आमचं मेन मोटिव असं, आणि सगळे झाले पाहिजे. आम्ही मी पर्सनल पण सगळ्यांची म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील. मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा, प्रत्येक जण एवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा. प्रॉपर ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्याही करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं, ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडस असं पण असतं त्यांचं. आणि इट इज ऑब्विस या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे.
0: येस,
1: आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस, आता मॅमने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडे वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली. तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं, काही लोक कसे असतात जेव्हा ते 2 का 3 फील्डमध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर हीच एक हे आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनेही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचं, मी हरलोय मला नाही करायचं, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोणतं, म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रा मॅमसाठी, एनडी इव्हेंटसाठी, की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसा मी होतो तसा आता बिलकुल नव्हतो हे जाणवून आलं.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मी करणार. पण मी प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला
0: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे फ्युचरसाठी.
0: क्या बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहतायत, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कलमध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे. तसं असतो.
0: क्या बात आहे. नेत्रा, मग मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की पण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी, बी वन, बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल?
1: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी.
0: Exactly.
1: की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
3: एक्झॅक्टली.
1: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी असं आहे ते.
3: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलं, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं ह्याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं, तसं माझं एक मिसकन्सेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे
3: क्या वाईट आहे. आणि येस, मला असं वाटतंय की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, पण तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, पण ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असतं ना कुठेतरी, अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर, त्याला पटतंय.
1: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते यांच्याशी, म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर यू आर विनर्स, यू शुड लुक लाईक विनर्स.
3: एक्झॅक्टली.
1: असं नको वाटलं की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्ह, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज वॉट वी शुड डू. थोडं आय फील
3: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आहे, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काही जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असतेच, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना, माणसाने कधी आहे ना फायदा बघा, तर त्या मेंटॅलिटीमध्ये फील करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
3: एक्झॅक्टली.
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार युथने करावा असं माझं म्हणणं आहे.
3: नाही, एक्झॅक्टली, हे खूप खरं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये, पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून हे जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाहीये.

0: ते खूप मस्ती करतात.
1: हो, हो.
0: तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते. जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही. थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रुमिंग हे आम्ही ऑब्झर्व केलंय.
0: तर रश्मी आर डुईंग गॉसिप.
1: इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत. इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा. मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप त्यांचे काय गप्पा चालू असायचे मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. पण रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती. निमिषा मॅम पण अशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रुमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे. ग्रुमिंग मध्ये सुद्धा येतात ना तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे बाबतीत. आम्ही असं नाही की तुम्ही बॉईज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
0: नाही बिलकुल.
1: सो ते ग्रुमिंग मध्ये शिकले. सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे. म्हणजे मी सगळ्यां बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे. मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल. सो यू शुड लुक ग्रुम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित. आणि बाय द टाइम फिनाले येईपर्यंत त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
0: बरोबर.
1: जर आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना मग ह्यांना ते तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं
0: असतं. एक्झॅक्टली.
1: त्यांना फायदा झाला.
0: येस 100%. पार्थ खरं तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात. काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या दर रविवारची ग्रुमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय.
2: आणि जसं वँडी टीमने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, मी खूप मिस करतोय. आणि फ्रेंड्स तर आहेतच.
0: क्या बात आहे. आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशावरती काम करतोय?
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड. आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्डवर फोकस आहे. आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं की एज्युकेशन चालू राहणार आणि त्याच्यावर साईड बाय साईड पॅशन आणि फॉलो होत राहणार.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी
0: टफ होती.
1: हेल्दी पण होती अँड टफ पण होती. आणि पेरेंट्स वर रिअली गुड.
0: या
1: त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये. आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल असं सगळं पण होतं.
0: हो म्हणजे जरी तिकडे पार्थचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे त्याचे फ्रेंड्स. ते खूप हॅपी
1: वॉज व्हेरी.
0: सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोची अजून जास्त मजा.
1: विनिंग लुझिंग हे दोन्ही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली.
1: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडेंट आणि तू हरलाय असं तसं नाही. आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही. दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं आहे तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल. नाही तर नाही कळणार कधीच. असं आहे ते.
0: तर श्रोते हो खरं तर फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर्ससोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, त्यानंतर टीम कॅटेगरी या सगळ्या विनर्ससोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बिईंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस थँक्यू सो मच नेत्रा मॅम पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल,
1: बोलवल्याबद्दल थँक्यू, इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला विनर्सला. थँक्यू व्हेरी मच.
0: आणि पार्थ तुला खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडेंट आहेस पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे. आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा हा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेते. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.
1: चलवा.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं. आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम, सुरुवात करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडस जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्विनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छेन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक या संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना एक मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात. त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचं काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत योजनेशी उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर, तर ह्यामध्ये काय आहे हे ट्रेनिंग नाहीये मुख्य. म्हणजे कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना आणि अनुभव असतो परत, बरोबर आहे ना, कित्येक लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही. त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात, तर अनुभवी माणसं आहेत ही. तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होतंय काय मुख्य, म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मग कोणीही नसतं आणि हा हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं मी म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे. मी म्हणणार की नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये, आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विभागातील त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे ऑलरेडी, आपले शिक्षक चांगलं काम करत आहे, तर त्यांना या मान्यवरांचं काकोडकर सर शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहेत, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी, कारण मोफत आहे ना, असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता. आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तिथल्या शिक्षकांचे तर अभिप्राय तुम्ही बघितले तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
0: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता. भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
1: भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केलेली आहे. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
0: ओके. हा,
1: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा, मी ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
0: बरोबर.
1: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि बुटीक आणि फॅक्टरी होती स्वतःची, जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी जेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला, पण कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, त्याला पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे हे ठरलं की ठरलं म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो, परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलंटियर म्हणून. तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या, तिथे त्या सेविका ज्या वात्सल्यामध्ये होत्या त्या शाळा म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 11 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्समध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले आहेत. आणि दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे एनडीए आणि सीबीएसई मध्ये, परंतु एसएफबीला ते रिजेक्ट झाले. त्याची कारण अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसॉर्ट्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते, त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना जेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे, मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची, जेणेकरून या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील अशी अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्विनी वेळ हा फार महत्वाचा असतो.
0: अच्छा.
1: कारण आम्ही जेव्हा ह्या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरशः 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली आहे, एक एक वर्ग दत्तक घेऊन. परंतु लक्षात आलं की अरे ह्यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा
0: युनिफॉर्म
1: पुस्तकं वह्या हे सगळं मोफत मिळतंय, पण मिळत काय नाहीये माहितीये का, एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण मिळत. आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक होतं, कारण मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले एका निमित्त, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे, परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत या
0: टप्प्यावर आलेलं आहे,
1: टप्प्यावर आलं की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणजे तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत, भाईखाळा जेल इथले, त्यांच्यासाठी काही शिबिरं घेणं, पीआरसी पॅराप्लॅजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिरं. पण मुख्य जे आमचं होतं ना ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल
0: बरोबर,
1: तर त्याचं मुख्य जे हे आहे पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणात आहे. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत. त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं शिक्षण म्हणजे काय की ज्यातून तुमची शक्ती जागृत होणं, तुम्हाला कळणं नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची, काही चांगलं काम करायची, मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणांनी निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर जे संतुलन देऊ शकत नाही ते शिक्षणच काय कामाचं? शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन मिळणं. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत? पैसे तर मिळत आहेत ना, पण मग आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, निराश का आहे? तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला.

0: वेद नेहमी, आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं जे एक छोटीशी कविता आहे, माझे भाग्य माझ्या हाती जाणले आहे मी, कुणीने येऊन करतो उद्धार ओळखले आहे, तर त्यामागची भावना पण आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार.
1: बरोबर,
0: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो?
1: बरोबर,
0: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार आहे?
1: बरोबर,
0: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे. आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी ही सक्षम नागरिक मोहीम हे काम करत आहोत. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे मुख्य. आम्ही त्यांना शिकवत नाही की तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा. काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे, एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, ह्यासाठी जो रोजनीशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचं
1: आहे? नाही बोला ना.
0: रोजनीशी उपक्रम आहे, त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनीशी म्हणजे डायरी लिहायची, ते नाही आहे त्याच्यामध्ये. त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे आणि त्यामध्ये ह्या एनईपीच्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो होत आम्ही, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचंय, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं जातं. बरोबर आहे ना, पहिला आला, दुसरा आला, 90 टक्के, 80 टक्क्याला तर तसंही महत्व नाही दिलं जात. मग ही मुलं जी आहेत ना, जी 50 टक्के 60 टक्के मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात. त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ढ आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनिशी मध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं. किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बघा. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली काम करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे. परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात, नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या भाग्यश्री माझी रोजनिशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं, ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते बाळाकडे शिकण्याकडे जातात, कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय म्हणून ते मी नाही करणार.
1: बरोबर,
0: तो प्रयत्न ह्या उपक्रमामध्ये केलेला आहे.
1: नक्कीच, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्हाला वाटेल सेलिब्रिटी हा शो यामध्ये मॅडमना कसं पण का, त्याच्या मागचा उद्देश सांगते की असे काही व्यक्ती आपल्या समाजात असतात की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपलं सगळं भावविश्व उजळून टाकतात, म्हणून मी त्यांना सेलिब्रिटी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्तच नाटक चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी नसतात, पण ह्या समाजातील सेलिब्रिटी शिल्पा खेर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतातच असतात आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे, तो नेमका कसा आहे आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याविषयी यामध्ये नोंद आहे, तर त्याविषयी थोडंसं संक्षिप्तपणे थोडंसं तुम्ही सांग.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी थोडक्यात माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो. आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना ठाऊक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी, एनएसएस ह्या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होतंय शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
0: म्हणजे
1: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला 7वी 8वी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक मिलिटरी परिचय.
0: अच्छा.
1: मेजर गावंड म्हणून आहेत ठाण्यामध्ये, अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात जायचं
0: असेल. कसं व्हायचं
1: मुलांना माहितीच नसतं बेसिक, की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं.
0: अच्छा.
1: ह्या बेसिक गोष्टी माहिती नसतात, मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला, किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची, उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिकांमध्ये सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं. कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा ह्या गोष्टी काय आहेत, तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं,
0: सैनिक करतात,
1: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
0: नगण्य
1: नगण्य आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर ह्या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शनपर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
0: पोहोचवतात. बरोबर.
1: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे 5 आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून असतं, कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवरवर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण सुरक्षा नव्हती तिथे.
0: बरोबर. अच्छा.
1: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या की भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात. परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय, त्या गोष्टीविषयी त्याने की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला हवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुट्टे आहे.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला आहे की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे, परंतु आपल्या देशामध्ये शाळा शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
0: बरोबर.
1: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
0: असतो
1: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून
0: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापडण्यासारखे फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत त्यामुळे सगळं झापडण्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल. तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
1: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
0: अनिल काकोडकर सर
1: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दामून घेत नाही आहे. परंतु सरांचं मार्गदर्शन हे इतक्या चांगल्या प्रकारचं आहे आणि अनेक, मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
0: कुलगुरु वगैरे
1: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, कोणता आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
0: बरोबर.
1: तर सैनिकी व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत. त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो
0: पण याच्यामध्ये अनेक हात आहेत,
1: पण अनेक घटक आहेत प्रत्येक विभागात. आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहेत. हे सर्वांचं तितकाच
0: महत्वाचा वाटा आहे.
1: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
0: बरोबर.
1: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
0: नक्कीच.

0: मॅडम, आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं, असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
1: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेतच, त्यांना एकतर काय होतं ना, विद्यार्थी जे लिहत पण नसतात, आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहे. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले, तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो, पण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला, अशीच आमची भेट होती. आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे. आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवल्या. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं. काय होतं ना, जेव्हा आपण स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये पण अतिशय चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना, ती पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
0: बरं,
1: तर ते आपण मूल्यमापन करतच नाही, फक्त मार्कांवरच मूल्यमापन करतो. तर ही रोजनिशी बघताना एका मुलीच्या वहीविषयी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा उपयोग कसा होतो या उपक्रमाचा. त्या विद्यार्थिनीने एक पावसाळ्यातल्या काही घटना लिहिल्या होत्या की माझं अमुक पाऊस आला तेव्हा पूर आला होता कोल्हापुरात त्या वर्षी, चार वर्षापूर्वीची घटना आहे. आणि माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला, त्याने एका ठिकाणी लिहिलं की माझा बर्थडे आहे तर तुम्ही साजरा करायला हवा.
0: अच्छा.
1: आणि मला केक हवा आणि नवीन ड्रेस हवा.
0: अच्छा.
1: तर पप्पा म्हणाले ह्या वर्षी शक्य नाहीये, आपण कारण पुरात सगळं शेत वाहून गेलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्वाच्या असतात तुमच्या अभ्यासा इतक्याच. तर त्या पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं तिथे की माझ्या पप्पांना एक व्यक्ती ओरडत होती, ते मी बघितलं आणि त्यांना मी जाऊन विचारलं नंतर की पप्पा ते कोण होते, तर त्यांनी ते कर्ज घेतलेलं आणि ते देऊ शकत नव्हते म्हणून ती व्यक्ती त्यांना बोलत होती.
0: अच्छा.
1: तर मी आता निश्चय केलाय यापुढे मी हट्ट
0: करणार नाही.
1: तर हे शिकणं स्वतःहून, ही मार्क मिळवणं इतकीच महत्वाची गोष्ट आहे ना. तर हे कौतुक कसं होतं मग रोजनिशीमुळे त्यांना कळतं. आणखी एक दोन उदाहरणं या रोजनिशी शिक्षकांचे अभिप्राय तर तुम्हाला पाहायला मिळतील, ते मी स्वतःच सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचावेत.
0: अच्छा.
1: परंतु मुलांची उदाहरणं मी जरूर सांगेन की एका महानगरपालिकेतल्या मुलीने हे लिहिलेलं आहे की माझी मैत्रीण चांगले मार्क मिळवायची आणि मला कमी. रोजनिशी जेव्हा आम्ही लिहाय, मला नेहमी एक प्रश्न होता की तिला चांगले मिळतात आणि मला का नाही, सारख्याच बॅकग्राऊंड दोघींची आई घरात करणारी. आणि मला प्रश्न असायचा की तिला चांगले आहेत आणि मला का नाही. मग ते जेव्हा रोजनिशीमध्ये आपण दिनक्रम लिहितो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्कॉलरशिपच्या टीचर्सनी आम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांना हा दिनक्रम करायला उपयोग झाल्यामुळे त्यांना स्कॉलरशिपमध्ये फायदा झाला.
0: अच्छा.
1: दिनक्रम लिहितात. तर ह्या मुलीने लिहिलंय की माझ्या मैत्रिणीचा दिनक्रम जेव्हा बाईनी वर्गात काही जणांच्या रोजनिशी वाचून दाखवायला आम्ही सांगतो आवर्जून, त्यात फक्त एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो की मुलं लिहितात ना फ्रीली लिहितात, कधी कधी आई वडिलांची भांडणं, काही पर्सनल अगदी अफेअर पण लिहितात. तर तेव्हा मात्र शिक्षकांना एक विनंती असते ते आमच्यापर्यंत पाठवून आपल्याला सनसनाटी बातमी नाही करायची. आपलं उद्दिष्ट हे आहे की मुलांनी ते आई वडील समजत असतात शिक्षकांना, म्हणून तिथे फ्रीली लिहिलं जात. ते जर सगळ्यांना सांगितलं गेलं तर मग मुलांना ती सवय लागेल की मग आपल्याला हवं तसंच लिहायचं आहे, काहीतरी विचार करून कल्पना करून. तर ते नकोय आपल्याला. मुलांचं जे काही पर्सनल असेल ते तुम्ही वाचा, त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, पण त्यांचं नाव न घेता.
0: अच्छा.
1: कुठेही हे नको, नाही तर काय होईल, ते रोजनिशी उपक्रम बाजूला राहील आणि सनसनाटी बातम्या तयार व्हायला. ह्यानी असं लिहिलं, हिनी असेल, आणि त्याचा हेच वेगळीकडे जाईल. तर ह्या मुलीने जेव्हा शिक्षकांनी वाचून दाखवलं, त्या मुलीने लिहिलेला दिनक्रम तिच्या मैत्रिणीने जिला चांगले मार्क मिळायचे, तेव्हा ती म्हणाली मला कळलं माझी मैत्रीण सकाळी लवकर उठून थोडं वाचन करते, मग शाळेत येते, शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुवून जेवते, थोडा आराम करते, अगदी पटापट सांगते, थोडं आराम करते आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ खेळायला येते बाहेर.
0: अच्छा.
1: मग संध्याकाळी जाऊन ती अभ्यास करते तिचा आणि आई बरोबर टीव्ही बघते थोडा वेळ, झोपते, झोपताना थोडं आवरून सगळं झोपते. त्याच्यामुळे लवकर झोपल्यामुळे लवकर
0: लवकर.
1: आणि माझ्या दिनक्रमात मी असं लिहिलं आहे, ती म्हणते की मी सकाळी उशिरा उठते, इथूनच सुरुवात होते. का ते रात्री कळेल आपल्याला. दिवसभर शाळेत गेल्यावर घरी आल्यावर आई घरकाम करायला गेली असते, दोघींची आई घरकाम करायला गेली. मी घरी गेले की पहिला टीव्ही
0: लावला.
1: टीव्ही मध्ये मन इतकं गुंत की तोपर्यंत झोप पेंगाळायला पाहिजे. मग झोप येते, झोपून उठेपर्यंत सगळे खेळायला गेलेले असतात. खेळायला जाणं होतं, खेळायला गेल्यावर खेळून घरी आल्यावर आई आलेली असते, तिला थोडी मदत करावी लागते. मग अभ्यास करायला रात्र येते, घाई घाईत अभ्यास करून झोपायला उशीर होतो, सकाळी
0: उठायला उशीर
1: होतो. आता मला कळलं की हिचं काय बरं गुपित आहे, जे मला कळत नव्हतं. शेजारी राहणाऱ्या नव्हत्या त्या, तर त्यामुळे त्याप्रमाणे रोजनिशीमुळे कळलं. आणखी एक घटना तुम्हाला सांगेन रोजनिशीची. एका शिक्षकांनी, आपण आकलन क्षमतेनुसार गट करतो, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम, आकलन क्षमता कमी. तर आकलन क्षमता मध्यम म्हणजे साधारण लिहिता वाचता येणारी मुलं. त्या गटातल्या मुलीने शिक्षकांना विचारलं, तिला लिहायचा कंटाळा होता, की मी ग्रामीण भागातली मुलगी, जिल्हा परिषद शाळेतली, मी रोज एक झाडाचं चित्र काढू का आणि त्याच्या बाजूला, म्हणजे दर आठवड्याला, आठवड्याला लिहिलं तरी चालतं, असं काही नाही की रोजच लिहा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण मिनिमम आठवड्यातून एकदा लिहिणं आवश्यक आहे. तर मी चित्र काढू का आणि ते चित्राच्या बाजूला, मग हे आंब्याचे झाड आहे, याला मे महिन्यात आंबे येतात, जे काही असं सुरू केलं तिने दर आठवड्याला चांगलं चित्र. आणि एक सरांनी, काकोडकर सरांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की मुलांचं कौतुक करा, कौतुक माणसाला पुढे
0: जाण्यासाठी बळ देतं.
1: तुम्ही म्हटलं ना की अरे हे काय एवढे 10 मार्क मिळाले 20 पैकी, तर मूल हिरमुसत. आणि तेच तुम्ही, अरे 10 मिळाले ना, पुढच्या वेळेला अजून मिळतील तुला, 10 काही कमी नाही 20 पैकी, ते 12 मिळवेल पुढच्या वेळेला.
0: बरोबर, मानसिकता समजून.
1: त्या सरांनी कौतुक केल्यामुळे ही मुलगी काय झालं, 2 ओळीच्या 4 ओळी 4 ओळीच्या 8 ओळी आणि 2 पानं लिहायला लागली ती हळूहळू. सराव लागतो ना, गाडी बघा आपण शिकतो कधी, तर गाडीला काय लागतो, पहिल्या दिवशी आपण क्लच आणि ब्रेक कळत
0: नसतो.
1: तीच व्यक्ती महिनाभराने सराईत गाडी चालवत असते. तसंच मुलांचं आहे, त्यांना लिखाणाकडे, ते लिहत का नाहीत कारण त्यांना आवडच नाही, लिहत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत. तुमच्या लायब्ररी तशाच पडल्या. आपण जर, मी जर आव्हान केलं आज इथे, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक लायब्ररीला 100-100 पुस्तके किंवा 1-1 पुस्तक द्या चला तुमच्याकडून, लोक देतील हो, नक्की देतील. पण आधी आहेत ना पुस्तकं
0: लायब्ररी,
1: ती आधी वाचू दे ना, मग आपण दुसरी देऊया. तर त्याच्यामुळे काय झालं की त्या लिखाणातून, म्हणजे लिहिता लिहिता प्रोत्साहनातून तिचं लिहिणं वाढलं. आणि वर्षाच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडावरचं पुस्तक मिळेल का हो.
0: अच्छा.
1: कारण ती लिहत होती ना, मग विचारायला लागली की बाबा जास्वंदीचे काय उपयोग आहे, चिकूच्या झाडाचं काय, आंब्याच्या झाडाच्या पानांचे काय उपयोग आहे, ते काही माहिती मिळत गेली ना, मजा यायला लागली त्याचं लिहिताना, त्याविषयी लिहिताना. अशा प्रकारे मुलांना विविध विषयांमध्ये लिहायला, मग तुमच्या गावातलं एखादं प्रेक्षणीय स्थळ का असे ना, जिथे लोक येत नाहीये तेवढी, म्हणजे लोकांना माहिती नाहीये ते, असंही बघितलंय अनेक तालुक्यांमध्ये की इतकी सुरेख स्थळं आहेत पण आपल्याला माहिती नाहीये ती. तर ती जर लिहिता आली, त्याविषयी जर चांगलं मुलांना दाखवता आलं, तर एक चांगला त्यांना जॉब सिक्युअर होईल तिथे, चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात, जे शहर आपण म्हणतो नुसती फुगत चालली आणि ग्रामीण भाग ओस पडत चालले, तर कितीतरी आहे ग्रामीण भागात असं, जे आपण या माध्यमातून, म्हणजे आपला हा जो उद्देश आहे ना मुख्य, की आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये चांगलं काम सुरू आहे, गरजू विद्यार्थी जात आहेत. कारण ज्याला जरा जरी परवडलं ना की तो प्रायव्हेट शाळेत घालतो, प्रत्येकाला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असते ना.
0: बरोबर.
1: आजकाल शासकीय शाळांमध्ये कोण घालतंय की ज्यांना अगदी परवडत नाहीये तसा
0: घालतात.
1: मग त्या शाळांमध्ये जिथे चांगले शिक्षक आहेत, सरकारी अनुदान आहे, तर तिथलं शिक्षण चांगलं व्हावं. आपल्या अनेक, नुसतंच गोरगरिबांना नाही तर मध्यमवर्गीयांना देखील त्याचा उपयोग व्हावा, यासाठी हा उपक्रम उपयोगी पडावा अशी अपेक्षा आहे.
0: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लेखिका शिल्पा खेर ह्या आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत आपल्या शेवटच्या भागामध्ये, तेव्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM या ओळखी.
2: लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी। कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी। जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है, और मैं सिर्फ यही कह पाता।

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा केर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम सक्षम नागरिक मोहीम ही राबवतात आपल्या भाग्यश्री फाउंडेशन तर्फे, त्याविषयी आपण सगळं जाणून घेतलं, त्यांचा आजवरचा प्रवास. आता एक लेखिका म्हणून त्या सिद्ध हस्त लेखिका आहेत, कारण जवळजवळ 14-15 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ग्रंथालय प्रकाशनातर्फे ती प्रकाशित झालेली आहेत. तर या सगळ्या हा सुद्धा एक वेगळी वाट आहे तुम्ही चोखंदळताय, तर त्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे एवढ्या सकारात्मक आयुष्य जगत असताना एकीकडे तुमचाही हात लिहिता तुम्ही ठेवलेला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: लिखाणाची मला आवड होती लहानपणापासून, आणि मुख्य मी लेखिका असं मी म्हणणार नाही, कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्यानंतर योगशास्त्र केलं, परंतु मराठी भाषेचं ग्रामर मध्ये जरा कमी पडू शकते व्याकरणामध्ये. परंतु लिखाण हे यातून येत गेलं ना, की मला मुलांशी संवाद साधायचा असं वाटलं, आणि त्याला हे माध्यम आहे. जर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपल्या पुढील पिढीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपला अनुभव जे काही माझ्याकडे थोडेफार आहेत
0: बरोबर,
1: तर त्यासाठी हे लिखाण हे माध्यम मला आवडलं, आणि त्यातून

0: यांच्या अध्यक्ष दमयंती तांबे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जस्टिस मृदुलाताई भाटकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हे पुस्तक जे आहे ते यश म्हणजे काय, तर ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हा तिसरा भाग आहे. याला प्रस्तावना आपले संभाजीनगरचे कलेक्टर, संभाजीनगरचे आयुक्त माननीय अमोल येडगे सर यांची लाभलेली आहे. पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर अनिल काकोडकर यांची होती, यश म्हणजे काहीच्या दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना मृदुलाताई भाटकरांची होती. तर यामध्ये मुख्य आपण शाश्वत यश म्हणजे काय, जनरली असं होतं की यश म्हणजे आपण असं म्हणतो की तुझा पगार किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझं घर कोणतं आहे, यामध्ये यशाचं मोजमाप होतं. आणि शिक्षणाकडे पण त्याच दृष्टीने लक्ष, पुढे किती पगार मिळणारी नोकरी मिळेल इथेच लहानपणापासून लक्ष असतं.
1: बरोबर.
0: ज्ञान घेण्याकडे कुठेतरी आपलं लक्ष जात नाही, म्हणूनच आपण वाचन कमी होत चाललंय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त आपण
1: अभ्यास
0: करतो, त्या दृष्टीने अभ्यास करतो. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या मान्यवरांना. असं होतं की याचं उद्दिष्ट की यश म्हणजे काय हे यशस्वी व्यक्तीने सांगावं. मी जर सांगितलं की त्यागात यश आहे, कर्तव्य पालनात यश आहे, तुमचं गुरूंचं महत्व तुम्हाला कळायला हवं, भीतीवर मात करता यायला हवी, आपली संस्कृती आणि इतिहास जाणायला हवा किंवा आपलं ध्येय कळायला हवं, तर ते मी सांगण्यापेक्षा ही यशस्वी व्यक्ती त्याविषयी काय महत्व
1: आहे
0: ते विद्यार्थ्यांना त्यांची मतं ऐकायला वाचायला मिळतात. आणि त्यासाठी हे पुस्तक आपण लिहितो. त्याचप्रमाणे शिवाची शक्ती हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये सैनिकांच्या, पोलिसांच्या पत्नींची मुलाखत घेतली. कारण प्रत्येक कुटुंब असतं ना, त्याचा घटक नवरा बायको दोघे मिळून असतात, अर्थातच मुलं आई वडील सगळे आले त्यामध्ये.
1: बरोबर.
0: पण एक कुटुंब संस्थेमध्ये जर नवरा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीचाही तेवढाच वाटा असतो, आणि पत्नी अधिकारी असेल तर तिच्या पतीचाही तेवढा वाटा.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे आपल्या आर्मीचं किंवा आपल्या डिफेन्सचं किंवा पोलिसांचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यांच्या पत्नी त्यांना कशा प्रकारे साथ देत आहेत, ते ह्या पुस्तकांमध्ये कुठेतरी त्यांच्या मुलाखतींमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की रामायण अतिशय महत्वाचं, आपण महाकाव्य म्हणतो ना, महाभारत आणि रामायणाला महाकाव्य म्हणतो. मग आपल्याला किमान माहिती हवी तर जात धर्म वगैरे सगळं जाऊ दे, पण आपली संस्कृती झाली ना ती भारताची.
1: बरोबर.
0: बरोबर आहे ना. तर आज त्याच्याविषयी किमान तुम्हाला माहिती हवी की काय आहे. नुसतं कथा नाही की राम सीता लक्ष्मण ही कथा नाही, आणि त्याच्यावर वादविवाद नाही की माझी मतं काय आहेत ते मांडणं नाही, तर त्यातून मला काय मिळालं शिकायला, त्यांचा स्वभाव कसा होता, कशा प्रकारे जेव्हा रामाला सांगण्यात येतं की तुला उद्यापासून वनवासात जायचं आहे आणि तो दुसऱ्या क्षणाला तयार होतो राजपुत्र असून वनवासात, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि भाऊ जातात, तर त्यामागची सायकोलॉजी काय आहे, विचारसरणी काय आहे, हे जर समजून घेतलं नाही तर माझ्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग आला तर मी नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून त्याचा सामना नाही करू शकणार. हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी मी लिखाण करण्याचा प्रयत्न करते आहे. मी लेखिका नाही, पुन्हा सांगते, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आणि हा माझ्या कामाचाच एक भाग म्हणून हे लिखाण करते आहे.
1: वा, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा, आणि असंच खूप लिहिते रहा आणि नक्कीच आपल्या चांगले विद्यार्थी घडवत रहा. आणि शिक्षक तर तुम्ही घडवतात आहातच, तर तुमच्या भाग्यश्री फाउंडेशन आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य
0: घडवत
1: नाही,
0: अनिल काकोडकर
1: घडवत, मार्गदर्शन आहे.
0: आम्ही त्यांना एकत्र घेऊन काहीतरी चांगलं
1: करतात,
0: विद्यार्थी
1: घडवतात शिक्षकांसोबत.
0: अच्छा,
1: वा वा, खूप छान. तर दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप खूप शुभेच्छा, आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार,
0: खूप खूप आभार,
1: धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये भाग्यश्री फाउंडेशनच्या व्हाइस प्रेसिडेंट शिल्पा खेर मॅडम, तसंच लेखिका त्या म्हणत नाही स्वतःला, पण तरी सुद्धा त्यांनी 14-15 पुस्तकं लिहिली आहेत, त्यामुळे लेखिका हा स्टॅम्प त्यांच्यावर आपण देऊ शकतो त्यांना. तर शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांची ओळख आपल्याला मनीषा कदम मॅडमनी करून दिली, तर त्यांचेही आपण आभार व्यक्त

करूया आणि एक छान मैत्रीण, एक छान सहकारी मला मिळाल्या त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अभिप्रायाच्या माध्यमातून कळवा. आणि पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी बरोबर पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. धन्यवाद.

0: रेडी 1 2 3 स्टार्ट. नमस्कार प्रेक्षक, आचार्य 90 FM वर मी आज तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत आचार्य मराठे महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी, आपल्या सोबत आहेत ऋषी,
1: नमस्कार,
0: प्रणव,
2: नमस्कार,
0: आणि सार्थक,
3: नमस्कार.
0: तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या रेडिओ स्टेशन मध्ये. आणि आज आपण स्वातंत्र्य दिनांक विशेष भागामध्ये आपण ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. कारण त्यांचं जे बलिदान आहे ते आपल्या आजही आजच्या तरुणांनाही कळलं पाहिजे. आणि आपण जे रील्स बघण्यात, मोबाईलच्या म्हणजे इंस्टाग्राम बघण्यात हे सगळ्यामध्ये आपला वेळ व्यतीत घालवतो आहे, टाइमपास करत आहोत, ते आपण सत्कारणी आपलं कार्य जे आहे ते आपण काम जे आहोत किंवा आपण अभ्यास जो करतो तो सत्कारणी लागण्यासाठी आपण जे आपल्या देशाला ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचा धडा घेतला पाहिजे आणि आपल्या देशासाठी काहीतरी उज्ज्वल असं कार्य केलं पाहिजे अशा दृष्टीने आपण या सगळ्यांच्या सोबतीने एक छान कार्यक्रम करतो आहोत. यांच्या बलिदानातनं, या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातनं आपल्याला कळणार आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली पण आपण ते किती चांगल्या पद्धतीने भारताला उज्ज्वल तिकडे नेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. कारण कुठलंही स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाहीये. आजही आपण बघतो जेव्हा युद्धजन्य परिस्थिती आहे आपल्या देशात चालू तेव्हा आपल्याला गॅस मिळत नाहीये किंवा आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा तुटवडा आहे, आपल्याला बाईक चालवायला इंधन लागतं, इंधनाची कमतरता आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं युद्ध असलं की आपल्याला फार तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. आणि तेव्हा तर आपण इतकी वर्ष आपण ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली होतो आणि त्यामुळे यातनं सगळं, या पारतंत्र्यातनं जो स्वातंत्र्य मिळाल्याचा जो दिवस आहे तो आपण आता फार अभिमानाने साजरा करतो. पण त्यासाठी या सगळ्यांनी दिलेलं बलिदान हे नक्कीच लक्षात ठेवायला हवं. तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आज मी ऋषीला विनंती करते. ऋषी, आज तू कोणाबद्दल माहिती सांगणार आहेस?
1: नमस्कार. तर मी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे.
0: वा वा वा. तर ऐकूया लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल. मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी टर्फलं उचलणार नाहीत असं आपल्याला धडा होता शाळेमध्ये. आणि म्हणजे इतका प्रामाणिकपणा आणि टिळकांनंतर आपण जर्नलिझमची ही सगळी मुलं आहेत, मास मीडियाची मुलं आहेत, तेव्हा टिळकांचं एक जर्नलिझम झालेलं आहे. त्यांनी केसरी सारखं वर्तमानपत्र तेव्हा सुरू केलं तेव्हा जर्नलिझम हा शब्द नव्हता पण पत्रकारिता हा शब्द होता. आणि पत्रकारितेचा खरी मुहूर्तमेढ रोवली ती टिळकांनीच रोवली आहे. तर अर्थातच आपण टिळकांपासून सुरुवात करूया.
1: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर आजचा आपलं स्पेशल सेगमेंट अशा व्यक्तीबद्दल आहे ज्यांनी स्वराज्य हा फक्त नारा न ठेवता त्याला चावल दिली. त्यांचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली झालेला रत्नागिरी जिल्ह्यात. वडील गंगाधरपंत एक शिक्षक होते. लहानपणापासूनच टिळक खूप हुशार, गणितात तर ते जिनियस होते. पुण्यामध्ये शिकत असताना ते नेहमी क्लासमध्ये फर्स्ट यायचे. 1880 ते BA आणि LLB पास झाले. वकिली करू शकत होते, लाखो कमवू शकत होते, पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, मी स्वतःसाठी जगायचं का, देशासाठी जगायचं. आणि त्यांनी निवडला देश. 1881 साली टिळकांनी 2 वर्तमानपत्रात सुरू केली, मराठीमध्ये केसरी आणि इंग्लिशमध्ये मराठा.
0: बरोबर.
1: या पत्रांमधून ते काय करत होते, लोकांना जागृत करत होते, ब्रिटिशांच्या अन्याय विरुद्ध लिहित होते. 1869 साली त्यांनी लॅग्यूची बातमी कव्हर केली, ब्रिटिश ऑफिसरची चूक दाखवली. परिणाम, राजद्रोहाचा केस 18 महिने तुरुंग. पण तुरुंगातून बाहेर आल्यावर ते म्हणाले, लेखनाने थांबवली तर संघर्ष थांबेल आणि संघर्ष थांबवायचा नाही. 1893 साली देशात प्लॅग्यूची साथ, लोक भीतीने घरात बसले होते, तेव्हा टिळकांनी एक आयडिया दिली, गणेश उत्सव सार्वजनिक करा म्हणजे 10 दिवस सर्व जाती सर्व लोक एक मंडपात एकत्र येतील, प्रवचन होतील, चर्चा होतील, एकता निर्माण होईल. 1985 सालीला शिवजयंती सुरू केली, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला की तरुणांना स्वाभिमान वारेल. आज मुंबई पुण्यामध्ये जे मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांनाच जातो. 1905 साली बंगालची फळकणी, देशभरात राग होता, काँग्रेसमध्ये 2 गट पडले.
0: बरोबर.
1: एक नरम दल जे मनाच्या विनंती करा, दुसरा गर्मादल जे म्हणायचे संघर्ष करा. आणि या गर्मादळाच्या 3 नेते होते, पंजाबचे लाला लाजपत राय, लाल महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपिन चंद्रपाल म्हणजे लाल बाल पाल. या तिघांचे एक कॉन्ट्रीब्युशन. 1906 साली कॅलकत्ता काँग्रेस टिळक स्टेजवर आले, हजारो लोक समोर ते मोठ्या आवाजात म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. संपूर्ण सभागृहात ताळ्यांनी भरला. तरुणही ठरवलं आता फक्त बोलायचं नाही, करून दाखवायचं. टिळकांनी 4 सूत्र दिले, बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य. 1908 साली ब्रिटिश सरकार घाबरला, टिळकांनी परत अटक, 6 वर्ष सक्त तुरुंग. कुठे पाठवलं? बुर्मा मध्ये मांडलय तुरुंगात. एकता, अंधार, गर्मी, पण या प्रतिष्ठेत पण टिळकांनी हार मानली नाही. तिथेच बसून त्यांनी श्रीमद भागवत गीता यावर भाष्य लिहिली, नाव दिलं गीता रहस्य. 700 पानांचा ग्रंथ होता तो. त्यात ते काय सांगतात? कर्मयोग, फळाची अपेक्षा न करता कर्म करा. आणि देश सेवा म्हणजे सर्वात मोठी पूजा. 1914 सालीला बाहेर आले, वय झालं होतं पण जाणून तसंच होत. टिळक फक्त नेते नव्हते, ते गणितज्ञ होते, ज्योतिषशास्त्रतज्ञ होते. ओरियन आणि आर्टिक होम इन द वेदास हे त्यांचे रिसर्च ग्रंथ आज पण वाचायला जातात. समाज सुधारणेला पण ते सपोर्ट करायचे, स्त्री शक्ती, विद्या विवाह. पण ते म्हणायचे, आधी राजकीय स्वातंत्र्य, मग स्वराज्य सुधारणा.
0: बरोबर.
1: 1 ऑगस्ट 1920 साली हा दिवस भारताने आपला लोकमान्य गमावला. पण जाण्यापूर्वी ते एक संदेश देऊन गेले, जगाला प्रश्न विचारणं जबाबदार बना. आज 2026 आपण स्वातंत्र्य आहोत, पण खरा स्वातंत्र्य तेव्हा मिळेल जेव्हा प्रत्येक तरुण टिळक प्रमाणे विचार करेल. तराट मित्रांनो, शेवटी एक विचार टिळकांचा, जीवन म्हणजे संघर्ष आहे आणि संघर्षाशिवाय प्रगती शक्य नाही. लाईफ इज अ स्ट्रगल, विदाउट स्ट्रगल देर इज नो प्रोग्रेस. पुढच्या वेळा गणपती मंडळात गेला की किंवा स्वराज्य शब्द ऐकला की 1 सेकंड टिळकांना आठवा. आज सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.
0: खूप छान. आणि मी त्या जोडीला गणेशोत्सवात तुम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण काढाल, पण एकदा रत्नागिरीला जा. रत्नागिरी अगदी आपण बाय कार गेला तर एकदा 4 तासात पोहोचू शकतो, बाय रोड गेला.
1: आणि
0: वंदे भारत वगैरे ट्रेन्स आहेत, अगदी 5-6 तासात तुम्ही आरामात रत्नागिरीला पोहोचू शकता. आणि त्यांचं निवासस्थान आहे टिळकांचं, तर ते अवश्य पहा. त्यांचा वाडा आहे, तो सुंदर वाडा आहे. आणि खूप अशा गोष्टी टिळकांविषयी ज्यांना प्रेम आहे त्यांनी नक्की जाऊन त्या गोष्टी पाहू शकता. त्यांच्या वापरातल्या गोष्टी, ते झोपायचा पलंग आणि ते बसायचे ती खुर्ची आणि ते लिहायचे ती सगळी सामग्री तिथे छान अशी प्रदर्शनात मांडलेली आहे. वस्तू संग्रहालय आहे त्यांचं. तर टिळकांचा वाडा आणि रत्नागिरीत गणपतीपुळेला देखील तुम्ही भेट घेऊ शकता. आरेवारे समुद्र किनाऱ्यावर देखील तुम्ही जाऊ शकता. अशी सुंदर रत्नागिरी आहे जिथे टिळकांचा जन्म झाला, तर त्यांचं निवासस्थान आपण नक्की पाहू शकतो.
1: टिळकांनी आपल्याला हीच

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुमच्या अवतीभोवती अशी लहान मुलं आहेत का जी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत? टीन कॅटेगरी म्हणूयात आपण त्यांना. पण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा तुम्ही लहान असाल, तर आपलं तेव्हा एकच टार्गेट असायचं, मला सकाळी उठायचंय, शाळेत जायचंय, शाळेतून घरी यायचंय, दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि कधी कधी शिक्षकांचा मारही खायचा आहे. पण आताची जनरेशन ही बिलकुल तशी राहिलेली नाही आहे. आताची जनरेशन ही खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज ते सतत शिकत असतात. आणि आज एक अशीच गोड मुलगी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खरं तर ही गोड मुलगी ज्यांच्यामुळे जोडली गेलेली आहे त्यांचा विषयी अगोदर सांगेन. तर येस, आपल्यासोबत आज पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर येस, नेत्रा मॅमनी नुकताच, मी जसं त्यांच्याविषयी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की शी इज द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ एनडी इव्हेंट्स, आणि एनडी इव्हेंटच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे आहेत त्या ऑर्गनाईज करत असतात. आणि नुकताच किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हा इव्हेंट सुद्धा पार पडला, खूप मोठं ब्युटी पेजंट हे पार पडलं आणि त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या, मिस पासून मिसेस पासून टीन कॅटेगरी पण ज्यामध्ये होती. म्हणजे आत्ताचं जे यूथ आहे हे खूप कमालीचं आहे, हे मला त्या मंचावरती गेल्यानंतर पाहायला मिळालं. आणि टीन कॅटेगरीमधून जी आपली गोड मुलगी विन झाली होती ती मनुश्री शिंदे आज आपल्यासोबत जोडली गेली. मनुश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या 8th स्टँडर्डला आहे, पण त्या व्यतिरिक्त ती स्वतः सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. ती सध्या नाटक शिकतीये, बालनाट्य संस्थांमधून ती काम करतीये. तर अशी ही मनुश्री आज आपल्यासोबत आहे. नेत्रा मॅम, तुम्ही प्रत्येक कॅटेगरी सोबत काम केलं, तुम्ही मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, मिस्टर कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी बरोबर काम करत असताना टीम्स कॅटेगरी म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन ती एनर्जी, म्हणजे दे आर, त्यांची एनर्जी कमालीची असते, पण त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांचे मूड स्विंग सांभाळणं, हे सगळं सांभाळत तुम्ही या कॅटेगरी सोबत कसं डील केलं आणि या कॅटेगरी सोबत काम करताना कशी मजा येते काय सांगाल?
1: सो टीन आणि मिस कॅटेगरी ह्यांचं कम्पॅरिझन मिसेस आणि क्लासिक बरोबर होऊ शकत नाही, कारण ही मुलं थोडी लहान असतात आणि तेवढे मॅच्युअर्ड नसतात. आणि आय विल से की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तितकं हेल्दी होत नाही जितकं मिसेस, आय एम सॉरी टू से दिस बट दिस इज माय एक्सपिरियन्स कम्पेअर टू मिसेस अँड क्लासिक, कारण लहान आहेत मुलं आणि प्रत्येक मुलाला मुलीला हेच वाटतं की मी जिंकणार, मी जिंकणार. आणि नंतर मग न जिंकल्यामुळे मग ते थोडस एक नर्वसनेस, रडणं किंवा सम टँट्रम्स अँड ऑल हे थोडस या कॅटेगरीमध्ये होत. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द अदर मिसेस अँड क्लासिक कॅटेगरी. पण हा, ड्युरिंग द सेशन्स अँड ऑल सगळे व्यवस्थित कोऑपरेटिव्ह होते, ह्यांचाही ग्रुप खूप छान झालेला आहे, एकत्र ते छान मिक्सअप होत आहेत वगैरे. अँड मनुषीचं मी असं सांगेन की ती खूप शांत होती, खूप शांत, खूप म्हणजे मी मनुष्यचं अ पण ऐकलं नाहीये.
0: अरे बापरे,
1: पूर्ण ग्रुमिंग मध्ये. बट दॅट डे शी वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे मी समोर बसले होते आणि मला असं, म्हणजे आय डिंट एक्सपेक्ट, कधी कधी असं होतं ना की पूर्ण
0: उलट
1: उलटच झालं तिच्या बाबतीत, की कधी मी तिचा आवाज ऐकला नाही, इतक्या हळू आवाजात ती. शी इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन, शी इज व्हेरी वेल बिहेव्ड आणि ओबिडियंट गर्ल आय शुड से. पण म्हणजे असं असतं ना की मग खूप शांत असले की काय माहिती ही कसं परफॉर्म करेल, हे थोडस म्हणजे मला असं वाटत होतं. पण नो, शी वॉज रिअली रिअली आउटस्टँडिंग. आणि तिने इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं, तिचं वॉक सुंदर झालं, हर आय कॉन्टॅक्ट, द वे शी एक्नॉलेज द ऑडियन्स, दॅट आय शुड अप्रिशिएट. आन्सर ऑल्सो, व्हॉइस मॉड्युलेशन कुठे कसं असलं पाहिजे, परफेक्ट होतं तिचं, 10/10 होती ते एकदम. नो डाऊट मिस आणि टीम कॅटेगरी ही कंबाइंड होती. कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ, रिअली टफ, कारण सगळेच वेल ड्रेस्ड होते आणि सगळ्यांनीच म्हणजे परफॉर्म खूप छान केलं ह्यांच्या कॉम्पिटिशन, आणि सगळे खूप छान दिसत होते. थोडस मागे पुढे होत होतं, काही जण थोडे फंबल होत होते, काही जणांना क्वेश्चनच कळत नव्हतं. कधी कधी होतं असं की आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपण असं ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहिल्यानंतर आपल्याला काही, आपण थोडं सगळं विसरतो, ब्लँक होतो. पण त्याच्यात मनुश्री वॉज रिअली बेस्ट अँड शी गेव्ह हर 100% आय शुड से. अँड हर तिच्या आईने पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यात, खूप म्हणजे हर मॉम तिची आई नेहमी आहे जी सोडायला छोट्या बहिणीला घेऊन वगैरे, द वे शी मॅनेज अँड ऑल, इट इज रिअली अप्रिशिएट. सगळ्या पेरेंट्सने केलंय पण मनुश्रीचं असं होतं की खरंच एकदम गेम चेंज.
0: क्या बात आहे मनुश्री, तुला वाटलं होतं आज नेत्रा मॅम लिटरली बॅक टू बॅक 2-3 मिनिट्स कंटिन्यू तुझ्याबद्दलच बोलतायत, तुझं कौतुक करतायत, बोलतायत म्हणजे तुझं कौतुक करतायत. कसं वाटतं हे सगळं ऐकून?
2: खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला पण नव्हतं वाटलं मी जिंकेल, खूप कॉम्पिटिशन होती आणि जेव्हा विनर अनाऊन्स झालं तेव्हा डायरेक्ट मी उडाली.
1: रिअली रिअली
0: हो आम्ही पाहिलं तो मोमेंट, म्हणजे शी वॉज लाईक ओ इट्स मी. बट येस मनुश्री, तू ऑलरेडी थिएटर आर्टिस्ट आहेस, मग फॅशन याच्याकडे कशी वळलीस किंवा फॅशन शो मध्ये जाऊयात, एक मॉडेल म्हणून आपण जर्नी सुरू करूयात, कशी सुरू झाली ही जर्नी तुझी?
2: ऍक्च्युली आधी मला माहितीच नव्हतं ब्युटी पेजंट असतं, कसं असतं, काय असतं. सो माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की असं असं एनडी इव्हेंट्स आहे, तिकडे तू रजिस्टर कर, पार्टिसिपेट कर. सो मी आधी म्हणजे आईच मला बोलवती कर पार्टिसिपेट. सो मला पण याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण की मी स्टेजवर ऑलरेडी जाते, थिएटर करते. सो मी आईला बोलली ठीक आहे, पण माझे बाबा आधी बोलत होते की ठीक अभ्यास कर, माझ्या बाबांचं असं की जास्त अभ्यास कर. सो मी आधी अभ्यास कर. सो बाबा पण नंतर तयार झाले ठीक आहे कर. सो मी केलं आणि मलाही माहितच नव्हतं की मी जिंकेल कारण की खूप मुली होत्या, खूप कॉम्पिटिशन होती. आणि मी इकडे आली, सगळं एक्सपिरियन्स केलं, नेत्रा मॅमनी खूप छान ग्रूम केला मला. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये नेत्रा मॅम सगळ्या मुलींना सांगायच्या हे असं हे तसं सगळं लक्षात ठेवायला सांगायच्या. सो असं मी इकडे आली आणि नंतर मग सगळा पुढचा प्रवास सुरू झाला.
0: क्या बात आहे, बापरे या वयामध्ये हे इतके जड शब्द.
1: इनफॅक्ट आय वुड लाईक टू से दॅट शी इज अ बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ स्लो अँड स्टडी विन्स द रेस.
0: या एक्झॅक्टली,
1: येस शी इज द एक्झाम्पल.
0: शांतीत क्रांती केली.
1: 100%.
0: ओके मनुश्री, जेव्हा तू आता तू ऑलरेडी थिएटर करतेस त्यामुळे थिएटरचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण जेव्हा बिईंग अ मॉडेल तुम्ही जेव्हा स्टेजवरती उभा राहता, जेव्हा तुम्हाला हिल्स कॅरी करून तुम्हाला वॉक करायचा असतो, सो ह्या सगळ्या ट्रेनिंग, कारण हे तर तुला अगोदर तुझा हा हे नव्हता की तू यामध्ये नव्हतीस, त्यामुळे तुला याविषयी कल्पना नव्हती की मला कसं चालायचंय किंवा काय. ट्रेनिंगमध्ये ग्रुमिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तू त्याचा कॉम्पिटिशनमध्ये आणि कॉम्पिटिशनच्या नंतर पण कसा वापर झालाय तुला त्या सगळ्याचा?
2: ऍक्च्युली मला आधी खूप टेन्शन यायचं की हिल्समध्ये वॉक कसा करायचा, स्टेजवर जाऊन मी चुकली तर वॉक करताना पडली तर, पण नेत्रावरांनी सांगितलं जर तुम्ही वॉक करताना पडले पण उठून पुढे जायचं असं हे नाही करत असायचं की मी पडली आता काय करू. सो नेत्रावरांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या की कसा वॉक करायचा, काय पोझेस द्यायच्या, कुठून कुठे जायचं, विनर झाल्यावर कसा वॉक करायचा, सगळं नेत्रावरांनी आम्हाला सांगितलं. म्हणून आम्हाला वॉक करताना किंवा बोलतानाही इंट्रोडक्शन देताना आन्सर देताना जास्त जड नाही गेलं.
0: क्या बात आहे. आणि तेव्हा जेव्हा तू असं म्हणालीस की आई खूप एक्सायटेड होती किंवा आईने खूप सपोर्ट केला, हा विनिंगचा क्राऊन जेव्हा नाव अनाऊन्स झालं त्यावेळेला आई नंतर आई बाबा आणि सगळ्या फॅमिली मेंबरच्या काय रिएक्शन आहे सध्या, त्यांच्या काय कसं वाटतंय काय?
2: माझे बाबा तर नाचायलाच लागले आणि माझे आजोबा आजी पण आले होते, ते सगळे खुश झाले आणि माझी आई रडायलाच लागली, तिला ऍक्च्युली माझी लहान बहीण पण तिला पण टेन्शन आलेलं, ती माझ्या आईला बोलत ती माझ्या आईला बोलत होती आई तिथे जिंकेल की नाही, माझे हात थंड पडले.
0: बापरे क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं नेत्रा मॅम की कुठेतरी ज्या पालकांना ज्या पॅरेंट्सला एक मनात भीती होती की फॅशन इंडस्ट्री नको पाठवायला तिकडे असंच असतं तसंच असतं, कुठेतरी हा क्रायटेरिया किंवा जे एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज होतोय, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सना जवळून पाहिलंय, तुम्ही भेटलाय, तुम्ही बोललाय त्यांच्यासोबत. बिईंग अन ऑर्गनायझर ऑफ दिस फॅशन इंडस्ट्री काय वाटतंय तुम्हाला हा चेंज कसा जाणवतोय?
1: ह्यांच्या कॅटेगरीज असं सांगेन की मी ह्यांचे पेरेंट्स तसे हौशी असतात, म्हणजे ह्यांच्या कॅटेगरीमध्ये मुली पण खूप जास्त होते, कंटेस्टंट्स खूप जास्त होते. ह्यांच्या पेरेंट्सला असं हवं असतं की दे शुड गेट एक्सपोजर, दे शुड बी ग्रूम, आणि कारण हे त्यांना फ्युचरमध्ये खूप युजफुल होतं. त्यांना आतापासून आता
0: एक्झॅक्टली
1: जस्ट बिकॉज शी इज फ्रॉम ड्रामा अँड ऑल, शी इज इन टू ड्रामा अँड ऑल, तर तिला हे पुढे खूप युजफुल होणार आहे दिस टायटल, एस्पेशली तिचं जे ग्रुमिंग झालं. सो आजकालचे जे पेरेंट्स आहेत ना त्यांना उलट हवं असतं की दे शुड किड्स शुड बॅलन्स एव्हरीथिंग, अभ्यास पण आणि ऑन टॉप ऑफ दॅट एक स्पेशल काहीतरी अशी क्वालिटी पाहिजे, इदर इट इज स्पोर्ट्स ऑर समथिंग लाईक दॅट लाईक मॉडेलिंग ऑर समथिंग. हे मी एक ह्या पेरेंट्स ऑब्झर्व केलंय की ह्यांना हवं असतं की आपल्या मुलांनी ह्या बाबतीत पण पुढे असावं
0: केलं,
1: फक्त शिक्षण आपल्या पूर्वी असं होतं की अभ्यास करा अभ्यास करा, जसं मनुष्य बोलली की बाबांना असं वाटतं अभ्यास करा, बट शी हॅज प्रूव्ह
0: की हेही करू
1: हेही करू शकते आणि मी करून दाखवलं.
0: येस, आणि मला असं वाटतं की येस कदाचित याच गोष्टींमुळे पालकांचा जो एक दृष्टिकोन आहे, जो माइंडसेट त्यांचा जो तयार झालेला आहे, तो कुठेतरी चेंज होतोय आणि पॅरेंट्स हॅपिली मुलांना यामध्ये अलाउड करतात सगळं करायला, आणि स्पेशली फॉर गर्ल्स म्हणजे ती कुठेतरी भीती आता कुठे राहिलेली नाही, आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, ते कंटिन्युअस त्यांच्या सोबत असतात अगदी ड्युरिंग प्रॅक्टिस किंवा आफ्टर प्रॅक्टिस किंवा ते घरी जाऊन पण त्यांचं ते कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे त्यांच्या बरोबर. तुझ्या आईचं कसं होतं, म्हणजे आईने कसा सपोर्ट केलाय थ्रू आउट द प्रोसेस?
2: माझ्या आईनेच मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय, तिनेच मला ह्याच्यामध्ये घ्यायला पार्टिसिपेट करायला सांगितलं. सो आम्हाला हे सांगायला आवडेल की एक वेळ अशी आलेली की मी आईशी भांडत होती, मला नाही करायचंय, मला सोडायचंय, कारण की काय झालेलं माझे फायनल्सचे एक्झाम्स चालू होते आणि माझा ड्रामाच चालू होता तेव्हा, थिएटर चालू होतं, दररोज प्रॅक्टिस असायची आणि मग हे पण चालू होतं, ह्याचे पण मध्ये मध्ये प्रॅक्टिसेस असायचे. सो मला खूपच जड जात होतं की माझी दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे, आज मला इकडे पण जायचं इकडे पण जायचं, मी आईला बोलले मला सोडायचं, आई बोलली तू करशील जा इकडे, आपण इकडून लवकर निघू किंवा इथे लेट जाऊ असं बोलायची, तुझा अभ्यास पण झालाय आता रिव्हिजनच करायचंय मग जाऊ आपण. सो मी आईला आधी नाही बोलत, मग नंतर मी गेली आणि आई नंतर मला खूप जणांनी सांगितलं की करशील तू करशील, मग मी परत नेत्र मॅमला फोन करून सांगितलं की मॅम मला करायचंय कंटिन्यू,
1: तिने गिव्हअप केलं होतं पण तिला टाइम मॅनेज होत नव्हतं थोडस, तिने गिव्हअप केलेलं, पण नंतर तिलाच असं वाटलं की नाही तिने, आणि तिचं लक बघा.
0: येस एक्झॅक्टली, आणि सी एक डिसिजन तुला आज कुठे घेऊन आलाय, सो क्या बात आहे. पण मनुश्री आज तुझे फ्रेंड्स आहेत किंवा तुझ्या फ्रेंड्स मध्ये उठतेस बसतेस स्कूलला ज्या फ्रेंड्स सोबत जातेस, हे सगळं टायटल जिंकल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया, त्या ते कसं ट्रीट करतात तुला?
2: माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत, त्यांनी पण ऍक्च्युअली माझे दोन जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते बोलतात की आपण पार्टी करू, आम्ही कॉन्टॅक्ट आणणार, पार्टी देणार,
0: क्या बात आहे, सो नाईस.
2: आणि माझी एक फ्रेंड तर बोलते मी ना रात्री तुझ्या मम्मांनी स्टेटस ठेवला तेव्हा बघत होती, मला अशी धमकत धमकत होत होती, आणि जेव्हा अनाऊन्स झालं तर विनर इज 02 ती बोलली की मी उडायलाच लागली, डायरेक्ट खुश झाली.
0: क्या बात आहे किती छान आहे सगळं बरं. पण मग आता ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू जे तुझ्यासारखे तुझे कोणी फ्रेंड्स असतील किंवा जे तुझ्याच एजमध्ये जो एक एज ग्रुप आहे तुझ्या असायचा, तर त्यांना तू काय एक छानसा जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मला त्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की या, कारण की तुम्हाला फक्त वाटत असेल बाहेरून की हे फक्त छान दिसणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा
1: असं, मुळीच नाही आहे, मुळीच नाही आहे.
2: ह्याच्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असायला तर तुम्हाला माहितीये कसं चालायचं कसं बोलायचं ते सगळं ह्याच्यासाठी लागतं, असं नाही की फक्त मी सुंदर दिसते म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे.
0: क्या बात आहे, किती गोड मेसेज दिला.
1: मला अजून एक त्याच्याबद्दल सांगायला आवडेल, आम्ही एकदम सुरुवातीला स्किन केअर सेशन्स ठेवतो, डॉक्टर अदिती स्किन केअर सेशन्स घेतात, तेव्हाही मला आठवतं की मनुश्रीला इतके पिंपल्स होते आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 2 महिन्याआधी आम्ही ते ठेवलं होतं, तेव्हा ही डॉक्टरची तिने कन्सल्ट केलं पण आणि जे काय तिला डॉक्टरनी सांगितलं ते सगळं तिने फॉलो केलं आणि बाय द टाइम फिनालेच्या वेळी हर स्किन वॉज क्लिअर.
0: Yeah,
1: exactly. ते पण आम्ही ऑब्झर्व केलं की शी हॅज फॉलोड व्हॉट एव्हर डॉक्टर हॅज इन्स्ट्रक्टेड हर,
0: असं म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रुमिंग हे असं झालं पाहिजे. आणि ते म्हणजे मी तिथे फक्त लेक्चरला गेले, मी तिथे ऐकले आणि तिथेच त्या गोष्टी सोडून आल्या तसं
1: नाही, नाही नाही
0: कसं ते फॉलो करतं हे खूप जास्त मॅटर करतं. मनुश्री खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आहेस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुझ्याकडे मी असं म्हणेन, आणि तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच इथून खरं तर ही तर म्हणजे मी असं म्हणेन की एक खूप छान जर्नी, खूप एका सुंदर प्रवासाची सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली आहे, तुझा इथून पुढचा प्रवास असाच कॉन्फिडंट

0: मनुश्री सोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच रजा घेण्याची. पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या फॅशन एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये तुम्ही पार्थ घणेकर या टीन कॅटेगरीतल्या एका कॉन्फिडंट मुलाला ऐकणार आहात. तर येस त्याच एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हब्याच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM
1: वरती. थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्व्हॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता. पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते, सो ते मला पूर्ण करायचं होतं. म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर. आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. मित्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलं कुणास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्व्हॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळ्या प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि तो सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय असं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत असं. पण ज्यांचा नाही आहे सपोर्ट ते बिचारे मग पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सांभाळून देतात असं करतात, म्हणजे असतं. फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर. सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन आपलं जे प्रोफेशन त्याच्यातून पण आपण वेळ काढतो आणि आम्ही जसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वेळ आहे पुन्हा एकदा तेजस्वी मॅम की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी. आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतात त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय तुम्ही काय
1: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. सो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केला.
0: त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावांसोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेलात काय शिकायला मिळालं तुम्हाला कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल.
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
0: एक्झॅक्टली.
1: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा काही प्रॉब्लेम असेल सपोर्ट असेल तुम्ही त्यांचा सपोर्ट द्यायला. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा व्यवस्थित होईल सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला जेव्हा तुम्ही जिंकला जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं काय रिॲक्शन होता फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं त्याला काय वाटलं काय.
1: म्हणजे तो तर म्हणत की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स पण काय म्हणतात थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षावर होतोय स्टेटसला बघून जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो हे किती मस्त आहे ना म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वी माणसं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते इन्वॉल्व होते फंक्शनमध्ये जाते तिकडे तिला हाय बाय करतायत पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात हा एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस सल्लाचं एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट नाऊ, शी इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला, बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रडरअप झालं, कोणाला सब टायटल्स मिळालं, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप 3 मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो शेल्टर आहे,
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपलं सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग असतो. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्निंग अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅम कडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाव तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झाला पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येतं.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त पॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडेंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे राईट, की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: ओके, थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन फ्रेंड.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे, तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन. तपस्या नेवे आज आपल्यासोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक आणि एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडाटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जे आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवासही तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिकं यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचं. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची, किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची आहे किंवा काय करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकतात. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, बपू काळे असतील, हे सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी बीए केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली, कारण मी वझे केळकर कॉलेजला होते,
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस त्यांचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस त्यांचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे, पण पुस्तक त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टीवायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं, म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप 5 असतील त्या सब्जेक्ट मध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये, आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला, आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासनं निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात, थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं, पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलेलं नव्हतं, कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे
1: कोणाच्या
0: वाचनाने प्रभावित झालात,
1: कथा कादंबऱ्या वाचून? नाही तसे तर नाही, कसं आहे माहितीये, तसे तर भरपूर आहेत लेखक, आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं, म्हणजे मी कथाही वाचले, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचले. म्हणजे प्रवीण दवणेंच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी त्या वयात वाचलं होतो, त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं, अरे वा मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे, त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
0: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
1: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जात. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटत ते म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करतीये हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडस आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
0: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
1: अजिबात नाही.
0: शिक्षक व्हायचं?
1: नाही.
0: प्राध्यापक? नाही.
1: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बीए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आपल्याला बघूया आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते पूर्णपणे मी घरी होते आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहे. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात म्हणून. मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन येतलं आणि मग मी ते बिली बेंबली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले ते विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथसंग्रहालयात आले तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेचे आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया
0: करू शकतो. बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकणार असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकणार असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
1: आणि हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
0: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
1: एक्झॅक्टली. तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
0: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे.
1: नक्कीच.
0: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
1: बरोबर.
0: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांगा.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मतःच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतो. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांचे जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एका एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं ते, त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, 1 पान वाचा तुम्ही, 1 पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये, पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाही.

0: याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अव्हेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अव्हेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
1: भाषा शुद्ध होते,
0: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, एक वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही, आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती ह्या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला तीन साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार, याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल, पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं, हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पाणीपतकर ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील, तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील, पण तो 38-39 तो डेटा तो त्यांना मिळवून देणं
1: हे मोबाईलवर नाही मिळू शकत,
0: हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं. तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात, सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं, तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हा तुम्हाला विश्वास आहे?
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना, पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय, आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिका आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले, पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं, तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत, त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार. हा,
1: आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं, वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चेलमिचल
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी की दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरेच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: जी ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया.
0: जर
1: आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विषयात. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एका आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: जरूर. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे, स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे त्यांची ही संकल्पना आहे. आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय. आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरच हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकिर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते. आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर जायला झालं, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी. आणि त्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या काळामध्ये, त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचंच आहे आणि ते आलंच पाहिजे.
0: पुस्तक
1: एकदम अगदी

0: म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून. इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होत आहे सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो. त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं. तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये. हे एक आपलं थोडस शोध स्वतःचा सुरू होतो त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की या किती किती करण्यासारखं आहे असं आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं. त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
1: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची तुमची
0: नक्की अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या. प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत. ते त्यांनी लिहून पाठवलं ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो पण आमची भेटच होत नव्हती वेळ जमत नव्हती त्यामुळे मग तो एक पर्याय होता. त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय. एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार. विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक. त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपल्लींवरती लेख पाठवला. अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे. गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय. एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून. तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे.
1: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे याचं पण योगदान आहे.
0: नक्कीच नक्कीच आहे. कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकांची हीच परंपरा राहिली आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहेत साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या त्या लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले मग शांता शेळके घडल्या मग इंदिरा संत घडल्या असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
1: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडं.
0: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे. तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले अश्लील

0: नाहीये हे कोर्टाने सांगितलं, पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत, आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलात तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत, म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा, हा कोणी विचार नाही केला कधी, तर हा विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे. आणि मग खरंच ते आहे का, आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता, कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा, म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात, ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील, त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे, पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
1: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात,
0: अगदी
1: प्रत्येकाचे विचार वेगवेगळे,
0: नक्कीच नक्कीच. हो
1: खूप छान. म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत, म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं, त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल, आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेल्या, त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात, म्हणजे लिहित आहात कसा आपण ठेवला पाहिजे, तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
0: काय असतं ना, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो, तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात, पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल, तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन, म्हणजे कविताही असेल, तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही, कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली, एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय, पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येत आहे ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे, त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला, आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना, लिंक लागावी लागतं आपल्याला. एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती, आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा, नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाचं आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिधम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचंय तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
1: बरोबर, खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन आणि एक थोडं वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
0: नक्की नक्की.
1: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आज तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नव पालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल मंगल दिस आलाया, मंगल मंगल.

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गरिबांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं पूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरीसुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र चुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला गगना गंध आला मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक पीक पीक। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मथितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मथितार्थ। हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला, आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालवंश रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्ष्याचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

0: हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचंय म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हग्गाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचं उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर

0: मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे. सो ह्या तीन गोष्टींमध्ये पॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला? किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता. पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर. आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. मित्रा मग आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर गर्ल्स आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलं तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट ते बिचारे मग पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सांभाळून देतात, असं करतात, म्हणजे असतं. फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
0: बरोबर.
2: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी. आपण एकटी, आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
1: मला खूप सपोर्ट होतो माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला, घ्यायला, यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला.
0: त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावांसोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेला, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज औपती भोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इथं येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
0: एक्झॅक्टली.
1: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या सासूने त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, फुल त्यांचा सपोर्ट. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस, मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
1: म्हणजे तो तर म्हणायचा की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दामध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय, कसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वी माणसं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व्ह होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी जिथे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात, ड्रास्टिक चेंज आहे. हे काय, कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे? ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल करून दिला.

0: कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस स्वतःच एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला, बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं कोणाला सब टायटल्स मिळाले त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात.
1: टॉप थ्री मध्ये नाही आहे ते सुद्धा आम्ही म्हणतात की आम्ही जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आहे हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितू शकते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार कोण ना कोण घेणार आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. मला हे त्यांचं आवडतं की नाही वी लाईक द जर्नी वी आर लर्न द लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागला नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येत.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त पॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात तर प्लीज उठा बघा आपल्या अवतीभवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे
1: राईट
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप वेळ आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून्ड अँड कनेक्टेड ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन फ्रेंड.

मंडळी आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्कोदगामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतले ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतले बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द
मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी, अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहे जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच जे शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्दसुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापरसुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे, अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे जसं आपण मराठीत चारोळी करतो, ज्या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे, हा मराठीत सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोत्या तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा आहे असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत, त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल, आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहेत, पण ते त्यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावे असं मला वाटतं.
तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटत आहेत आणि आपण विचारही केला नाही आहे की हे मराठी नाही आहे. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं, मी सुवर्णा, तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आत्ता आपण जाणून घेतोय, खरं तर एक खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाही आहे, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सरबत. तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल, पण हा शब्द मूळचा मराठी नाही आहे हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाही आहे. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाही आहे कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय पण हे कुठले शब्द मूळचे मराठी नाही आहेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्दसुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्दसुद्धा आपण वापरतो, हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून हे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळ जे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपलंसं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलंसं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत. डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हालासुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, क्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला, तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून शिल्पा जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दूमधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचं एक पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलीत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय, पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्दच त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला, पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना ते शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिले. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे, पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं. त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं, तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत, तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर याचा अर्थ आहे जर, हरकत म्हणजेच हालचाल, औरत स्त्री, हकीकत सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते, पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे जी पद्धत मराठीत नाही आहे. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो, पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये जचा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो. आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर
बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेलं आहे. म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं सारखं वापरलं जातं, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोड प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते आहे तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवत आहे. खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फते म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झाले, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाही आहे किंवा हे शब्द का आले तसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाही आहे. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाही आहे. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर, खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाही आहे, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही आहे की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलेलो नाही आहे. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि तर आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झालेत.
तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतून आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते. तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.